0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला

श्रोतो सुप्रभात. एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 31 आषाढ शके 1948 अर्थात 22 जुलै 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 6:05 झाले आहेत. प्रसारित आहोत मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोत्याला ऐकूयात द्वादशाष्टकारकम स्तोत्र हरिशरणाष्टकम.

आताच आपण मधुसूदन कानेटकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली द्वादश अवतार हरिशरणाष्टकम हे स्तोत्र आपण ऐकलेत. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील भूपाळी.

श्रोता, तर आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील भूपळे आपण ऐकलीत. रचना होती गदी माडगुळकर यांची, तर संगीत होतं राम कदम यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात वसंत प्रभू यांच्या संगीत.

आताच आपण पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत सोयराबाई यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत ने जे होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचंच. शतो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी, डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची भक्तिगीत रचना. संगीत

आताच आपण संजय नाडकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निजनत नंदू होणप यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमाच्या नंतर ऐकव्यात अनुप जलोटा आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हिंदी भक्तिगीत रचना.

क्षेत्रात आज आपण अनुप जलोटा आणि सहकाऱ्यांच्या सुरातील हिंदी भक्ती रचना आपण ऐकलीत. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात शाहीर लीलाधर हेगडे आणि सहकाऱ्यांच्या सुरात वसंत बापट यांची देशभक्तीपर गीत रचना.

0: शतवत आपण शाहीर लदर हेगडे आणि सहकाऱ्यांच्या सुरातील वसंत बापट यांची देशभक्तीपर गीत रचना ऐकलीत. या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सगळ्यासाठी 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात औषधी आणि सुगंधी वनस्पती याविषयी दिनेश प्रसाद माकरिया यांची संकलित माहिती.
1: औषधी व सुगंधी वनस्पती. राम राम शेतकरी बंधूंनो. आपल्या देशामध्ये ठिकठिकाणच्या वातावरणामध्ये विविधता आढळते. हे आपल्या देशाला एक वरदानच आहे असे म्हणता येईल. त्यामुळे देशाच्या विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जंगली वनस्पती वाढतात. या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन वेगवेगळ्या औषधी वनस्पतींबद्दल माहिती घेऊन त्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत देखील होईल. आपल्या देशामध्ये विविध रोग आणि व्याधींवर उपचार वैद्याखेरीज सर्वसामान्य लोकांना देखील माहीत आहे. महत्वाची रासायनिक द्रव्ये गोळ्या जैव प्रतिबंधात्मक औषधं हे बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून देखील औषधी वनस्पती यांचाच वापर होतो. यासाठी औषधी वनस्पतींची लागवड करणारे आरोग्य तज्ज्ञ आणि विविध औषधी कंपन्या यांच्यातील समन्वय स्थापन केल्यास व त्यांच्या आवश्यकतेनुसार शेतकरी गटाची स्थापना करून औषधी वनस्पती पुरेसा कच्चा माल स्वरूपात पुरवून देण्याबाबत करार केल्यास शेतकऱ्यांचं जीवनमान नक्कीच उंचावू शकते. एकात्मिक औषधी पीक पद्धती ही नैसर्गिक उत्पादन आणि कृत्रिम उत्पादन यांच्यावर आधारित असून त्यापासून आपणास स्वस्त आणि परिणामकारक अशी औषधं उपलब्ध करून देता येतील. या गोष्टींचा विचार केला असता वर्कस किंवा पड जमिनींवर बहुस्तरीय वन औषधी लागवड निश्चितच फायदेशीर ठरू शकते. तसेच शेताचा बांध नालाकाठ यांचा पडीक जमिनीचा योग्य वापर करता येईल. लागवडीसाठीचे वृक्ष निवडताना सदाहरित लवकर वाढणारे सावली उपलब्ध करून देणारे भरपूर पानं असणारे वृक्ष निवडावेत. हे वृक्ष फक्त पावसावर वाढणारे कमीत कमी रोग व किडींना बळी पडणारे असतात. आता काही औषधी वनस्पती आणि त्यांचा उपयोग शतावरी. या वनस्पतीचा उपयोग गर्भाशयाचे विकार प्रदर रोग मुतखडा स्तनदा मातेला दूध येण्यासाठी प्रामुख्याने होतो. याची लागवड हलक्या ते मध्यम वाळू मिश्रित जमिनीत होऊ शकते. गुळवेल ही सर्व प्रकारच्या जमिनीत येणारी वनस्पती असून या वनस्पतीच्या काड्या आणि पाने आम्लपित्त पोटदुखी यकृताचे विकार यासाठी वापरले जातात. मालकांगणी ही औषधी वनस्पती मध्यम ते भारी अशा जमिनीत येत असून पक्षवात संधिवात यावर तसेच या वनस्पतीच्या बियांचे तेल बुद्धी व स्मृती वाढवणारे आहे. गुंज मध्यम ते भारी जमिनीवर येणारे ही वनस्पती या वनस्पतीच्या बिया आणि पाने शक्तिवर्धक आणि पचनशक्ती वाढवणाऱ्या या स्वरूपात वापरल्या जातात. कळलावी मध्यम ते भारी जमिनीत येणारी कळलावी ही एक वनस्पती. या वनस्पतीची पाने व कंद सर्पदंश बाळंतपणाच्या वेळी कळा येण्यासाठी जखमा भरून येण्यासाठी वापरली जातात. सर्व प्रकारच्या जमिनीत येणारी बेडकी ही वनस्पती. या वनस्पतीची पाने साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी लघवीच्या विकारांवर भूक वाढण्यासाठी उपयोगी पडतात. कांडवेल मध्यम ते भारी जमिनीत येणारी कांडवेल ही वनस्पती. या वनस्पतीच्या मुळांचा व कटिंगचा उपयोग पचनशक्ती वाढवण्यासाठी त्वचा विकारांवर करता येतो. बरे तर शेतकरी बंधूंना आज एवढंच. नमस्कार धन्यवाद.
0: आपण कृषीवाणी या सत्रामध्ये औषधी आणि सुगंधी वनस्पती याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. शतो हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई

श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. आता आपण सामान्य लक्षणांकडे जाऊयात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे गरम लाटा येणे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉट फ्लशेस असं म्हणतो. बसल्या बसल्या अचानकच चेहरा, मान, छाती अगदी गरम झाल्यासारखी वाटते. दरदरून घाम येतो आणि काही मिनिटांनी सर्व काही पूर्ववत होतं. काही महिलांना दिवसातून हा त्रास एक दोनदा तर काहींना अनेक वेळा जाणवतो. दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे रात्री घाम येणे, त्यामुळे वारंवार झोप मोडते. सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. अनेक महिलांना चिडचिड, भावनिक अस्थिरता, लवकर राग येणं, उगाचच रडू येणं, चिंता वाटणं अशी लक्षणंही जाणवतात. याचा अर्थ त्या मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत असा होत नाही. ही हार्मोनल बदलांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याशिवाय सांधेदुखी, स्नायू दुखणे, कामात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, वजन वाढणे आणि विशेषत पोटाभोवती चरबी साचणे अशी लक्षणंही दिसू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. काही महिलांना काहीच त्रास होत नाही तर काहींना दैनंदिन जीवनावर परिणाम होईल इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. काही महिला विचारतात, डॉक्टर मला पाळी अनियमित झाली आहे म्हणजे मला मेनोपॉज झालाय का? याचं उत्तर असं आहे की केवळ पाळी अनियमित होणे म्हणजे मेनोपॉज नाही, तर सलग एक वर्ष पाळी न येणं म्हणजेच मेनोपॉजची निश्चिती आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर जर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला तर तो कधीही दुर्लक्षित करू नये, तो सामान्य समजू नये, कारण ते कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचा शेवट नाही, उलट मुलांची जबाबदारी कमी झाली असते. स्वतःसाठी वेळ मिळू लागतो आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची ही सर्वोत्तम संधी असते. योग्य माहिती, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतला तर हा काळ आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगता येतो. पुढील भागात आपण मेनोपॉज व नंतर शरीरात होणारे बदल, हाडांचे आरोग्य, हृदय, मधुमेह, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य आणि योग्य जीवनशैली यावर सविस्तर चर्चा करूयात. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: पर्यावरण संरक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञ काय करू शकतो परिसरच्या कार्यक्रमात आज आपण हे पाहू. वास्तुशास्त्रज्ञ घराची रचना करताना निसर्गाशी सुसंगत विचार करू शकतात. घराची दिशा अशी ठेवता येते की नैसर्गिक हवा आणि प्रकाश जास्त प्रमाणात मिळेल, त्यामुळे दिवसा कृत्रिम लाईट आणि एसीचा वापर कमी होऊ शकतो. अंगण, झाडे, पाण्याचे स्रोत यांना महत्व देऊन घर अधिक पर्यावरणपूरक बनवता येते. पूर्वीच्या पारंपरिक भारतीय घरांमध्ये नैसर्गिक थंडावा असायचा. आज आधुनिक तंत्रज्ञानासोबतच त्या पारंपरिक संकल्पना पुन्हा वापरणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राचा उद्देश फक्त शुभ अशुभ इतकाच नसून निसर्गाशी समतोल राखणारी जीवनशैली तयार करणे हाही असायला हवा. अनेक वेळा अनेक वास्तुशास्त्रज्ञ अमुक ठिकाणी हिरवा रंग असायला हवा असे सांगतात. त्या ठिकाणी घरमालकाला हिरव्या रंगाचे पट्टे ओढणे असे सांगायच्याऐवजी झाड लावले तर जास्त चांगले होईल असे सजेस्ट करता येऊ शकते. तसेच घरातील कचरा निर्मूलन करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा असे समाजात प्रबोधनही करता येईल. बरेच वास्तुशास्त्रज्ञ रोज बाथरूम घासावी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत सांगतात, तर प्लास्टिक वेगळे ठेवावे, ते धूळ माती तसेच स्वयंपाकघरातील कचऱ्यामध्ये मिक्स होऊ नये असेही घरमालकाला सांगू शकतात. आणि स्वयंपाकघरातील कचरा हा जिवंत असतो, त्याचे बागेतील महत्व एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने सांगितले तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर सकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. घर म्हणजे बागेसकट घर अशी संकल्पना रुजवायला हवी. त्यासाठी प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाने आग्रहाने घनकचरा व्यवस्थापन आणि त्यामधून निर्माण होणारी बाग ही घराला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करू शकते हे समजून घेऊन त्याचा प्रचार प्रसार करता येऊ शकतो. यातून तयार होणारे समाजमन हे सशक्त आणि श्रद्धावान असेल. आपल्या संस्कृतीत नक्षत्रावरूनही झाडे लावण्याची सुद्धा मान्यता आहे. त्याचाही सखोल अभ्यास वास्तुशास्त्रज्ञांनी केला तर सर्वांगीण विचार करणारा वास्तुशास्त्रज्ञ अशी त्यांची महती निर्माण होऊ शकते. मधमाशांचे पोळे जर घरात केले तर घराला हानिकारक नसून उलट तुमच्या घरात निसर्गाला सुरक्षित स्थान तयार होऊ शकते. बागेमध्ये पक्ष्यांचे असणे हे रासायनिक फवारणी केली नाही तरच शक्य आहे. रासायनिक खतांद्वारे बागेतील जमीन आपण मृतप्राय करतो आहोत आणि हे खूप महान पातक आहे अशा गोष्टी घरमालकाला समजून सांगणे हे वास्तुशास्त्रज्ञ नक्कीच करू शकतात. त्यातून निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध दृढ होतील आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल होईल यात शंका नाही. आज आपण वास्तुशास्त्रज्ञ कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणात मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले.
0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शीतळ सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.

0: लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवाद, संधिवाद, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
3: सचिन ज्वेलर्स, नाता सोनेरी नात विश्वासाचं. अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने श्रृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर केएसके काको कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा। 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक। प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै। अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट्स बस स्टँड समोर बीड। कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14।
3: अहो अहो काय होत आहे तुम्हाला, तुमची एक नासा लोळी का पडलीये?
4: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया।
5: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत।
6: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
5: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर।
7: श्रोता ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेला ठीक 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम, 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। सकाळी ठीक 8:40 आपण ऐकूशकाल आषाढी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळी 10:30 प्रासंगिक या मालिकेअंतर्गत आषाढी वारीचे स्वरूप आणि महात्म्य याविषयी हरिभक्त परायण डॉक्टर विक्रम महाराज सारुक यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूशकाल। सादरगते असतील योगीराज बच्चे। 10:00 सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, 11:45 मिश्र सेनेचा कार्यक्रम, दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम। सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। 7:30 माझावर माझ्याशिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। रात्री 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण

सेवेचे कार्यक्रम आम्ही सक्षीकृत तर श्रोतोतच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

आजच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीडमध्ये खरीप 2026 पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण संपन्न. प्रत्येक पात्र मतदारानं गणना पत्र भरावे, माननीय तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचं आवाहन. ग्रामपंचायतींच्या जनसुविधा योजनेमध्ये सार्वजनिक दिवाबत्तीचा समावेश. आणि श्री क्षेत्र गहिनाथगडावरून गहिनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. हजारो वारकरी सहभागी. आता घडामोडी विस्तारानं. शेतकरी बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2026 अंतर्गत पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण संपन्न झालं. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इथं निवासी उपजिल्हाधिकारी संदीप सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात महसूल विभाग, कृषी विभाग आणि संबंधित यंत्रणातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक उत्पादनांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पीक कापणी प्रयोगाचं महत्व आणि त्यांची कार्यपद्धती याविषयी यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. श्रोत्या, बीड तहसीलदार माननीय चंद्रकांत शेळके यांनी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपले गणनापत्र अचूकपणे भरून देण्याचं आवाहन केलं आहे. माननीय चंद्रकांत शेळके यांनी सांगितलं की मतदार यादी ही लोकशाहीचा पाया आहे आणि प्रत्येक पात्र मतदारांची माहिती अचूक असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह गणनापत्र वेळेत भरून निवडणूक प्रक्रियेला सहकार्य करावं असं आवाहन माननीय तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केलं आहे. शेतकरी राज्य शासनानं ग्रामपंचायतीच्या जनसुविधांसाठीच्या विशेष अनुदान योजनेमध्ये महत्वाचा बदल केला आहे. या योजनेच्या कामाच्या व्याप्तीमध्ये वाढ करत गावामध्ये सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करण्याचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी प्रति काम 15 लाख रुपयेपर्यंत खर्चाची तरतूद करण्यात आली असून या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांना बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. वारकरी संप्रदायाचे मूळ पुरुष श्री गहिनाथ महाराज यांच्या पालखीचं आज बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनाथगडावरून पंढरपूरच्या दिशेने भक्तिमय वातावरणामध्ये प्रस्थान झालं. टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये आणि विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये हजारो वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले. पालखी मार्गावर विविध ठिकाणी भाविकांकडून पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं असून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी वारकऱ्यांचा उत्साह यंदाही कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोतो, आज 22 जुलै. 22 जुलै 1947 याच दिवशी भारताच्या संविधान सभेने तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. श्रोतो, आज 22 जुलै 22 जुलै 1947 याच दिवशी भारताच्या संविधान सभेनं तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. केशरी, पांढरा आणि हिरवा या 3 रंगांसह मध्यभागी असलेलं अशोक चक्र राष्ट्राच्या एकता, शांतता आणि प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. श्रोतो, आज लावलेलं एक झाड उद्याच्या पिढीला शुद्ध हवा, सावली आणि सुरक्षित भविष्य देईल. चला, वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारूया. या संदेशासह आजचा नमस्कार बीड या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतोय. नमस्कार. लेखन सौजन्य नितीन क्षीरसागर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.

0: कट्टा
1: कॉलेज कट्ट्यावरचा असाच एक भन्नाट मित्र आपल्या भेटीला येतोय कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
2: ओय मेरे भाई, ओय मारसिटी अप्पा पडवले नो, ओय मोठू, ओय मोठू मेरे गॅजेट बनो मेरे पाई मेरे यार, ओय ओय मोठू का है मेरे पाई आजा. ओय
3: अरे भैया खाली बड़े मर्द माँ की पत्नी नहीं चलते बड़ी भैया, मुझे समोसे चाहिए समोसे.
1: कार्यक्रमात कोण आलाय हे जर जाणून घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला कार्यक्रमच ऐकावा लागणार आहे.
4: बोलो तो कैसे मामू, सब लोग पब्लिक, जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत.
5: काही काही पान बना रस वाला, ये भी बहुत प्रसिद्ध है मैडम, अगर आप ये गाना चलाएंगे तो हमें बहुत अच्छा लगेगा.
3: यार तुला सांग दो बाबा, मी आलतो इथं आकाशवाणी मध्ये तुला सांग दो यार, असलो भारी वाटवलंय, असलो भारी वाटवलंय.
1: कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात धमाल मजा धमाल मस्ती करूयात.
3: अरे बाबा भैया बोले तो फिर डबल मजा
1: तेव्हा येत्या गुरुवारी दिनांक 23 जुलै रोजी अवश्य ऐका आपला कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम सकाळी 10:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: श्रोत्यांनो आपण नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत.
1: कॉलेज कॅम्पस
2: सलाई गँगच वेगळी होती.

FM प्रसारण सेवा वाहिनीसह हे बीड केंद्र आहे. श्रोतोयानंतर ऐकूया ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: आषाढी वारी आनंदवारी, आषाढी वारी आनंदवारी, विठ्ठल नामाची गोडशी दोरी, टाळ मृदुंगाचा गजर भारी, भक्ती रंगली पंढरी दारी, माऊली माऊली मुखी जय घोष, दुमदुमला हरिनामाचा घोष, आषाढी वारी आनंदवारी, विठुरायाच्या भेटीची आसही भारी। आषाढी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आषाढ वारी आनंदवारी 8 जुलै पासून रोज सकाळी 6:30 वाजता। लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आषाढ वारी आनंदवारी।
1: हॅलो डॉक्टर, श्रोतहो गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा। आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे नेबुलायझर आणि इनहेलरचा योग्य वापर। श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील छाती आणि फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉक्टर सुनील जाधव। तर श्रोतहो गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा। त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231। हॅलो डॉक्टर।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसदेत नीटसह सर्व बाबींवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांचं प्रतिपादन. भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. सहा बंडखोर खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. राज्यातल्या 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर विकास कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मराठवाड्यात अनेक भागात संततधार पाऊस, आजही बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं, त्यानंतर ते बोलत होते. जितेंद्र सिंग यांनी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीचा अर्ज काँग्रेसनं दिला नसल्याचं सिंग यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: सरकार संसद में न केवल इस विषय को लेकर बल्कि इस विषय के साथ संबंधित अन्य सभी विषयों को विस्तृत चर्चा के लिए तैयार है. प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों को लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे.
0: नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आंदोलन थांबवण्याचं आवाहन सिंग यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केलं. पण तरीही आंदोलन सुरू राहिल्यानं दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर सोडून दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणासह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज कालही वारंवार व्यत्यय आल्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. प्रश्नपत्रिका फुटीमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई करून देशातल्या युवकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या सरकारच्या निर्धाराचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. ते म्हणाले,
2: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है.

0: अभी कर रहे हैं उसमें भी सब मिल करके करें।
1: संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी कामकाजात सहकार्य करावं असं आवाहन रिजिजू यांनी केलं। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सहा बंडखोर खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठासमोर देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली असून तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती केली आहे। मतदार यादी पुनरीक्षणाच्या कारणामुळे महाराष्ट्रातल्या उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका वर्षभर पुढे ढकलता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे। मतदार यादी पुनरीक्षणाचं काम करत असलेले अधिकारी या निवडणुकांच्या कामासाठी उपलब्ध असतील का हे स्पष्ट करावं अशी सूचना न्यायालयानं काल राज्य निवडणूक आयोगाला केली। डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं परवानगी दिली आहे। डेंग्यू प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। राज्यातल्या 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका

0: विकास कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये धाराशिव, हिंगोली, जालना, बीड आणि परभणी यासह 10 जिल्ह्यातल्या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांना या वर्षासाठी 5 कोटी रुपये निधी देण्यात येईल. या वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार स्वरूपात अनुक्रमे 10 कोटी, 8, 6, 4 आणि 2 कोटी रुपयांचे 1 ते 5 पुरस्कार देण्यात येतील. याशिवाय सर्व क्षेत्रातल्या एकत्रित कामगिरीच्या आधारे प्रत्येकी 21, 15 आणि 11 कोटी रुपयांचे 3 पुरस्कारही देण्यात येणार आहेत. या तालुक्यांच्या मूल्यांकनासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा संनियंत्रण समित्या स्थापन केल्या जातील. लोकायुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास कालच्या बैठकीत मंत्रिमंडळानं मान्यता दिली. लोकायुक्त तसंच उपलोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून जाहीर व्हावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. काल मुंबईत अजित पवार यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एका छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर बोलताना ते म्हणाले,
1: प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी. आमचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतो उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीनं आज राज्यभरात देवाभाऊ कृषी माऊली सोहळा हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत 4000 शहरी महिलांना किचन गार्डन किट तर 4000 ग्रामीण महिलांना कृषी माऊली किटचं मोफत वाटप केलं जाणार आहे. तुळजापूर इथं 841 एकर जमिनीवर एसटी महामंडळ राज्यातला पहिला सौर ऊर्जा प्रकल्प साकारणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. आगामी काळात इतर ठिकाणी आणि जिल्ह्यात असे प्रकल्प सुरू करण्याचं नियोजन असल्याचं ते म्हणाले. हा उपक्रम पर्यावरणपूरक ऊर्जा वापरातून एसटी महामंडळाच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे. यामुळे ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या परिसरात सुसज्ज 7 मजली धर्मशाळा उभारण्याला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प ना नफा ना तोटा या तत्वावर राबवला जाणार आहे. राज्यातल्या एकूण 6 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारच्या धर्मशाळा उभारल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं शिक्षण विभाग आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं काल बालविवाह निर्मूलन आणि नशामुक्त अभियानाअंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. हे अभियान 31 जुलैपर्यंत राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी केलं. त्या म्हणाल्या,
2: प्रत्येक मुलगी सुरक्षित, सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी आपल्या सगळ्यांना मनापासून योगदान द्यायचं आहे. चला तर मग हातात हात घालून बालविवाह मुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत आणि प्रगत छत्रपती संभाजीनगर घडवण्यासाठी आपण सर्वजण पुढे येऊयात.
0: या अभियानासंदर्भात लाटकर यांनी दिलेली संपूर्ण माहिती आमच्या प्रासंगिक या सदरात आज आपल्याला ऐकता येईल. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी काल जालना इथं आंबेडकरी समाजाच्या वतीनं संघर्ष मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. मराठवाड्यात अनेक भागात काल पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात तसंच जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतीसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाला असला तरी जिल्ह्यातल्या सुमारे 60% क्षेत्रावर अद्यापही पेरण्या बाकी असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. नाशिकच्या घाटमाथा परिसरात काल मुसळधार पाऊस झाला. इगतपुरीत सर्वाधिक 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव आदी तालुक्यांमध्ये मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. हवामान. मुंबई, नाशिक, पुणे तसंच विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. पालघरसह कोकणातले सर्व जिल्हे आणि नाशिक जिल्ह्यात काही भागाला ऑरेंज अलर्ट तर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेत नीट सह

0: सर्व बाबींवर चर्चा करण्याची सरकारची तयारी, राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांचं प्रतिपादन, भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन, आणि राज्यातल्या 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर विकास कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: श्रोते हो, FM बँड 101.1
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. ऐकूयात काय जाहिरात संदेश.
3: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
4: सचिन ज्वेलर्स, नात सोनेरी नात विश्वासाचं. अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
5: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
6: हो? हो मग.
5: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
5: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
5: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
5: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
4: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काको कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट बस स्टँड समोर, बीड. कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14.
5: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक मास लोळी का पडली आहे?
6: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
5: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
7: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास CT स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
5: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर।
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा। निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

0: चेहरे।
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत। श्रोत्यांनो सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू म्हणजे आषाढी वारी. संतांच्या विचारांचा वारसा जपत लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावानं पंढरपूरच्या दिशेनं पायी प्रस्थान करतात. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं आणि उत्साहानं सुरू आहे. मात्र लाखो वारकऱ्यांचा हा भक्तीचा प्रवास सुरक्षित सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. वारीच्या मार्गांचं नियोजन, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवा, स्वच्छता, पिण्याचं पाणी, आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रण कक्ष तसंच विविध शासकीय विभागांमधील समन्वय या सर्व बाबींचं काटेकोर नियोजन केलं जातं. एका मोठ्या जनसमुदायाच्या व्यवस्थापनाचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या या नियोजन प्रक्रियेविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण जाणून घेणार आहोत. आणि या कार्यक्रमात आपल्याशी आज संवाद साधणार आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉ सुहास दिवसे सर. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारीमध्ये वेगवेगळे घटक कार्यरत असतात. वारीचे विश्वस्त असतील, प्रत्येक दिंडीचे प्रमुख असतील, पोलीस यंत्रणा असेल, जिल्हा परिषद आणि इतर ज्या काही कर्मचारी अधिकारी काम करत असतील, ह्या सर्वांच्या बरोबर योग्य अशा प्रकारचं दळणवळण, संदेशाची देवाणघेवाण ही खूप महत्वाची बाब असते. आणि म्हणून कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणासाठी काय व्यवस्था करावी लागेल याचाही विचार केला जातो. उदाहरणार्थ जे जे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्वांच्या टेलिफोन्स म्हणजे मोबाईल नंबरची यादी किंवा डायरी प्रकाशित केली जाते आणि ती त्या त्या प्रत्येकाकडे ती उपलब्ध असते. म्हणजे विश्वस्तांचे नंबर असतील, दिंडी प्रमुखांचे नंबर असतील, संबंधित विषयाशी जे अधिकारी काम करतात इन्सिडेंट कमांडर त्यांचे पण नंबर त्याच्यामध्ये दिलेले असतात. म्हणजे एखाद्या दिंडीला आरोग्यविषयक काही अडचण आली तर त्या क्षेत्रामधला कोणता अधिकाऱ्याला संपर्क करावा हे त्या दिंडी प्रमुखाला माहीत असतं. मग आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये ही जी काही माहितीची देवाणघेवाण आहे ही चालू राहते. याचबरोबर आपापसामध्ये अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा म्हणजे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्यामधलं प्रशासन यांच्यामधल्या समन्वयासाठी सुद्धा एक स्वतंत्रपणे कम्युनिकेशन चॅनेल असतात जेणेकरून याच्यामध्ये सुद्धा जी काही माहितीची देवाणघेवाण होते. पोलीस एवढे 10-15 लाख ज्या वेळेला वारकरी एखाद्या गावी जातात त्यावेळी तिथले मोबाईल टॉवर्स जॅम होऊन जातात. एवढा ताण त्याच्यावर करू, मग त्याच्यासाठी बेस स्टेशन, त्याच्यासाठी रिपीटर स्टेशन, त्याच्यासाठी मोबाईल टॉवर्स हे सर्व नियोजन केलं जातं. आणि मग त्या त्या ठिकाणी हे जे काही टॉवर्स असतात ते तिथून उभे केले जातात आणि त्यासाठी ज्या जे काही मोबाईल सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या स्वतःहून पुढे येतात जेणेकरून या ज्या दळणवळणा माहितीच्या देवाणघेवाण किंवा दळणवळणामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये. आणि मग आपत्तीच्या वेळेला सगळ्यात जर महत्वाचा काही जर भाग असेल तर योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं याच्यामध्येच त्या व्यवस्थापनाचं यश अवलंबून असतं. आणि म्हणून दळणवळण आणि संदेशवहन याच्यासाठी आवश्यक उपाययोजना हा सगळ्यात महत्वाचा घटक या पूर्ण नियोजनामध्ये निश्चितपणे. पालखी मार्गावर वारकरी जेव्हा मार्गस्थ होतात त्यावेळेला वेगवेगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी ते थांबत असतात, विसाव्याच्या ठिकाणी थांबतात आणि अशा ठिकाणी शहरांमध्ये पण मुक्काम करतात. आणि अशा ठिकाणी शौचालयाची व्यवस्था हा सगळ्यात मोठा असा ज्याला म्हणूयात की महत्वाचा घटक आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जर 10-15 लाख वारकऱ्यांची जर शौचालयाची व्यवस्था करायची असेल तर त्याचं नियोजन करणं खूप खूप जिकिरीचं असतं. म्हणून मग प्रत्येक वेळेला किती प्रकारची शौचालयं आपल्याकडे उपलब्ध आहेत याचा आढावा

ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक शौचालय असतील, शासकीय वेगवेगळ्या याच्यामधनं शौचालयाची निर्मिती झाली असेल तर काही मंगल कार्यालयामध्ये शौचालय असू शकतात, काही हॉटेल्समध्ये शौचालय असू शकतात, त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याचं लोकेशन कुठे आहे ते पण निश्चित केलं जातं आणि त्याच्यानुसार मग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लागणारी फिरती शौचालय किती लागतील, टेम्पररी शौचालय किती निर्माण करावे लागतील याचं पण नियोजन केलं जातं. आता कितीही म्हणलं तरी शौचालय अपुरीच पडतात, म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने 1-2-3 वर्षापूर्वी खूप छान उपक्रम केला. याच्यामध्ये शासनाने ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयाकरता एक मोहीम हाती घेतली होती आणि घरटी आता त्याच्यासाठी अनुदान दिलं गेलं आणि लोकांना प्रवृत्त केलं गेलं की तुम्ही स्वतःच्या घरामध्ये शौचालय बांधा. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयांची संख्या खूप वाढलेली आहे. आणि मग विचार असा आला की मग जर या व्यक्तिगत

व्यक्तिगत शौचालयांची संख्या खूप वाढलेली आहे. आणि मग विचार असा आला की मग जर या व्यक्तिगत शौचालयांचा जर वापर केला गेला तर मोठ्या प्रमाणावर शौचालय उपलब्ध होऊ शकतात. पूर्वी वारी ज्यावेळेला गावी यायची त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये त्यांची ठरलेली मुक्कामाची ठिकाणं असतात, ठरलेली घरं असतात आणि ती कुटुंब त्या वारकऱ्यांची व्यवस्था करतात. पण आता वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असेल तर वारकऱ्यांच्या या गरजा जर पूर्ण करत असतील तर ती फार मोठी सेवा होऊ शकते. हा एक चांगला विचार गावागावांमधनं पोचवला गेला आणि ज्या व्यक्तीला मग आपल्या घरातलं व्यक्तिगत शौचालय वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्याची संमती घेण्यात आली. आणि मग त्याच्या शौचालय जर तो देत असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा पाणी पुरवठा तिथे व्यवस्थित होतो का नाही याची पण जबाबदारी शासनाने घेतली. आणि मग गावामध्ये ज्यावेळी वारकरी गेले तेव्हा असे जे काही व्यक्तिगत शौचालयाचा वापर करू देणाऱ्या घरांवर पांढरे झेंडे लावण्यात आले आणि वारकऱ्यांनी माहिती देण्यात आली की ज्या घरावर पांढरा झेंडा आहे त्या व्यक्तीनं किंवा त्या कुटुंबानं आपलं शौचालय आपल्याला त्या वापरासाठी खुलं ठेवलेलं आहे आणि त्या अर्थी ती एक वेगळी सेवा वारकऱ्यांची ते कुटुंब करू इच्छित. आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 90,000 जास्त जी काही व्यक्तिगत शौचालय ती वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध झाली आणि त्यामुळे मग सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची घाण होणं किंवा दुर्गंधी पसरणं हे प्रमाण खूप कमी झालं आणि त्याच्यातून निर्माण होणारी रोगराई पण खूप कमी झाली. आणि या ही जी काही चळवळ आहे ज्याच्यामध्ये केवळ पांडुरंगाला जाण्याच्या ऐवजी जो पांडुरंगाला जातो तो वारकरीच पांडुरंग आहे तो समजून सेवा हा जो काही मूळ त्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा किंवा एकूणच वारीचा जो आत्मा आहे तोच लोकांना जर व्यवस्थित समजला आणि उत्साहाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि हे खूप छान उपक्रम वारीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला आता पाहायला मिळतो. वारकरी ज्या वेळेला मार्गस्थ किंवा मार्गक्रमण करत असतात त्यावेळेला स्वच्छता एक महत्वाचा विषय असतो. ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये स्वच्छता करण्यासाठी संबंधित यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करतात. मग स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे कारण मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो त्यासाठी मग त्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करणार, वाहतूक कशी करणार, त्यासाठी मग वेगळ्या गाड्या, घंटा गाड्या किंवा त्या ठिकाणी कचरा उचलण्याची वेगळी व्यवस्था या सर्व गोष्टी या महानगरपालिकेमार्फत किंवा ग्रामपंचायतमार्फत केल्या जातात. जिल्हा परिषदेमार्फत पण याला निश्चितपणे मनुष्यबळ, गाड्या सगळं दिल्या जातात आणि हा कचरा एकत्रित केल्यानंतर पुन्हा त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याही बाबतीमध्ये नियोजन केलं जातं. आता या सर्व कार्यक्रमामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये पण वेगळे काही विषय हाताळले गरजेचे असतं. उदाहरणार्थ जेव्हा देहू आणि आळंदी व दून महानगरपालिका क्षेत्र पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये वारकरी येतात त्यावेळेला बरेच वारकऱ्यांना तिथल्या रस्ते कुठले आहेत, कुठल्या मार्गाने मार्गस्थ व्हायचं, कुठल्या मार्गाने जाऊ नये किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन संबंधित पोलीस यंत्रणेने कसं केलेलं आहे याची माहिती त्यांना नसते. मग त्यासाठी माहिती पथकं त्या ठिकाणी निर्माण करणं किंवा दिशादर्शक फलक लावणं किंवा त्याच्यामध्ये बॅरिकेड्स करणं हे पोलिसांच्या सहकार्याने संबंधित महानगरपालिका करते. त्या रस्त्यांची डागडुजी करणं, त्या ठिकाणी जर फांद्या वाढल्या असतील, झाडं वाढल्या असतील तर त्याची साफसफाई करणं, मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करून तो त्या ठिकाणी मुक्कामाची चांगली व्यवस्था करण्यासाठी जी जे आवश्यक उपाययोजना आहे ते संबंधित वॉर्ड ऑफिसर महानगरपालिकांचे हे करत असतात. आणि मग याच्यामध्ये CCTVचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. दोन्ही पोलीस मुख्यालय याच्यामध्ये ज्या वेळेला बंदोबस्त देतात त्यावेळेला महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी, चौकाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ट्रॅफिकचे इश्यूज आहेत त्या ठिकाणी CCTVद्वारे त्याच्यावर नियंत्रण केलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वॉच टॉवर्स उभा केले जातात की गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी किंवा जर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असेल तर त्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करण्यासाठी पोलीस दलं तैनात केली जातात, त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची निर्मिती केली जाते. त्यामुळे पोलिसांचा जो काही त्याच्यामधला महत्वाचा जो भाग आहे तो एक तर पालखी आणि पालखीबरोबरचे येणारे ज्या काही दिंड्या आहेत त्यांना सुरक्षितता देणं, त्यासाठी मग पायलट कार्स, त्यासाठी एस्कॉर्टच्या कार्स किंवा त्याचे मनुष्यबळ, हा एक म्हणजे पालखीची सुरक्षितता हा एक महत्वाचा भाग. आणि त्याच्याबरोबर मग त्याच्यासाठी अनुषंगिक जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचा पार्ट आहे, मग जड वाहनं कुठून सोडणार, दुचाकी कुठून सोडणार, चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसा मार्ग चांगला करणार यासाठी मग बॅरिकेड्स करणं, दिशादर्शक फलक लावणं, माहिती पथक माहिती देण्यासाठी पथकं उभारणं किंवा स्टॉल्स उभारणं, हे वॉच टॉवर्स उभारणं या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि याचं कम्युनिकेशनसाठी मग कंट्रोल रूम्समध्ये पण अशा प्रकारची व्यवस्था केली जाते की जेणेकरून एखादी जर घटना अनुचित घडली त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी काय व्यवस्था करता येईल याचं पण नियोजन केलं जातं. तर यामध्ये मग हा जो समन्वय जो असतो महानगरपालिका आयुक्त असतील, महानगरपालिकांचे इतर वॉर्ड ऑफिसर आणि त्यांचे कर्मचारी अधिकारी, पोलीस यंत्रणेचा सगळ्यात संपूर्ण एवढा प्रचंड मोठा ज्याच्यामध्ये अगदी दिवसभर त्या सर्व आणि रात्रीसुद्धा
सुरक्षा

0: सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आणि या ज्या गोष्टी ज्या आहेत ट्रॅफिकच्या बाबतीतल्या उपाययोजना यासाठी खूप मोठा समन्वय आवश्यक असतो आणि शहरी भागामधलं पालखीचे नियोजन हे खूप अवघड आहे. म्हणजे शहरामध्ये एकतर जागेची कमतरता असते, शहरामध्ये संसाधनं जरी जास्त असली तरी ती संसाधनांचा वापर चांगल्या पद्धतीने करणं हे पण खूप मोठं चॅलेंज असतं. शहरामध्ये मुळातच गर्दीची ठिकाणं मोठ्या प्रमाणावर असतात आणि मग त्यासाठी मग शाळा बंद करणे, सुट्टी देणे किंवा वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळे आदेश पारित करणं, हे सर्व आदेश हा सुद्धा त्या व्यवस्थापनाचा एक भाग असतो. मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी मार्ग असेल त्या ठिकाणी दारूची दुकानं बंद करणे, कत्तलखाने बंद करणे, त्या ठिकाणी हॉटेल्समधल्या खाद्यपदार्थाची तपासणी करण्यासाठी पथकाची निर्मिती करणे किंवा ह्या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळे आदेश पारित करावे लागतात आणि आपत्ती व्यवस्थापन किंवा त्या त्या कायद्यातल्या तरतुदी वापरून जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी किंवा संबंधित समजा अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी हे सर्व त्याच्यामध्ये आदेश पारित करतात आणि त्याच्यानुसार त्याची पाहणी करतात आणि त्याचं जर त्या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई पण केली जाते. त्यामुळे अशा विविध संस्था किंवा विविध कार्यालय आणि त्यांच्यामधले हे विविध सर्व गोष्टी करणं हा एक आणि त्याच्यामध्ये समन्वय राखणं हा खूप असा जिकिरीचा असा भाग असतो आणि त्यासाठी त्याचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं जातं आणि अंमलबजावणी पण खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जातं. या सर्व सोहळ्यामध्ये अनेक उत्साही नागरिक काहीतरी करावं या भावनेने येतात. मग अशा प्रकारच्या जे काही स्वयंसेवकांचं सुद्धा मदत प्रशासन घेतं आणि मग आपण या स्वयंसेवकाची नोंदणी करतो. मग एखादं कॉलेज असेल त्या कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, एखादं कार्यालय असेल तिथले काही कर्मचारी असतील, त्यांना विशिष्ट कामासाठी नेमून दिलं जातं, त्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं. होमगार्ड्स किंवा इतर अशा प्रकारच्या जे काही यंत्रणा आहेत, एनसीसी असतील, एनसीसी कॅडेट्स असतील, त्यांचा पण वापर केला जातो आणि मग त्यांना वेगवेगळ्या उदाहरणार्थ स्वच्छता, उदाहरणार्थ सुरक्षितता, उदाहरणार्थ गर्दीचं नियंत्रण, ट्रॅफिक नियंत्रण, या अशा छोट्या छोट्या किंवा वैद्यकीय काही त्याच्यामध्ये जर काही मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असतील, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, त्यांचा सुद्धा आपण वापर करून घेतो, त्यांना पण आपण प्रशिक्षण देतो. प्रशासन त्यांना जबाबदारी निश्चित करून देतं, त्यांचा कुणीतरी नोडल ऑफिसर असतो त्याच्यावरती जबाबदारी टाकली जाते आणि मग पालखीच्या त्या काळामध्ये ही सर्व मंडळी उत्स्फूर्तपणे मात्र ठरवून दिलेलं काम व्यवस्थित करतात.
1: श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर श्रद्धा, शिस्त, सामाजिक एकता आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा अतिशय सुंदर मिलाप आहे. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाकडून केले जाणारे सूक्ष्म नियोजन, विविध विभागांचा समन्वय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक सक्षम होत आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण पालखी सोहळ्याच्या नियोजनामागील प्रशासनाची भूमिका, त्यामागची व्यापक तयारी जाणून घेतली. या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केल्याबद्दल यशदाचे महासंचालक आणि पुण्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे सर यांचं मनःपूर्वक आभार. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोतेव, तर पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात कवी बी यांची गीतरचना, संगीत वसंत प्रभू यांचं.

बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूडटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर केएसके काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-52 आणि 99-70-84-20-14.

0: असं लुळी का पडलीये?
1: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाडे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
0: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
5: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.

आश्रितो भावधारा या सुगमगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील कवी आरती प्रभू यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: तुझे निमाजे गीत तरळले गीत तरळले व्याकुळ डोळे।
1: श्रोतो, आता आपण सुधीर फडके यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकली। संगीत निर्माण होतं सुधीर फडके यांचं। या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला। भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे ठीक 8 वाजता सहक्षित करत आहोत समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून।

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र, सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब.

मालवण या पाणबुडी रोधक युद्धनौकेचं आज जलावतरण आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू 13 जण अडकल्याची भीती. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या

सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपरफुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी काल नवी दिल्लीतील डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली तसंच लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला भेट देऊन आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राजधानीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्वरित हलवण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला. वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास सरकारचा कोणताही आक्षेप नाही असं केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी तीनदा तहकूब करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकंदर सुमारे 58 कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. यापैकी 32 कोटीहून अधिक जनधन खाती महिलांची असून सुमारे 45 कोटीहून अधिक खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत असं त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसेडोनिया देशाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार परिषदेला संबोधित केलं. बाल्कन आणि युरोपियन बाजारपेठांसाठी औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचं संयुक्त उत्पादन करून उत्तर मॅसेडोनियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारताचा औषध निर्माण उद्योग सज्ज आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. या दौऱ्यात त्यांनी भारत आणि उत्तर मॅसेडोनिया यांच्यातले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रपती मुर्मू आज पोगजे इथल्या मदर तेरेसा स्मारकाला भेट देणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती मुर्मू आज उत्तर मॅसेडोनियाचा आपला दौरा संपवून रोमानियाकडे रवाना होतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तामिळनाडूतल्या कोईम्बतूर आणि तिरुप्पूर या शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते कोईम्बतूर इथल्या GKNM नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसंच तिरुप्पूरमधल्या अविनाशी लिंगेश्वर शिवमंदिरालाही भेट देणार आहेत. INS मालवण ही पाणबुडी रोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. कर्नाटकातील कारवार इथं आज या युद्धनौकेचं जलावतरण होणार आहे. देशाच्या स्वदेशी जहाज बांधणी उपक्रमातील हा एक आणखी महत्वाचा टप्पा आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित

राहतील. चंदीगडमध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. ब्रिक्स देशांमधील आरोग्य सुरक्षा, साथीच्या रोगांविरुद्ध लढा देण्याची सज्जता, डिजिटल आरोग्य, नवोन्मेष, परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता, पारंपरिक पूरक आणि एकात्मिक औषधं, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य मजबूत करण्यावर या मंत्रीस्तरीय बैठकीत चर्चा होईल असं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी सज्जता ही या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. इराणनं त्यांचा अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका जोरदार हल्ला करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते काल व्हाईट हाऊसमध्ये लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन यांच्यासोबत चर्चा करताना बोलत होते. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर इराणनं हल्ला केल्यास अमेरिका 10 पट अधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर देईल असंही ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान इराणचा अमेरिकेबरोबरचा संघर्ष वाढत असताना सर्वोच्च नेते मुज्तबा खामनेई यांच्याशी समन्वय अधिक दृढ करण्यात आला असून सरकारी निर्णय आता त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेतले जात आहेत असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितलं. अफगाणिस्तानमधील नुरिस्तान इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं काल अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अन्न पदार्थ आणि इतर मदत साहित्य पाठवलं. या कठीण काळात भारत अफगाण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममधील नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या NHPC कंपनीच्या बोगद्यात सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान आत अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्यानं आणि त्यानंतर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेचं कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास केला जाईल असं NHPC म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी FIH विश्वचषकासाठी हॉकी इंडियानं 20 सदस्यांच्या पुरुष संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करेल. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज PV सिंधूची लढत उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे तर पुरुष एकेरी गटात भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी तसंच पुरुष दुहेरीतील जोडी MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन तसंच मिश्र दुहेरीतील रोहन कपूर ऋत्विका शिवानी गद्दे आणि तनिषा क्रास्टो ध्रुव कपिला या जोड्याही आज मैदानात उतरतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच पुढील 3 दिवसात आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तराखंड, पश्चिम राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग 2 दिवशी दिवसभरासाठी तहकूब. भारतीय नौदलाची पाणबुडीरोधक युद्धनौका INS मालवणचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

पुणे आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता सकाळचे ठीक 8:42 झाले आहेत. प्रसारित आहोत लोकधारा हा लोकसंघाचा कार्यक्रम.

0: श्रोतोर लोकधारा हा लोकसंघाचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक निवेदन.
1: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
2: कॉलेज कॅम्पस
3: चलाई गँगच वेगळी होती. कट्टा गँग
2: कॉलेज कट्ट्यावरचा असाच एक भन्नाट मित्र आपल्या भेटीला येतोय कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
4: ओय मेरे भाई, ओय मार सुट्या पापडवाले नो, ओय मुठू, ओय मुठू मेरे गॅजेट बनो मेरे पाई मेरे यार, ओय ओय मुठू का है मेरे पाई आजा ओय.
5: अरे भैया खाली बड़े मर्द माँ की पत्नी नहीं चलते बड़े भैया, मुझे समोसे चाहिए समोसे.
2: कार्यक्रमात कोण आलंय हे जर जाणून घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला कार्यक्रमच ऐकावा लागणार आहे.
4: बोलो तो कैसे मामू सब लोग पब्लिक, जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत.
6: कई कई पान बना रस वाला ये भी बहुत प्रसिद्ध है मैडम, अगर आप ये गाना चलाएंगे तो हमें बहुत अच्छा लगेगा.
5: यार नीले
2: कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात धमाल मजा धमाल मस्ती करूयात.
5: अरे बाबू भैया बोले तो फिर डबल मजा
2: तेव्हा येत्या गुरुवारी दिनांक 23 जुलै रोजी अवश्य ऐका आपला कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम सकाळी 10:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रा.

सगळ्यांसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व महिला विश्व मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

आता आपण रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत लोकगीत रचना ऐकलीत. संगीत निर्माण होतं मधुकर पाठक यांचं. या लोकगीत रचनेबरोबरच आज लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 9 वाजता आहेत. सहक्षिप्त करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूयात उमराव जान यांच्या या चित्रपटातील गीतरचना.

शतो आता आपण लता मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रेमरोग या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्माता लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. शतो हिंदी चित्रपटांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हिमालय की गोद में या चित्रपटातील मुकेश आणि सहकाऱ्यांनी केलेली आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: दर्शकात आज आपण किशोर कुमार यांच्या स्वरात प्रेमपुजारी या चित्रपटातील नीराज यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्माता होतं सचिन देव बर्मन यांचं. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
0: श्रोतेहो हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवट ऐकूयात मुकेश यांच्या स्वरात दिवाना या चित्रपटातील गीतरचना. संगीत शंकर जयकिसन यांचं.

0: शतात आपण दिवाना या चित्रपटातील मुकेश यांच्या स्वरात गीत रचना ऐकलीत. संगीत निर्माण होतं शंकर जयकिसन यांचं. शतात या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम संपला. हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. शतो प्रसारित होत प्रासंगिक हा कार्यक्रम. ऐकूदाच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आषाढी वारीचं स्वरूप आणि महात्म्य याविषयी हरिभक्त परायण डॉक्टर विक्रम महाराज सारुख यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन गोपाल ठाकूर यांचं. तर सादरगते आहेत योगीराज बच्चे. श्रोतो नमस्कार. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एकूणच सध्या सर्वत्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीला आणि वारकऱ्यांना आषाढी एकादशीचं आषाढीचं पंढरपूरचं वेद लागलेले असतात आणि ओढ लागलेली असते. ते आपल्या उरावरी असलेल्या कटेवरी हात ठेवलेल्या पांडुरंगाला भेटण्याची. हा आषाढीचा पालखी सोहळा कशा प्रकारचा आहे, वारी कशी आहे, आषाढीची वारी माऊलींच्या आळंदीपासून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूपासून निघालेली वारी पंढरपूरला कशी येते, त्या वारीमधले वारकऱ्यांचे दिनचर्या कशी असते, या सगळ्याच गोष्टींची सविस्तर माहिती सांगण्यासाठी आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये हरिभक्त परायण डॉक्टर विक्रम महाराज सारुख आलेले आहेत. महाराज रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण हरी सर.
0: महाराज मला सुरुवातीला सांगा, वारी म्हणजे काय आणि वारीची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय?
1: सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना सर्व वारकऱ्यांना रामकृष्ण हरी. भागवत धर्म परंपरेमध्ये भागवत धर्म परंपरेचं असणारं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि या पांडुरंग परमात्म्याची प्रत्येक जीवाला प्रत्येक भक्ताला भेटीची आस लागलेली असते आणि त्यांच्या भेटीसाठी जाणं आणि परत येणं सामान्यतः येण्याला आणि जाण्याला वारी म्हणतात. परंतु एवढाच वारीचा अर्थ मर्यादित नाही आहे. तर सर्व वारकरी अत्यंत प्रेम भावाने पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी जातात. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतात. दिंड्या पताका ध्वज टाळ मृदंग विणा या सगळ्या सोबत घेऊन जाऊन पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन येतात. तसं तर वारीचे दोन प्रकार आहेत. एक सगुण स्वरूपाची वारी जी आपल्याला दृश्य रूपाने दिसते आणि दुसरी एक निर्गुण स्वरूपाची वारी आहे. ती आपल्याला दिसत नाही उघड्या डोळ्याने, पण आंतरमनाने ध्यानाने आपल्याला तिचा अनुभव घेता येतो. सामान्यतः भागवत धर्म परंपरेलाच पुढे जाऊन वारकरी संप्रदाय असं म्हणायला लागले. तेच की त्याच्यामधलं एक कर्म जे आहे ते वारी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी जाणं, जीवानं शिवाच्या दर्शनासाठी जाणं, भक्ताने पांडुरंग

0: परमात्म्याच्या दर्शनासाठी जाणं, वाटेमध्ये भजन कीर्तन प्रवचन असा दैनिक कार्यक्रम करणं ही सामान्यता वारी आहे आणि हिला अनादिकालापासूनची परंपरा आहे. आता नेमकं वारी कधी सुरू झाली याच्याविषयी भाष्य करत असताना निश्चित आपल्याला सांगता येत नाही की या कालखंडापासून वारी सुरू झाली, परंतु भागवत परंपरेमध्ये सगळ्या संतांनी वारीमध्ये सहभाग घेतला, सगळे संत त्या ठिकाणी गेले आणि ही वारी अनादिकालापासून चालू आहे आणि पुढे देखील अनादिकालापर्यंत चालू राहणार. जोपर्यंत भागवत धर्म आहे, जोपर्यंत हे जग आहे, तोपर्यंत ही वारी चालतच राहणार.
1: अच्छा महाराज, वारी कोणत्या संप्रदाय किंवा धर्मामध्ये आहे?
0: खरं पाहिलं तर आपण सर्व वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय असं म्हणतो, पण वारकरी संप्रदाय हा मूळ भागवत धर्म जो आहे की ज्ञान

0: वारकरी संप्रदाय हा मूळ भागवत धर्म जो आहे की ज्ञानदेवी रचिला पाया आणि उभारले देवालय, म्हणजे ज्ञानदेवानी नाथ संप्रदाय, नामदेवाचा संप्रदाय आणि सगळे संतांचे संप्रदाय हे सगळे एकत्र आले आणि या महाराष्ट्रामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीसाठी भागवत धर्माची ध्वजा, भागवत धर्माची निर्मिती केली आणि म्हणून भागवत धर्मातील एक महत्वाचं भक्ती साधन म्हणून आपण वारीकडे पाहतो आणि ती भागवत धर्माची वारी आहे. तसं तर सनातन कालापासून ही चालतच आलेली आहे आणि भागवत धर्म असं सगळे संत म्हणतात, पण तो एक सनातन संप्रदायाचाच भाग आहे.
1: अच्छा महाराज, वारीचं स्वरूप काय सांगतेन आपल्याला?
0: साधारणतः मी आपल्याला पूर्वी पण सांगितलं की एक सगुण स्वरूपाची वारी आहे आणि एक निर्गुण स्वरूपाची वारी आहे. आता सगुण स्वरूपाच्या वारीमध्ये तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवांच्या, एक विणेकरी असतो, त्याच्यासोबत टाळकरी असतात, त्या संतांची, ज्या संतांची पालखी असेल त्या संतांची वारी आहे, त्यांची पालखी असते, त्या पालखीमध्ये त्यांच्या पादुका असतात आणि त्या पादुकाचं पूजन करून, विण्याची पूजा करून, नगर प्रदक्षिणा करून, ते आपलं जे आराध्य संत आहेत त्यांचं नमन करून, त्यांना भजन कीर्तनाच्या माध्यमातून प्रदक्षिणा करून, त्यांची पूजा करून ही वारीची सुरुवात होते आणि मग ही वारी पंढरपुरापर्यंत जातात. आता काही वाऱ्यांचे 20 मुक्काम असतात, काहींचे 10 मुक्काम असतात, काहीचे 15 मुक्काम असतात, मग त्या वेगवेगळ्या अंतरावरून आपल्याला त्या वेगवेगळ्या वारीचं सांगता येतं. या वारीची दिनचर्या अशी असते की सुरुवातीला पहाटे उठून वारकरी तयार होतात, स्नान वगैरे करतात, स्नान केल्यानंतर काकडा आरती होते, काकडा आरती आल्यानंतर भोपाळ्याचे अभंग होतात, भोपाळ्याचे अभंग झाल्यानंतर गाथाभजन होतं, गाथाभजनानंतर वेगवेगळे अभंग, बाळछंदाचे अभंग असतील, बाळक्रीडेचे अभंग असतील, कृष्णलीलेचे अभंग असतील, विविध वाराचे अभंग असतील, पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करणारे, भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करणारे अभंग असतील आणि मग दुपारच्या सत्रामध्ये परत भारुडा होतात, गवळणी होतात आणि वेगवेगळे उपदेशात्मक जे अभंग आहेत त्यांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन होतं, आत्मोन्नती होते आणि मोक्षाचा मार्ग आपल्यासाठी खुला होतो. मुख्यतः वारीमध्ये नामस्मरणावरती जास्त भर असतो किंवा भागवत धर्म परंपरेचा आणि वारकऱ्याचा आद्य नमस्कार किंवा आद्य मंत्रच रामकृष्ण हरी. राम आणि कृष्ण हरी म्हटल्याशिवाय आम्ही पुढेच जात नाहीत कुठल्याही कार्याची, मग ती कीर्तनाची सुरुवात असो, विण्याची सुरुवात असो, भजन्याची सुरुवात असो, आम्ही रामकृष्ण हरीशिवाय सुरुवात होऊ शकत नाही. हे वारीचं प्रवासामधलं स्वरूप असतं. त्या फक्त मी आध्यात्मिक वारीच्या स्वरूपातच आपल्याला सांगत आहे.
1: महाराज, वारकऱ्यांचं आराध्य दैवत कोणतं?
0: माऊली ज्ञानोबरायासारखे या जगामध्ये तत्ववेते कुणी श्रेष्ठ नाही, त्यांच्यासारखा ज्ञानी कुणी नाही, त्यांच्यासारखा तत्वज्ञाता कुणी नाही, त्यांच्यासारखा साहित्यिक कुणी नाही, त्यांच्यासारखं भाषा प्रभू कुणी नाही. मग या माऊलींनी पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलंय. पंढरीचे पांडुरंग परमात्मा हे वारकऱ्यांचं आणि भागवत परंपरेचं आराध्य दैवत आहेत. ते पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करत असताना म्हणतात की सगुण आणि निर्गुण ही दोन्ही विलक्षण आणि ब्रह्म सनातन विठ्ठल हा, पतित पावन मानस मोहन आणि ब्रह्म सनातन विठ्ठल हा. म्हणजे भगवान परमात्म्याला, पांडुरंग परमात्म्याला सगुण म्हणावं तर हे सगुण लक्षण देखील भगवान परमात्म्याला लागत नाही आणि भगवान परमात्म्याला निर्गुण म्हणावं तर निर्गुण लक्षणही लागत नाही. मग नेमकं कोणतं लक्षण भगवान परमात्म्याला लागतं? तर वैष्णव महावैष्णव माऊली ज्ञानोबराय त्यांच्या अभंगातून सांगतात की ब्रह्म सनातन विठ्ठल आहे. पांडुरंग परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते ब्रह्म सनातन आहे, जे आधी आहे, अनादि कालापासून आहे, पुढेही आहे, नवे नवे, हे सगळं जग, सगळं विश्व, जेवढं काही ब्रह्मांड आहे ते पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्येच अंतर्भूत केलेलं आहे असं हे पांडुरंगाचं माऊलींनी सांगितलेले स्वरूप आहे. पण तुकोबारायाच्या भाषेमध्ये पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि कर कटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा आकाशे पितांबर आवडे निरंतर हे चिर्यान, हे तुकोबारायाने सगुण स्वरूपाचं सांगितलेलं आहे.
1: सोप्या भाषेमध्ये माऊलींनी आणि माऊलींपेक्षाही जास्त सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचं वर्णन केलं.
0: याचा कोणी श्रेष्ठ आणि कोणी कनिष्ठ हा भाव वारकरी संप्रदायामध्ये नाही. पंढरीच्या लोकांना हे अभिमान आणि पाया पडे जण एकमेका. इथं विणेकरी असेल, टाळकरी असेल, महाराज असेल, कुणी असेल, हे सगळे एका समान दर्जाचे आहेत, एकमेकाच्या पाया पडतात. कारण भक्त प्रत्येकामध्ये देव पाहतो, त्याच्यामुळे हे आंतरिक असणाऱ्या भगवान परमात्म्याचं दर्शन
1: आहे. महाराज, आपण वारकऱ्यांचं आराध्य दैवत सांगितलंच, पण त्याचं स्वरूप कसं आहे?
0: मी आता आपल्याला सांगितलं की बाबा त्याला कुणी सगुण म्हणायचा प्रयत्न करतो, कुणी निर्गुण म्हणायचा प्रयत्न करतो, म्हणून आपण असं म्हणतो ज्याचा जसा अनुभव आहे तशा प्रकारे त्याला पाहायचा आपण प्रयत्न करत असतो, परंतु भगवान परमात्म्याचं स्वरूप हे अशा प्रकारचं आहे की एक छोटा दृष्टांत सांगतो की

0: की आईच्या गर्भामध्ये असणाऱ्या मुलाला जर विचारलं की बाबा तुझ्या आईचं रूप कसं आहे, तर त्या गर्भातल्या मुलाला सांगता येत नाही. तसं अनंत ब्रह्मांड उदरीन हरि हा बालक नंदा घरी, आपण तर त्याच्या हृदयरूपी पसाऱ्यामध्येच आहेत, मग आपण त्याचं काय वर्णन करणार. परंतु संतांनी जे आपल्याला पूर्वी मार्गदर्शन केलेले, संतांचे जे अभंग आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे स्वरूप दिलेलं आहे, ते सगुण आणि निर्गुण याच्या पलीकडे जाऊन ब्रह्म सनातन विठ्ठल हा पुंडलिकाच्या भेटी आणि परब्रह्म आलेगा चरणी आहे भीमा उद्धरी जगा, अशा प्रकारे पांडुरंग परमात्मा हा ब्रह्म स्वरूप आहे.
1: माझ्या जीवीची आवडी पंढरपूर,
0: माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने.
1: पंढरपूर म्हणजे काय?
0: नामदेव महाराजांचा एक अभंग आहे की आधी रचिली पंढरी आणि मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. म्हणजे हे नामदेवरायाच्या अभंगामध्ये असं वर्णन आलेलं आहे पंढरीचं की वैकुंठाच्या अगोदर पंढरी रचलेली. आता हे आपल्याला कुठ प्रकारचा अभंग आहे तर आपल्याला लक्षात येत नाही की बाबा वैकुंठाच्या आधी कशी पंढरी असेल. वैकुंठ तर भगवान पांडुरंग परमात्म्याचं किंवा भगवंताचं आद्य ठिकाण आहे राहण्याचं, मग त्याच्या अगोदर कशी पंढरी असेल. तर ते तशाच काळाचं आहे की पंढरीची जी भूमी आहे ती अविनाशी आहे. नामा म्हणे आहे सुदर्शन वारी आणि मनोनी अविनाशी पंढरी. त्या पंढरीचा आपल्याला कधीही त्रिकालामध्ये भूत भविष्य वर्तमान चार प्रलयामध्ये पंढरीचा नाश होत नाही, कारण पंढरी हे एक मूळ ठिकाण आहे, ते पांडुरंग परमात्म्याचं नगर आहे आणि ते वास्तव्याचं ठिकाण आहे. आता हे झालं मूळ पांडुरंग परमात्म्याचं. पण अशाही प्रकारचा एक अभंग आहे, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल आणि नांदतो केवळ पांडुरंग. आता आपल्या दृष्टिकोनातून विचार घेतलं तर आपल्या हृदयामध्ये असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे आणि तो आपल्या हृदयामध्ये राहतो आणि म्हणून हे शरीर हे आपलं पंढरपूर आहे आणि त्याच्यामध्ये असणारा पांडुरंग परमात्मा हे आपलं विठ्ठल आहे. दया क्षमा शांती ह्या ज्या आहे ह्या चंद्रभाग आहेत आणि तशा प्रकारचं देखील संतांच्या साहित्यामध्ये पांडुरंग परमात्म्याचं आणि पंढरीचं वर्णन आहे.
1: महाराज पंढरी नगरीचं संतांच्या दृष्टिकोनातून काय महात्म्य आहे?
0: आता आपण पंढरपूरला का जातो तर पंढरपूरला जाण्याचे दोन उद्देश आहेत.
1: बरोबर.
0: एक तर भगवान परमात्म्याची पांडुरंग परमात्म्याची भेट होते आणि दुसरं सगळ्या संतांच्या भेटी होतात. आता भगवंताचं दर्शन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला घडतं ते आहे संत. म्हणून त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळे संत गोळा होतात आणि एकमेकाला सुखाच्या गोष्टी सांगतात. हे सज्जनाच्या भेटी घेणं, संतांची भेटी घेणं, ते संत जेवढे पंढरपूरला येतात त्यांच्या पायाची धूळ आपल्या मस्तकाला लावणं हा वरचा अर्थ झाला. परंतु त्यांचा उपदेश, ज्ञानरूपी उपदेश, अभंग रूपी चरण ते आपल्या बुद्धीपर्यंत जावेत, आपल्याला ते समजून घ्यावेत आणि मोक्षाचं द्वार आपल्यासाठी खुलं व्हावं, हा देखील एक वारीचा उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेणं आणि हा वारीचा मुख्य उद्देश आहे. आणि पंढरीचं महत्व सांगायचं झालं तर विठू पाटलाची नगरी आहे पंढरपूर.
1: क्या बात आहे.
0: हा, आणि हे विठू पाटलाची नगर तिथं गेल्या गेल्या सगळ्याला मोक्षे. पंढरीमध्ये तुम्ही गेले, संताचं स्पर्शन झालं, स्पर्श झाला, आलिंगनी संताची झाली पवित्र माझी काया, त्यांच्या नुसत्या स्पर्शाने आणि निर्गुण स्वरूपाने असंख्य भगवंत असंख्य संत त्या ठिकाणी आलेले असतात. म्हणून त्यांच्या सहवास स्पर्शाने, त्यांच्या ज्ञान स्पर्शाने, त्यांच्या पद धुळीने आणि भगवान पांडुरंगाला एकदा पाहिलं की भगवान पांडुरंगाला पाहिल्यानंतर कैवल्याचं सुख प्रगट होतं आणि या जगतामध्ये करायचं काही शिल्लक राहत नाही. त्या भगवंताची आणि आपली दृष्टादृष्ट झाली की माऊलींच्या पसायदानातल्या ओवीसारखं दृष्टादृष्ट विजय होवावेची. आणि मग एकदा भगवान पांडुरंग आपला झाला आणि आपण त्याचे झालो, मग आपण आपले उरत नाहीत आणि मोक्षाची प्राप्ती आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. संप्रदायामध्ये मोक्षापेक्षाही भगवंताच्या संगतीला आणि संतांच्या संगतीला महत्व आहे की मोक्षाची आम्हाला तेवढी चाड नाही, मोक्षाची आम्हा नाही चाड. किंवा साधूचा अंकिला हरिभक्त किंवा मोक्षाच्या मार्गावरून आलेले आम्ही पुन्हा भगवंताच्या सेवेसाठी, की तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आमाशी का, तर पांडुरंगा तुझी जन्मोजन्मी आम्हाला सेवा घडावी आणि तुझी सेवा जर घडली नाही तर आमच्या जीवनामध्ये काही सार्थक नाही, हा त्याच्या मागचा हेतू आहे.
1: पंढरीचे वारकरी आम्ही आहे मोक्षाचे अधिकारी या प्रमाणात. महाराज वारीसाठी कोणकोणत्या संतांच्या पालख्या येतात आणि त्या कोणकोणत्या ठिकाणाहून येतात?
0: आता वारीमध्ये मी सांगितलं की बघा भगवंत एक आणि भक्त अनेक. आता एवढ्या आपल्याला पालख्या आणि सोहळे तिथे येतात की आपल्याला त्याचं सांगता येत नाही की किती पालख्या आल्या असतील, कुठून कुठून आलेल्या असतील हे सांगता येत नाही. पण मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि आता तर पाहिलं तर चांगल्या युरोपीय राष्ट्रांमधून देखील आता पालख्या आधुनिक कालखंडामध्ये आपल्याकडे त्या पालख्या येण्याचं स्वरूप आहे.

0: आता मुख्य पालख्यामध्ये आपण जे मुख्य संत आहेत भागवत परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाने मान्य केलेले, त्याच्यामध्ये पहिली माऊली ज्ञानोबरायाची जी पालखी सोहळा आहे तो दिव्य पालखी सोहळा आहे. आणि हा पालखी सोहळा सरदार हैबत बाबा यांनी सुरू केलेला आहे. आणि म्हणून वारी पहिली माऊलींची वारी येते. जगद्गुरु तुकोबरायाची, जग मुक्ताबाईची पालखी आहे, नामदेवांची पालखी आहे, एकनाथ महाराजांची पालखी आहे. आपण असं म्हणू शकत नाही, गजानन बाबाची पालखी आहे, गहिनीनाथ गड जो की वारकरी संप्रदायाचं मुख्य ठिकाण आहे, आराध्य आहे. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला आणि गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवा सार चोजविले. मग गहिनीनाथ गडाची दिंडी आहे की एकल दिंडीमध्ये चालण्यामध्ये देखील ही अत्यंत मोठ्या प्रकारची दिंडी आहे. बऱ्याचशा विदर्भ असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, या अनेक प्रांतातून दिंड्या येतात. ह्या दिंड्या वेगवेगळ्या मार्गाने चालतात. ह्या दिंडेच्या सेवेकरता सगळं सेय अत्यंत चांगल्या प्रकारे केली जाते.
1: महाराज, पूर्वीच्या वारीचं स्वरूप आणि आत्ताच्या आधुनिक काळातील वारीचं स्वरूप यात काय फरक झाला?
0: काय पूर्वी बदल झाला? नाही, निश्चितच थोड्याफार प्रकारामध्ये बदल झालेला आहे. पूर्वी काय होतं, प्रवास करत असताना वारकऱ्याला एवढ्या सुखसोयी मिळत नसत, जेवणाची एवढी वगैरे सोय नसायची. मग वारकरी स्वतःच जेवण आपल्या बैलगाड्या झुंपून वगैरे त्यांच्या माध्यमातून घेऊन जायचे. परंतु आता वारीला जाणारा एकही वारकरी एकही सेकंद उपाशी राहत नाही. कारण त्याचं सगळं पालकत्व पांडुरंग परमात्म्याने घेतलेलं असतं. निर्वाणी गोविंद राहतसे मागे पुढे आणि काहीच साकडे पुढून येती. आता वारकऱ्याला भरपूर सुखसुविधा आहे, टेम्पो असतात, ट्रक असतात, खाण्यापिण्याचं भरपूर हे असतं. पूर्वी भजन म्हणण्यासाठी, अभंग म्हणण्यासाठी पुढची सूचना मागे जायापर्यंत देण्यासाठी माईक साऊंड सिस्टीम देखील नसायची. आता सगळ्या साऊंड सिस्टीम आहेत, चांगल्या राहण्याची सोय असते, चांगल्या प्रवासाची सोय असते. ग्लोबल असे काही पाश्चिमात्य देशातून वारकरी जे आलेले आहेत की हे बा काय चाललंय हे नेमकं हे पाहण्यासाठी, परंतु ते आता त्या वारीचेच सहभागी झालेले आहेत. म्हणून आता आपण पाहतो वेगवेगळं की डिजिटल वारी असेल, पर्यावरणाची वारी असेल, त्याच्यात आता त्याला स्वरूप दिलेलं वेगळं आहे. आरोग्याची वारी असेल, आता हे लावलेलं आहे. आधुनिक कालखंडामध्ये जाहिरातबाजी वगैरे हे त्या मोठ्या प्रमाणात केलं जातं. परंतु माऊलीच्या काळापासून हैबत बाबाने जो घालून दिलेला नियम आहे, तुकोबरायाच्या वंशजाने जो घालून दिलेला नियम आहे, त्या नियमामध्ये किंचित देखील बदल होत नाही. ती भजनाची जी शैली आहे, कोणते अभंग कुठे म्हणायचे, कुठं मुक्काम करायचं हे पूर्वीपासून ठरलेलं असतं. त्या परंपरेमध्ये तीळ मात्र देखील बदल केला जात नाही.
1: महाराज, संत साहित्य आणि विठ्ठलाचं स्थान काय सांगते याबद्दल?
0: पहा, जगामध्ये एकच अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर तुम्ही कुठलंही लांछन किंवा आक्षेप घेऊ शकत नाही. एक तुम्ही भगवंताच्या अस्तित्वावर आक्षेप घेऊ शकाल, मी धाडसानं सांगतोय तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये, पण संतांच्या साहित्यावरती आणि संतांच्या ज्ञानावरती तुम्ही आक्षेप घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल भगवंत कुठं दिसतो का, दाखवता का आम्हाला, ते तुम्ही हे असं वितंडवाद करू शकता, पण आम्ही तुम्हाला संत जिवंतपणे दाखवू शकतो. संतांचा अनुभव तुम्हाला आम्ही जिवंतपणे दाखवू शकतो. संतांचं साहित्य तुम्हाला आम्ही जिवंतपणे दाखवू शकतो. संत हे मुक्तीचं विद्यापीठ आहे. जयाने घातली मुक्तीची गवांदी आणि निर्विली मांदी वैष्णवाची. किंवा ज्यांच्या नुसत्या पाहण्यानं, ज्यांच्या नुसत्या सानिध्यात येण्यानं तुम्हाला मोक्षाची प्राप्त होते, तुम्हाला ज्यांची सुखाची प्राप्ती होते, असे हे संत आहेत. आणि संत आणि भगवंत आमच्या परंपरेमध्ये भिन्न नाहीत. आम्ही काल्पनिक आम्ही त्याच्यामध्ये भेद करतो आणि वास्तविक आम्ही अभेद आहेत. म्हणजे जे भक्त आहेत तेच हरी आहेत, जे संत आहेत तेच हरी आहेत, आणि संत तेच हरी आहेत. म्हणून भक्त आणि भगवंत, संत आणि देव आमच्यासाठी काही वेगळं नाही. आमच्यासाठी ज्ञानोबराय हे पांडुरंग परमात्माच आहेत, आमच्यासाठी तुकोबराय हे पांडुरंग परमात्माच आहेत, नामदेवराय हे पांडुरंग परमात्मेच आहेत, चोकोबा हे पांडुरंग परमात्मेच आहेत, नाथ बाबा हे पांडुरंग परमात्मेच. आता त्याच्यातला हे बघा की ज्ञानदेव, निवृत्ती आणि मुक्ताबाई ही चार नाव आहेत.
1: बरोबर.
0: आता पहिला सगळ्यात लहान आहे तो सोपानदेव. आता सोपानाला जीना म्हणतात किंवा सोपानाला भक्ती पण म्हणतात. म्हणून तुम्हाला भगवंताशी जोडणारी पहिली पायरी म्हणजे जीना, भक्ती, सोपान आहे. त्याच्यानंतर तुम्हाला, तुमच्याकडे भक्ती असेल आणि गुरुची कृपा असेल तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. ज्ञान म्हणजे ज्ञानदेव, ज्ञानाची प्राप्ती होते. आणि या ज्ञानदेवाची प्राप्ती झाल्यानंतर तुमची अज्ञानाची निवृत्ती होते. म्हणजे निवृत्तीनाथ हे अज्ञानाची निवृत्ती करणार आहेत. आणि त्याच्यानंतर मुक्ताबाई आदिशक्ती, ती तुम्हाला मुक्ती लाभते. आणि म्हणून ज्ञानदेवराया देखील म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझ्या हाती. हे माझे श्रीगुरु, हे निवृत्तीच्या रूपानेच आहेत, निवृत्त स्वरूपाचे, ज्यांच्याकडे कुठलीही बंधन नाही त्या या पारलौकिक भौतिक जगताच्या पार पलीकडचे आहेत आणि या भौतिक जगतातून पार

0: लौकिक जगताचा प्रवास करून देणारे आहेत. म्हणून अशा प्रकारचे हे श्रीगुरु आहेत, अशा प्रकारचे हे संत आहेत.
1: महाराज, ही जी वारी आहे, या वारीची परंपरा खूप मोठी आहे, इतिहास पण खूप मोठा आहे, आणि आत्ताच्या काळात सुद्धा बदलत वारीचं बदललेलं स्वरूप आपण सांगितलं. परंतु आपल्याला वारीमध्ये काही टोपी घातलेली वारकरी दिसतात, काही फेटे घातलेले वारकरी दिसतात, पण आपल्या तरुण युवकांनी सुद्धा वारीमध्ये सहभागी व्हावं, अधिकाधिक वारकरी संप्रदायामध्ये सहभागी होऊन सामील व्हावं आणि संत साहित्याचा अभ्यास करावा, याबद्दल काय सांगतो?
0: हे पहा, जगामध्ये एकमेव धर्म आहे भागवत धर्म, जो कधीही लाटीकाठीच्या जीवावरती चालत नाही, कोणाला बळजबरीनं इकडं कधीही बोलवलं जात नाही. त्याची भक्ती असेल मग तो कुठल्याही धर्मातला असेल, कुठल्याही परंपरे असेल, कुठल्याही संप्रदायातला असेल. आमच्या भागवत परंपरेमध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व परंपरेचे लोक आहेत. आता राहिलं बाह्य वर्णनाचं, तर बाह्य वर्णनाचे नियम देखील पाळले पाहिजेत. वारीमध्ये जर चालायचं असेल तर तुळशीची माळ गळ्यात पाहिजे, गोपीचंदनाचा टिळा पाहिजे, आणि श्वेत वस्त्र धारण केलेले वारकरी असतात. आता तुकोबारायाचाच एक अभंग आहे, रक्त पित्त श्वेत कृष्ण, अशा प्रकारचे जे रंग आहेत ते पहा. जे संन्यासी असतात ते भगव वस्त्र धारण करतात, पण भागवत धर्म हा श्वेत आहे. श्वेत हे समतेचं प्रतीक आहे, श्वेत वर्ण. आम्ही शांत आहेत, आम्ही समताधारी आहेत, समचरण दृष्टी पाहणारे आहेत. आमचं अधिष्ठानच समचरण आहेत, आम्ही त्या अनुभवाचे गेलेलो आहोत. म्हणून आमचं वस्त्र हे पांढरं वस्त्र, श्वेत वस्त्र आहे. पण धर्मामध्ये ध्वजाच्या वेगवेगळ्या पताका आहेत. नामदेवरायाच्या चरित्रामध्ये त्यात केशरी झेंडे आहेत, ध्वज पताकाला काही वेगवेगळे रंग नाहीत, वेगवेगळे फेटे आहेत. ते वारकरी संप्रदायामध्ये पण महाराज मंडळी जर असेल ते मुख्यत्वे फेटा असते. पहा, तुम्ही कितीही भौतिक संपत्ती कमीली, तुम्ही कितीही मोठ्या पदावर गेले, तुम्ही कितीही भौतिक साम्राज्य निर्माण केलं, तरी ते क्षणिक आहे, ते एका सेकंदामध्ये नष्ट होणार आहे. पण आध्यात्मिक साम्राज्य जे आहे हे तुमच्या पुढचं कल्याण करणार आहे, समाधान मिळवून देणार आहे. म्हणून यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी, किंवा येते सकाळांशी आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आमच्याकडे स्त्री नाही, पुरुष नाही, लहान नाही, थोर नाही, अशा प्रकारचा कुठलाही भेद नाही. म्हणून वारकरी संप्रदायाच्या साहित्याची आणि संत चरित्राची तुम्हाला जर गोडी लागली तर ती आवीट स्वरूपाची गोडी आहे, पुन्हा ते नाही. ज्यानं एकदा अमृत सेवलं आणि अमृत सेवन केल्यानंतर हे तर नामामृत आहे, नामामृत गोडी वैष्णवाला लागली आणि योगिया दिदली जीवन काळ. मग हे अशा प्रकारची नामामृताची जर गोडी लागली तर ती गोडी पुन्हा तुम्हाला सुटत नाही. एकदा भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर पहा, मी तुम्हाला एक छोटा दृष्टांत देतो. तीन खोल्या आहेत, तर पहिल्या खोलीतल्याला दुसऱ्या खोलीतलं दिसत नाही, पण दुसऱ्या खोलीतल्याला पहिल्या खोलीतलं दिसत, दुसऱ्या खोलीतल्याला तिसऱ्या खोलीतलं दिसत नाही, परंतु तिसऱ्याला दुसऱ्या खोलीतलं दिसतं. आता आणि तिसऱ्या खोलीतल्याला ह्या दोन्ही खोल्यातलं दिसतं. तसं ह्या जगताचे प्रकृतीचे तीन प्रकार आहेत, एक प्रतिभाषिक सत्ता, एक व्यावहारिक सत्ता आणि तिसरी परमार्थिक सत्ता. संत हे परमार्थिक सत्तेत गेलेले आहेत म्हणून त्यांना ह्या दोन्ही सत्ता खोट्या वाटतात, व्यावहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता. तुम्ही आम्ही व्यावहारिक सत्तेमध्ये आहोत म्हणून प्रतिभाषिक सत्ता आपल्याला खोटी वाटते, पण व्यावहारिक सत्ता आपल्याला सत्य वाटते, कारण आपण परमार्थिक सत्ताच पाहिलेली नाही. आणि जो प्रतिभाषिक सत्तेमध्ये आहे त्याला प्रतिभाषिक सत्तेचा अनुभव, म्हणून ह्या दोन्ही सत्तेचा त्याला अनुभव नसल्यामुळे ह्या दोन्ही सत्ता त्यांना खोट्या वाटतात. परंतु साधू संतांच्या दृष्टीनं न झाले जग, हे जग झालेलं नाही, हे परब्रह्म स्वरूपाचं आहे, हे आपला मायेच्या आधीन आत्मन असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं वाटतं.
1: महाराज, एकूणच पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जर डोळे भरून जर पाहिलं, उरावरी जर बघितलं, तर तो एक अहिंसेचं प्रतीक आहे असं वाटतं, त्याच्या हातात कुठलंही शस्त्र नाहीये.
0: मी आताच सांगितलं की पहा, आमची परंपराच अशा प्रकारची आहे,
1: समतावादी.
0: ही समतावादी आहे. आमचा पांडुरंगच, साक्षात पांडुरंगच आमचा, समचरण दृष्टी विठेवरी साजेरी आणि तेथे माझी हरिवृत्ती राहो, अशा प्रकारचं आमचं समचरण आहे. बघा, समचरण, सम म्हणजे सारखं आणि आचरण म्हणजे वर्तन, ज्याचं सारखं आहे त्याला समचरण म्हणायचं. म्हणून त्यांची जी पाऊले आहेत पांडुरंग परमात्म्याची, त्या पाऊलांचं वर्णन संतांनी समचरण केलेलं आहे. म्हणून आमच्याकडे कुठलाही भेद नाही, मी सांगितलं, आमच्याकडे कुठलीही हिंसा नाही, आमच्याकडे काही वारकरी तो विटेवर उभा आहे. पण आता संप्रदायाच्या नियमानुसार पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा, ऐसा कैसा रे पुंड्या तू धीट मागे, विरकाविली विट आणि उभे केले विठ्ठलाला, हा एक त्याच्या मागचा अर्थ आहे. परंतु त्याच्यात आंतरज्ञानाच्या दृष्टीने केलं तर मनाच्या विटेवरती पांडुरंग परमात्मा उभा राहिलेला आहे. मनामधल्या सगळ्या विषयाच्या इच्छा ज्यावेळेस संपतात, मनामधला काम क्रोध ज्यावेळेस निघून जातो, आशा मनुष्या तृष्णा असे सगळे दुर्गुण निघून जातात, त्यावेळेस हृदयामध्ये प्रगट होतो पांडुरंग परमात्मा आणि त्यावेळेस मनाच्या विटेवर देखील तो उभा राहिलेला आहे. तो सगळ्यांना बोलवतोय, या या, आणि जे माझे भक्त आहेत

0: जे माझ्या भक्ती करतात त्यांच्यासाठी हे मायानगरीचं पाणी काही मोठं नाही. मी हात ठेवले तर ते माझ्या साधं आहे, तुम्ही माझ्या नामानं तरुण जा. कलियुगामध्ये नामासारखं कुठलंही साधन नाही. नामा परते तत्व ना हिरे अन्यता आणि वाया आणि कपंता जाशी जनी, ह्या ज्ञानदेव महाराजांनी हरिपटामध्ये सांगितलेलंच ना.
1: बरोबर.
0: की नामसन कीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून नामाशिवाय साधना नाही, पांडुरंग परमात्म्याशिवाय भक्त नाही. त्याच्याही पुढचं तुम्हाला जाऊन सांगतो की आमच्या संप्रदायामध्ये असा मान्यता आहे की या जगातली सगळी तीर्थ, या ब्रह्मांडातील सगळी तीर्थ रात्रीच्या 12 वाजता लोहदंड नावाचं तीर्थ आहे. आपण जर पंढरपूरला गेलेला असाल तर तुम्हाला देईल की पुंडलिक रायाच्या समोर, भक्त पुंडलिक रायाचे आहेत, त्यांच्या समोर तीर्थराज लोहदंड नावाचं एक तीर्थ आहे जिथं दगडाची नाव पाण्यावरती तरली होती. तर सगळ्या जगातील तीर्थ आणि रात्रीच्या 12 वाजता मध्यान्ह वेळी त्या तीर्थराजाचं दर्शन घेण्यासाठी येतात, भक्तराज पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी येतात. म्हणून सगळ्या तीर्थात पाप नष्ट होतं, पण तीर्थाचं पाप नष्ट करणारं या जगातलं एकमेव ठिकाण म्हणजे पंढरी आहे. आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन, भक्तराज पुंडलिकाचं दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन, चोखाबाच्या पायरीचं दर्शन, म्हणून दोन पायऱ्या महत्वाच्या आहेत. चोखोबा, तुम्ही परमार्थात चोकंदळ व्हा, आणि दुसरी नाम, म्हणजे जर तुम्हाला परमार्थात विवेक आला, परमार्थाची चव लागली, तर चोखोबाच्या पायरीपासून तुम्ही पुढे आला. जर तुमच्या हातात नाम आलं तर तुम्ही नामदेवाच्या पायरीपर्यंत आलात. आणि नाम हेच भगवंताची भेट घालून देणार आहे. म्हणून संप्रदायामध्ये ह्या दोन संतांना अत्यंत महत्व आहे. त्यांच्या समाध्या देखील तिथं आहेत आणि त्या पायऱ्या देखील त्या ठिकाणी तिथं आहेत. अशा प्रकारचं हे महत्व आहे.
1: महाराज, वारीमध्ये कीर्तन प्रवचन वगैरे काही असतं का? कारण की का फक्त हरिनामाचा गजर किंवा नामस्मरणाचा गजर वगैरे, नामस्मरण वगैरे एवढंच असतं?
0: नाही, वारीमध्ये नामस्मरण हे मुख्य साधन आहे. मग नामस्मरणाच्या साधनेमध्ये भगवंताचे वेगवेगळ्या अभंगाचं गायन असेल. मी तुम्हाला सांगतो की सुरुवातच नामस्मरणातून होते. उठल्या उठल्याच आमची काकडा आरती होती की पांडुरंगाला जाग करण्यासाठी काकडा आरती होती. उठा उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नर देह मग कैसा भगवंत. उठो निवेगेशी चला जाऊ रावळाशी, आणि जळतील पातकाच्या राशी काकडा आरती देखलिया. ती काकडा आरतीने सुरुवात होते. काकडा आरती झाल्यानंतर भोपाळ्याचे अभंग होतात, विरहिण्या होतात, त्याच्यानंतर गाथा भजन होतं. गाथा भजनानंतर दुपारी तुकोबरायाचे अभंग असतील, वेगवेगळ्या संतांचे अभंग असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या अभंगाचं गायन होतं. दुपारी 3 ते 4 वाजता थोडासा विसावा असतो, त्या ठिकाणी प्रवचन होतं. भागवत अवर प्रवचन होतं, ज्ञानेश्वरीवर प्रवचन होतं, गाथ्यावर प्रवचन होतं, पण मुख्य प्रवचन हे ज्ञानेश्वरीवर होतं. आणि संध्याकाळी इतर कीर्तनासारखं कीर्तन जरी असलं तरी त्याचा कालावधी मात्र कमी असतो, कारण प्रवासानं थोडे वारकरी हे असतात, सकाळी उठायचंच असतं. म्हणून वाटचालीचं कीर्तन आपण त्याला म्हणतो. ते 1 ते 1.5 तास वारीचं महात्म्य सांगणारे, पंढरपूरच्या वारीचं महत्व सांगणारे, वारीचं वर्णन करणारे जे मुख्यत्व अभंग आहेत. किंवा मग एखाद्या प्रासंगिक ठिकाणी, आता ज्ञानदेवांची पालखी सासवडला येते आणि तिथं त्यांच्या बंधूची भेट होते, मग त्या प्रसंगावर काही अभंग असतील, त्याच्यावरती काही चिंतन असेल, तर त्याच्यावरती वर्णन केलं जातं. पण मुख्यतः कीर्तन प्रवचन नामस्मरण ह्या तिन्ही साधना या ठिकाणी होतात. आणि वाटचालीची कीर्तन कमी कालावधीमध्ये 1-1.5 तासाची कीर्तन असतात.
1: महाराज, वारीचं आणि एकूणच सोहळ्याचं दिवेघाटातलं वर्णन खूप विलोभनीय
0: आहे. आपण, मी तर पाहे सांगितलं तुम्हाला की तुम्ही वारी पाहण्यासारखं जगातलं सुख नाहीये. स्वप्न आले स्वप्ना भेटी, आणि आषाढीच्या वारीसाठी माझ्या अंतरीचा ठाव आणि पांडुरंगा ज्ञानदेव. हे पांडुरंग परमात्म्यासाठी त्याचं वर्णनच आपण नाही सांगू शकत. मी तर अशा प्रकारचं म्हणतो की वारकरी संप्रदायामध्ये मान्यता आहे की पांडुरंग परमात्म्यानं साक्षात हैबत बाबांना स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला की बाबा, हैबत बाबा, मला माऊलींच्या भेटीची खूप आस आहे, तर तुम्ही माऊलीच्या पादुका घेऊन माझ्याकडं माऊलीच्या पादुका आणा. मग त्या निमित्तानं सगळ्या संतांच्या आणि माझ्या भेटी होतील. म्हणून माऊलींना घेऊन सुरुवातीला शितोळे सरदार असतील त्यांच्या मदतीनं, शिंदे सरकार असतील त्यांच्या मदतीनं, हैबत बाबा हे स्वतः सरदार होते, त्यांनी त्याच्यामुळे त्यांनी ती वारी सुरू केलेली आहे. आणि त्याचं आता एवढं जागतिक स्वरूपाचं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे की मला नाही वाटत की कुठल्या देशातून किंवा कुठून एखादा माणूस, कमीत कमी एक तरी माणूस वेगवेगळ्या खंडातून या वारीसाठी येतो म्हणजे येतो. आणि हे असं विलोभनीय अशा प्रकारचं स्वरूप वारीचं आहे.
1: महाराज, एकूणच वारकरी म्हटलं की सर्व समाजातल्या, सर्व धर्मातल्या आणि एकूणच जिल्ह्यातल्या, सगळ्याच जिल्ह्यातल्या, संबंध महाराष्ट्रातल्या पालखी सोहळा

0: वारी ही आषाढीच्या निमित्तानं पंढरीला जाते, तर आपल्या बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बीडच्या वारीची परंपरा कशी आहे?
1: पहा, संप्रदायामध्ये संप्रदायाचा गड म्हणून आपल्या बीड जिल्ह्याला चांगलं मत. मग आधुनिक कालखंडामध्ये श्रीगुरु वेंकटस्वामी महाराजांनी भागवत धर्माचा वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात केला. त्यांचेच असणारे श्रेष्ठ शिष्य वामनभाऊ महाराज असतील, भगवान बाबा महाराज असतील, यांनी देखील वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. आज देखील बीड जिल्ह्यातून नारायणगडाचा फार दिव्य परंपरा असणारा पालखी सोहळा आहे. नारायणगडाची पालखी मोठ्या आनंदाने प्रेमाने जाते, गरीनाथगडाची पालखी अत्यंत मोठ्या प्रेमाने जाते, स्वामी महाराजांची पालखी अत्यंत प्रेमाने जाते, भगवानगडाची पालखी अत्यंत प्रेमाने जाते. त्याचबरोबर बीड मधून जेवढ्या दिंड्या आणि जेवढे वारकरी जात असतील, मला नाही वाटत महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातून तेवढे जात असतील. मग एकनाथ महाराज आहेत आमचे, त्याच्यानंतर पुन्हा मुक्ताबाईची पालखी देखील आपल्या बीड जिल्ह्यामधूनच जाते, गजानन बाबाची दिंडी देखील आपल्या तिथूनच जाते.
0: म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबांचे समाज,
1: गोविंद पंतांची देखील आपल्याकडे आहे, आणि त्यांची पण आम्ही त्या महाराजांच्या मदतीनं, साखरे महाराजांच्या मदतीनं आणि स्थानिक आमचे जे महाराज आहेत त्यांच्या मदतीनं गोविंद पंतांची देखील पालखी आपल्या बीड नगरीतून जाते. आणि सगळे वारकरी आल्यानो संसारा जारे पंढरपुरा, हे आल्याला संसारात आल्यानंतर पंढरपूरला गेल्याशिवाय भागतच नाही. आणि मागील परिहार पुढे नाही सीन, आणि झाली या दर्शन एक वेळा, वाट पाहे उभा भेटीची आवडी, आणि कृपाळू तातडी उतावीळ, असा पांडुरंग परमात्मा सगळ्यांना विनंती करून सांगतोय की आल्यानो संसारा, संत सांगतात आल्यानो संसारा जारे पंढर पुरा, आणि दिनाचा सोयरा पांडुरंग, म्हणून पंढरीला तुम्ही गेलं पाहिजे. माऊली देखील म्हणतात माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेन गुढी, अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. पंढरीला गेल्याशिवाय, पांडुरंग परमात्म्याची भेट घेतल्याशिवाय मानवी जीवनाचं कल्याण नाही, मानवी जीवनामध्ये सार्थकता येत नाही, मानवी जीवनामध्ये स्थैर्य नाही. पहा, बीड जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये वारी आहे,
0: बरोबर,
1: आणि ती त्यांच्या पूर्वजापासून चालत आलेली असंख्य वारकरी, ते आता त्याला दिंडीत जरी नाही जाता आलं तर किमान पांडुरंगाच्या दर्शनासाठी ते वाहतुकीच्या साध्यमातून, बस असेल, स्वतःचं वाहन असेल किंवा कोणतं साधन असेल तो मिळेल त्या वाहनानं जातात. आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने फार मोठ्या प्रमाणाची सोय त्यांना असते एसटी महामंडळाच्या वतीनं, आणि सगळ्या सुविधा आहेत. म्हणून बीड जिल्ह्याला फार दिव्य परंपरा आहे.
0: महाराज धन्यवाद. आज आपण एकूणच वारीचा इतिहास, वारीची परंपरा, वारीच्या संदर्भातलं सगळं स्वरूप आणि पंढरीच्या पांडुरंगाचं स्वरूप सविस्तर पद्धतीने सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणी बीड केंद्रातर्फे आणि वारकऱ्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद.
2: रामकृष्ण हरे.
0: रामकृष्ण.
3: शतवत्ताचा परम प्रासंगिक या मालिकेअंतर्गत आषाढी वारीचं स्वरूप आणि महात्म्य याविषयी हरिभक्त परायण डॉक्टर विक्रम महाराज सारुक यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. सादर करते होते योगीराज बच्चे. सदैव प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित होत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या गाताराय मेरा दिली या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. कार्यक्रमात श्रोतीला ऐकूयात क्रिमिनल या चित्रपटातील कुमार सानू, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेली इंदिवर यांची गीतरचना.

0: क्षेत्रातपण रोजा या चित्रपटातील पी के मिश्रा यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं ए आर रहमान यांचं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावर.
1: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
2: कॉलेज कॅम्पस कॉलेज कट्ट्यावरचा असाच एक भन्नाट मित्र आपल्या भेटीला येतोय कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
3: ओय मेरे भाई, ओय मार सुटी अप्पा पडवले नो, ओय मोठू, ओय मोठू मेरे गॅजेट बनो मेरे पाई मेरे यार, ओय ओय मोठू काय मेरे पाई आजा ओय.
4: अरे भैया खाली बड़े मर्द माँ की पत्नी नहीं चलते बड़ी भैया, मुझे समोसे चाहिए समोसे.
2: कार्यक्रमात कोण आलंय हे जर जाणून घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला कार्यक्रमच ऐकावा लागणार आहे.
5: बोलो तो कैसे मामू, सब लोग पब्लिक, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.
6: कोई कोई पान बना रस वाला, ये भी बहुत प्रसिद्ध है मैडम, अगर आप ये गाना चलाएंगे तो हमें बहुत अच्छा लगेगा.
4: ए यार नीले, ए यार थोड़ा सांग दो बाबा, मैं आल दो इधर आकाशवाणी मुझे थोड़ा सांग दो यार, आसलो भारे वाटले, आसलो भारे वाटले.
2: कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात धमाल मजा, धमाल मस्ती करूयात.
4: अरे बाबू भैया बोलत फिरे रा फिरे डबल मजा,
2: तेव्हा येत्या गुरुवारी दिनांक 23 जुलै रोजी अवश्य ऐका आपला कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम सकाळी 10:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्र.

आम्हा घरी धना शब्दांची चरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग श्रोते हो, खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग, कविता कथेत मिळतो मनाला

0: नवा संघ अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते।
1: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी।
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलेणी या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला

श्रोतेहो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बॉम्बे या चित्रपटातील मेहबूब यांची गीतरचना, संगीत ए आर रहमान यांचं.

0: ಕಾಲೇಜ್ ಕ್ಯಾಂಪಸ್
1: ಸಲಹೆ ಗ್ಯಾಂಗ್ ಚಲೇಗಳಿವು ಕಟ್ಟಾಗ
0: कॉलेज कट्ट्यावरचा असाच एक भन्नाट मित्र आपल्या भेटीला येतोय कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
2: ओय मेरे भाई, ओय मार सुट्या पापडवाले नो, ओय मोठू मेरे गॅजेट बनव, मेरे पाई मेरे यार, ओय

0: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
1: ऐकूयात गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात अलका याग्निक आणि सहकार्यांनी गायलेली खलनायक या चित्रपटातील आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत निर्णायक लक्ष्मीकांत पेरलाल यांचं.

0: श्रोत्यात आपण अमित कुमार, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात लव्ह स्टोरी या चित्रपटातील गीतरचना ऐकलीत. बरं तर श्रोत्यो, या गीतरचनेबरोबरच आजचा गातार आहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गातार आहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.
1: गाता

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी
2: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा.

शतभ मिश्र सेनेच्या कार्यक्रमात ऐकूयात अनंत चिपळेकर आणि सहकाऱ्यांच्या सुरात राम मोरे यांची गीतरचना, संगीत योजना आहे सोमनाथ परब यांचं.

श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.

श्रोते, आताच आपण श्रीधर फडके यांच्या संगीत नियोजनात कविवर्य बाबा बोरकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं श्रीधर फडके यांचं, तरस्वर होता आशा भोसले यांचं. या गीतरचनेबरोबरच आजचा मिश्रसेनेचा कार्यक्रम संपला. मिश्रसेनेचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आईवडील हे प्रत्येक मुलांच्या आयुष्यातले पहिले गुरु, पहिलं प्रेरणास्थान. त्यांनी जपलेलं स्वप्न, त्यांच्या कष्टाने त्यांनी उभारलेली संस्था किंवा त्यांनी रुजवलेले संस्कार पुढे नेण्याचं भाग्य जेव्हा त्यांच्या लेकींच्या वाट्याला येतं, तेव्हा ती केवळ वारसा स्वीकारत नाही, तर त्या वारशाला नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि नव्या क्षितिजांची जोड देते. मैत्रिणींनो, हे सगळं एवढ्यासाठी सांगते की आईवडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या दोन लेकी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत, ज्यांच्या आईवडिलांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून कष्टानं, प्रामाणिकपणानं, संस्कारक्षम असं शाळेचं छोटंसं रोपटं लावलं, ज्याचं आज वटवृक्ष झालाय. आणि याला कारण आईवडिलांनी उचललेलं हे शिवधनुष्य त्यांच्या लेकींनी अगदी समर्थपणे पेललंय. या दोन लेकी आहेत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्रायणीताई आणि ममताताई, तुमच्या दोघींचं आमच्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न इंद्रायणीताई तुमच्यासाठी, हा प्रश्न पहिला, कोणती शाळा होती आणि कसं ती आई वडिलांनी उभी केली?
1: इतिहास म्हणजे माझे आई वडील खरं तर मूळचे दादरचे, आणि असं झालं की तिथे चिंचवडला एक प्लॉट मिळाला म्हणून खरं ते चिंचवडला घर घेण्याच्या, घर बांधण्याच्या उद्देशाने चिंचवडला आले. पण आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणजे काळ होता 1965-66 आणि तेव्हा लक्षात आलं की चिंचवड खूप खेडेगाव आहे आणि तिथे एकच शाळा आहे आणि ती पुरेशी नाही. आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे आईच्या घरी थोडस संघाचं वातावरण, शिस्त आणि सगळं सुशिक्षित वातावरण दोघांकडेही होतं, तर दोघांच्या मते त्यांना तिथे शाळा सुरू करावी आणि एक सुसंस्कारित अशी शाळा असावी असा विचार करून त्यांनी 1966 आईनी पहिली बालवाडी आमच्या घरातच सुरू केली. आणि नंतर मग हळूहळू बालवाडी मोठी होत होती, म्हणजे माझा जन्म झाला आणि त्याच्याबरोबर संस्थेचाही जन्म झाला. आणि मग बालवाडी आणि जी प्रायमरी सुरू केली होती श्रीमती पार्वतीबाई ओक, ती प्रायमरी सुरू झाली आणि मग ते सगळं संस्थेला हँड ओव्हर केलं गेलं. आणि नंतर 70 आज तागायत जवळपास 55-56 वर्ष शाळेचा ग्राफ हा कायम चढताच आहे,
0: वाढतो आहे. मग आता तुम्ही काय सांगाल?
2: माझे वडील सुभाष शेटे आणि आई सुभाषिता शेटे

0: हे लग्नानंतर 18 वर्ष जर्मनीत होते, बर्लिनला नोकरी करत होते ते. माझा भाऊ डॉक्टर मृणाल शेटे आणि माझा जन्म, आमचा दोघांचाही जन्म बर्लिनला झाला. आणि माझ्या जन्मानंतर आई बाबांनी ठरवलं की आता पुण्यात स्थायिक होऊया. पुण्यात परत आल्यावर आईने एक एनटीटीचा कोर्स केला मॉन्टेसरीचा आणि तिने नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. तर बाबा म्हणाले की आपणच सुरू करू शाळा. आणि असं होतं की माझा दादा बिशप्स मध्ये होते आणि मी माउंट कार्मेलला होते. तर आमचा रोजचा प्रवास हा खूप मोठा असायचा, एक पावणे तास एक वेळ असं जाण्यासाठी लागायचा. आणि आमच्या जवळपास आवाजलेली मोठी शाळा कुठलीच नव्हती. तर म्हणून अवघ्या 5 मुलांना घेऊन माझ्या बाबांनी आमच्याच घरी नर्सरी सुरू केली. हे होतं 88 मध्ये. मग आमच्या शाळेची मुलं जेव्हा बाहेर इंटरव्ह्यूजना जायची मोठ्या शाळेंच्या, तर किडीज नर्सरी स्कूल मधून आहेत हे ऐकूनच त्या शाळा म्हणजे ओके ऍडमिशन डन, म्हणजे त्यांची तयारी आई खूप छान प्रकारे करून घ्यायची.
1: हाडाची शिक्षिका होती.
0: हा बरोबर. तर म्हणजे आईनी तसं मलाही शिकवलं, म्हणजे हाडाचीच शिक्षिका आहे ती खरंच. बऱ्याच पालकांनीही आग्रह केला की सर आता तुम्ही पहिली पण सुरू करा, आपण प्रयत्न करू, आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला. म्हणून 91 मध्ये आम्ही इयत्ता पहिली सुरू केली. म्हणजे असं होतं की युनिव्हर्स कडनं पण ते होत जातं की तुम्ही एक इच्छा व्यक्त करता, तशीच जागाही मिळाली, काही लोकही मिळाले मदत करायला. आणि 91 पासून आमच्या प्रॉपर स्कूलची सुरुवात झाली, म्हणजे 88 मध्ये प्री प्रायमरी आणि 91 मध्ये.
1: अच्छा. आणि मग आता तुमची शाळा कितवी पर्यंत आहे?
0: आमची शाळा आता 10वी पर्यंत आहे.
1: ओके. वा. इंद्रणीताई, आई वडिलांनी शाळा चालू केली होती, तुमचा प्रवास शाळेबरोबर चालू होता, मग तुमचा संसार, तुमचं वेगळं एक रुटीन असणार, त्यातनं तुम्हाला शाळेकडे यावं, आई वडिलांच्या शाळेत आपण सहभागी व्हावं असं का वाटलं?
2: वेगळं रुटीन म्हटलीस तर तसं माझं खरं तर नव्हतं. मी अगदी लहान असल्यापासनं, म्हणजे 2.5 वर्षाची असल्यापासनं शाळेमध्ये जाऊन बसायचे.
1: बर.
2: कारण आमच्या घराच्या वरतीच शाळा होती, नर्सरी तिथे सुरू केली होती, आणि इंग्लिश नर्सरी आणि मराठी नर्सरी अशा दोन्ही होत्या. आणि त्यामुळे मला फार अट्रॅक्शन होतं त्याचं की नाही मला शाळेतच जायचंय. सो मी तेव्हापासूनच शाळेमध्ये जायला सुरुवात केली. नंतर विद्यार्थी दशेमध्ये तर मी शाळेमध्ये होतेच. आणि एक असा विश्वास लोकांना होता की बाईंच्या मुलीच शाळेमध्ये शिकतायत, तर नक्कीच, म्हणजे माटे काका आणि माटे बाई यांचं तर स्वप्न होतच की शाळा फक्त एवढ्या पुरतीच नाही ठेवायची, थोडं नर्सरी नाही, आपल्याला आणखीन 10वीपर्यंत पुढे न्यायची आहे. पण हळूहळू परमिशन मिळवण्यासाठी खूप झगडायला लागत होतं. आणि शेवटी म्हणजे लोकांचा विश्वास की ह्या मुली आहेत म्हणजे ह्यांची शाळा नक्कीच 10वीपर्यंत होणार. सो मी माझा प्रवास 10वीपर्यंत आमच्या शाळेमधनच झाला, म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की माझ्याच आईनी उभी केलेल्या शाळेमध्ये मला शिकायला मिळालं. आणि नंतर माझं ध्येय तेच होतं की मला आईसारखंच शिक्षक बनायचं, म्हणजे संस्थाचालक हे नंतर आहे, पण आधी ऍज अ टीचर म्हणून मला तिथेच काम करायचंय. कारण तिचं सगळं मी जे बघितलेलं होतं की फक्त विद्यार्थ्यांप्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं. आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय हे माझ्या डोक्यात असल्यामुळे माझा सगळा प्रवास, मग शिक्षण पण मी तसंच घेऊन परत 94 साली.
1: म्हणजे आधीपासूनच तुम्ही ठरवलं होतं की मला त्या शाळेतच शिकवायला परत शिक्षिका म्हणून जायचंय.
2: शिक्षिका म्हणून जायचंय नक्कीच, हे मी खूप चांगल्या रीतीनेच ठरवलं होतं. आणि खूप अपॉर्च्युनिटीज होत्या बीएड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून, कॉलेजमध्ये 11वी 12वीला, पण सगळ्या थोडक्यात मी नाकारून परत एकदा तिथेच.
1: आणि आई वडिलांच्याच शाळेत शिकवायचंय ही पण एक गोष्ट असणारच आहे,
2: तीच पहिली होती. आणि म्हणून मग बीएड कम्प्लीट केलं, एमएड कम्प्लीट केलं आणि मी 94 साली तिथे, म्हणजे आधीपासून शाळेत जातच होते मी. नृत्य नाटक बसवणं वगैरे ह्याच्यासाठी आम्ही कायम शाळेमध्ये होतोच, पण ऍज अ टीचर, परमनंट टीचर म्हणून मी तिथे 94 साली जॉईन झाले.
1: ममताताई, तुमचा प्रवास कसा होता की आई वडिलांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये तुम्ही कशा जॉईन झालात?
0: 2003 साली माझं लग्न झालं. तोपर्यंत शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी असायची. इनफॅक्ट लग्नाच्या 2 वर्षाआधी मी तिथे काउन्सिलर म्हणूनही नोकरी केली. मी ज्ञान प्रबोधिनीतून पीजी डिप्लोमा इन स्कूल सायकॉलॉजी करत होते, तर माझी इंटर्नशिप ही तिथे केली. त्यामुळे त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मी पार्ट नेहमीच घेत राहिले. आणि 2003 मध्ये माझं लग्न झालं एका आर्मी ऑफिसरशी, त्यामुळे 17 वर्ष

0: ऑलमोस्ट मी पुण्याच्या बाहेरच होते.
1: बरं.
0: आणि वेगवेगळ्या पोस्टिंगमुळे म्हणजे यायचो ते फक्त सुट्टीवरच यायचो आम्ही. 2020 मध्ये माझ्या मुली आता मोठ्या झाल्या होत्या आणि आता मला थोडीशी स्टेबिलिटी हवी होती म्हणून मी पुण्यात शिफ्ट झाले त्यांच्या शिक्षणासाठी. तोच कोविडचा पिरियड होता आणि आई बाबा दोघांनाही कोविड झालं होतं. तर बाबा तर खूप दीर्घकाळासाठी हॉस्पिटलाइज होते आणि दॅट वॉज द टाइम मी शाळेत जायला सुरुवात केली. जबाबदारी अशी आली माझ्याकडे.
1: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने कोविड काळामध्ये तुम्ही जॉईन झाला त्या शाळेमध्ये पुन्हा. पण मग पूर्णपणे शाळा आपण चालवावी किंवा आपला सहभाग असावा असं कधी वाटायला लागलं किंवा असं कधीपासून सुरू केलं तुम्ही?
0: 2020 मध्येच. म्हणजे मी रेग्युलरली तेव्हापासूनच शाळेत जायला लागले आणि तेव्हा कोविडमुळे काही अडचणी होत्या आणि शाळेत पगार काढायचे होते. आई पण हॉस्पिटलमध्येच होती त्यामुळे कोणीतरी घरचं जाऊन एक बघावं असं म्हणून मी गेले आणि मग ते इन्वॉल्व होत राहिले त्याच्यातच.
1: असं कधी झालं का की एकतर तुम्ही 17 वर्ष त्यापासून लांब होतात आणि नंतर पुन्हा त्या शाळेकडे जॉईन झालात, तर 17 वर्षाचा तुमचा पूर्णपणे त्या शाळेशी संपर्क तुटलेला होता, तर मग पुन्हा जेव्हा जॉईन झालात तेव्हा काय प्रकारची आव्हानाला तुम्हाला सामोरं जावं लागलं?
0: सर्वात मोठा चॅलेंज हा होता की कोविडमध्ये नव्याने काहीतरी सुरू करणं. तर कोविड हा सगळ्यांसाठीच एक खूप मोठा चॅलेंजिंग पिरियड होता. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांचे पगार काढायचे होते आणि पैसे संपत आले होते कारण मुलांची फी येणं बंद झालं होतं. त्यासाठी आम्ही लोन काढलं सर्वात आधी. त्यामुळे पूर्ण कोविड काळात आमच्या कुठल्याही टीचरचा पगार हा मागे राहिला नाही. सगळ्यांना वेळोवेळी पूर्ण पगार दिला गेला म्हणजे मला खूप अभिमान वाटतो हे सांगण्यात. दुसरा चॅलेंज असा होता की 2 वर्ष फिजिकली शाळा पूर्णपणे बंद होती. सगळे ऑनलाईन क्लासेसच चालू होते पण मेंटेनन्स रिडेव्हलपमेंट ह्या गोष्टींकडेही खूप लक्ष द्यायला लागलं आम्हाला. आणि तिसरा मोठा चॅलेंज म्हणजे मुलांकडनं फी गोळा करणं कारण फी अजिबात येत नव्हती. लोन घेतल्यामुळे रिडेव्हलपमेंट आणि पगार चालू होते पण आम्हाला ऑलमोस्ट 3 वर्ष लागली सगळ्या मुलांची फी गोळा करायला.
1: आता ह्या गोष्टीला एक 4-5 वर्ष उलटून गेली.
0: बरोबर.
1: तेव्हा असं कधी मनात आलं का की मी का आले इथे, का करते मी असं?
0: हा विचार कधीच नाही आला. असा हे आपलंच आहे आणि आपल्याला हे सांभाळायचंय, आपल्याला करायचंच आहे. म्हणजे तीच जिद्द होती की का कशाला असे हे प्रश्न, म्हणजे हा डाऊट कधीच असा आला नाही.
1: म्हणजे आपल्या आई वडिलांचं स्वप्न आणि ते यशस्वीपणे पुढे न्यायचंच आहे आपल्याला.
0: बरोबर.
1: हे कन्फर्म ठरलं होतं.
0: कन्फर्म. बरोबर.
1: इंद्रणी ते मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की जेव्हा आपले आई वडील काही चालू करतात तेव्हा समोर ज्यांच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली असते किंवा वेगळं त्यांच्याकडनं अपेक्षा असते की म्हणजे एक मोठा वृक्ष त्यांनी जे काही दिलंय तर छोटा तसा देईलच का, अशी एक शंका असते निर्माण. असं कधी झालं तुमच्या बाबतीत?
2: तसं फार नाही पण काही काही लोकांना असं वाटत होतं की बाईंच्या छत्रछायेखाली वाढलेली आहे किंवा स्वतः डिसिजन्स कसे घेईल. कारण बाबा माझे खूप मोठे म्हणजे विजनरीज म्हणूयात त्यांना, ते काळाच्या पुढेच विचार करायचे कायम आणि शाळेमध्ये जे काही बेस्ट असेल ते सगळं देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असायचा आणि आई थोडी स्ट्रिक्ट होती म्हणजे तिचे निर्णय हे एकदम पक्के असायचे. तर मी माझा स्वभाव थोडासा मिक्स आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यामुळे कदाचित थोडं मी सॉफ्ट कॉर्नर पण लोकांसाठी ठेवायचे जसं बाबांसारखं आणि काही गोष्टी मला अशा तात्काळ पटकन पाहिजेत की हे असं आहे तर मग हे लगेच झालं पाहिजे. तर थोडं लोकांना त्याच्यामुळे साशंकता होती की ह्या कसं पुढे जाऊन चालवतील, पण आता ते निवडलं असावं असं मला वाटतंय.
1: असा एखादा काही आहे अनुभव?
2: डायरेक्ट तर कोणी नाही बोललं मला, पण जसं म्हणजे दहिवलीच्या शाळेबद्दल की दहिवलीमध्ये जी लँड आहे त्याच्यावरती आम्हाला बांधकाम सुरू करायचं होतं आणि बाबा माझे खूपच 2006 मध्ये गेले आणि त्यांचं मोठं स्वप्न तिथे होतं की खेडेगावात जाऊन सुद्धा मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग आई होतीच बरोबर. तर तिथल्या लोकांना असं थोडंसं की वाटलं की ह्या म्हणतात खरं की बांधकाम चालू करूयात आपण तिथे आता कसं होईल काय होईल, कारण आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या जागेत चालणारी शाळा. पण भूमिपूजन आम्हाला तिथे 2 भूमिपूजन करायला लागलं.
1: अच्छा.
2: हा म्हणजे तो एक हे झालं थोडंसं की पहिल्यांदा केलं पण तेव्हा काम सुरू नाही होऊ शकलं, पण नेक्स्ट टाइम मात्र मी खूप आग्रही राहिले.

0: आणि तिथलं काम आता बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे, वर्गखोल्या बांधतो आहोत. मग तिथल्या लोकांना थोडा विश्वास वाटायला लागला की हा बाईंच्या नंतर
1: सक्षम हातात गेलेला
0: आहे.
1: वा वा छान. मैत्रिणींनो, खूप सुंदर आपला हा प्रवास सगळा चालू आहे. ह्या प्रवासात एक छोटीशी विश्रांती घेऊयात, एक छान गाणं ऐकूया. पण इंद्राणीताई, तुमच्या पसंतीचं आपण एक छान गाणं ऐकूयात.
0: माझ्या पसंतीच्या ऐवजी माटेबाईंच्या पसंतीचं आपण मन शुद्ध तुझं, तिला खूप आवडायचं हे गाणं.
1: छान, ते गाणं पण खूप सुंदर आहे. गाणं ऐकूया आणि पुढे जाऊया.
0: चल.

0: मैत्रिणीनो पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात वनिता मंडळमध्ये. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्रायणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. पुढचा प्रश्न ममताताई तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या बाबतीत विशेषतः अशासाठी की तुम्ही वेगळ्या ठिकाणून इथे पुन्हा आलात, मग ह्यासाठी तुम्हाला पुन्हा या शाळेमध्ये जॉईन होण्यासाठी, पुन्हा हे सगळं कार्य सक्रियपणे करण्यासाठी काही गोष्टी आत्मसात करायला लागल्या का, काही गोष्टी मनात रुजवाव्या लागल्या का, काही गोष्टींचा पाठपुरावा काही करायला लागला का?
1: हो, थोडासा अभ्यास करायला लागला. जसं अकाउंट्सचे बुक्स घेऊन आम्ही बसायचो की म्हणजे आधीचं फंक्शनिंग कसं चाललं होतं, कारण आई बाबा दोघंही तेव्हा अवेलेबल नव्हते काही मार्गदर्शन द्यायला, त्यामुळे स्वतःचा रिसर्च खूप करायला लागला की फंक्शनिंग कसं चाललंय, ऑनलाईन क्लासेस कसे कंडक्ट होत आहेत. कारण तुम्ही म्हणालात तसं माझा तोपर्यंत फार काही असा संबंध आलेला नव्हता, त्यामुळे हो अभ्यास खूप करायला लागला आणि झोकून टाकलं स्वतःला मी तेव्हा त्याच्यात.
0: बाकीच्यांनी एक्सेप्ट केलं का, मग पेरेंट्स आहेत किंवा शिक्षक आहेत, संस्थेचे इतर लोक आहेत, यांचा अप्रोच कसा होता?
1: मी जॉईन झाले तेव्हा बाबा अजूनही होते, त्यामुळे बहुतेक सगळ्यांना ती आशा होती की हा सरच परत येत आहेत आता, तर अनफॉर्च्युनेटली ते त्या पद्धतीनं येऊ शकले नाहीत परत. पण थोडासा रेझिस्टन्स असतो, कारण आता मी जर का आली तर मी या पिढीची आहे, माझे काही इंडिपेंडेंट विचार आहेत किंवा माझ्या आयडियाज आहेत, ह्या पटकन एक्सेप्ट होत नव्हत्या हे मला लक्षात येत होतं. कारण ऑलरेडी एक सेट सिस्टम होती,

0: शाळा चालवण्याची, तर हो थोडा रेझिस्टन्स डेफिनेटली होता, म्हणजे अगदीच सगळे या या असं काही करत नव्हतं
1: करत नव्हते, पण त्यातनं पण त्याच्यावर मात करून आता मात्र सगळे
0: आता म्हणजे असं आहे की ऍक्शन स्पीक लाउडर देन वर्ड्स. तर माझे बाबा एक्स्ट्रोवर्ट होते आणि मी इंट्रोवर्ट आहे तशी, त्यामुळे आय थिंक माझ्या कामातनं असं दिसून आलंच असेल सगळ्यांना. आणि आता खूप छान सगळे कोऑपरेट करतात, आता माझी टीम खूपच छान आहे.
1: छान. इंद्रणीताई, आई वडिलांचा काळ वेगळा होता तेव्हा सुरू केलेली ती शाळा, आता तुम्ही नव्याने एक यंग ब्लड आता पुन्हा निर्माण झालं किंवा आता जेंझी प्रकार पण आता सगळीकडे येतोय, आता शाळेमध्ये कोणत्या प्रकारची प्रगती तुमच्याकडनं होते? म्हणजे
2: आई वडिलांपासून जो काही वारसा म्हणूयात आपण, की उत्तम संस्कार देणं आणि माटेशाळा ही उपक्रमशील शाळा आणि संस्कार देणारी शाळा, ह्याच्यामुळेच मेन त्याच्याकडे बघितलं जातंय अजूनही आणि जात होतं. तर हे चालू ठेवून पुढे नवीन जे टेक्निकल सगळं येतं आहे, टेक्नॉलॉजी जी इंट्रोड्यूस होतीये किंवा डिजिटल लर्निंग आहे, तर हे सगळं देणं, जसं ह्यांनी सांगितलं ममतानी की कोविडचा काळ सगळ्यात कठीण काळ होता आणि त्यामध्ये ऑनलाईन टीचिंग करणं, ऑनलाईन सगळ्यांना शिकवणं, बर मराठी माध्यम असल्यामुळे आमच्याकडे जो क्लास आहे सगळ्यांपर्यंत आम्हाला ते पोचवायचं होतं आणि मग त्याच्यासाठीचे प्रयत्न, आणि आता ऑफलाईन सुद्धा शाळेमध्ये आल्यानंतर जर्मन आहे, रोबोटिक्स आहे, कोडिंग आम्ही कॉम्प्युटरमध्ये शिकवतो, म्हणजे माटे काकांनी पिंपरी चिंचवडमधला पहिलं कॉम्प्युटर आमच्या शाळेत आणला आणि मला स्वतःला त्यांनी ते कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायला लावलं की तूच तिथे शिकवायचेस. आणि मी तेव्हा शिक्षक म्हणून विचार करत होते, नंतर 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून झाले, तेव्हाही माझा पॉइंट ऑफ व्ह्यू थोडा वेगळा होता. आणि आता संस्थाचालक झाल्यानंतर की फक्त एकच शाळेत नाही तर माझ्या सगळ्या युनिट्समध्ये डिजिटल लर्निंग पाहिजे, टचपॅड असणारे स्क्रीन्स पाहिजेत, टच स्क्रीन्स, आणि मुलांना ज्या काही फॅसिलिटीज मराठी शाळांमध्ये मिळत नाहीत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, की मग स्टेम लॅब असेल, नटखट लॅब आहे, की ज्याच्यामधनं मुलं वेगवेगळे इनोव्हेटिव्ह सायन्सचे प्रोजेक्ट्स करतात. आणि आता नॅशनल लेवलवरती आमच्या एका विद्यार्थ्याला फर्स्ट प्राइज मिळालं, पुण्यातनं दोनच विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यात सुद्धा हा मुलगा फर्स्ट प्राइज घेऊन आला. म्हणजे जेन्झी जे आहेत तर त्यांच्यापर्यंत ह्याच्या मार्फतच आपण पटकन पोहोचू शकतो असं मला वाटतं आहे.
1: ममता ताई, तुम्ही 17 वर्ष आर्मी ऑफिसर बरोबर होता त्यामुळे तुम्ही संपूर्ण आपला भारत फिरला असाल.
0: हो बरोबर.
1: मग संपूर्ण बाकीच्या शाळा, बाकीच्या जिल्ह्यातल्या किंवा बाकीच्या ठिकाणच्या शाळा, त्यातला काही बदल इकडे आणायचा तर असं काही डोक्यात आलं का?
0: डेफिनेटली. वेगवेगळ्या शाळेमध्ये मीही नोकरी केली, ऍज अ काउन्सिलर, टीचर, एका स्पेशल स्कूलमध्ये पण काम केलं ऍज अ सायकोलॉजिस्ट आणि कोऑर्डिनेटर. हा सगळा जो अनुभव होता माझा, त्याच्यामुळे मला आमच्या शाळेत बदल आणण्यात खूप मदत झाली, की त्यांच्या काही सिस्टम्स होत्या किंवा काही विशिष्ट गाईडलाईन्स ते फॉलो करत होते, ते मी आमच्या इथे सुरू केले. आणि एक तुम्ही जेव्हा भारतभर फिरून येता, खूप फिरून येता, एक वर्ल्ड व्ह्यू ज्याला आपण म्हणतो तो खूप मोठा होतो. खूप प्रदेशांमध्ये फिरता, वेगवेगळे कल्चर्स दिसतात तुम्हाला, त्याचा सगळा अनुभव मला आमच्या शाळेत डेफिनेटली वापरता आला.
1: खूप छान वाटतं हे ऐकताना सुद्धा, की आपल्या आई वडिलांपासून आलेली शाळा किंवा आई वडिलांपासून त्यांनी बघितलेलं स्वप्न असं वेगळ्या पद्धतीने आपण पूर्ण करतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊयात. ममता ताई, तुमच्या पसंतीचं एक छान गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात. कोणतं गाणं आवडेल ऐकायला?
0: माझ्या बाबांचं फेवरेट गाणं होतं रहे ना रहे हम, मला ते ऐकायला खूप आवडेल.
1: नक्की ते गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्राणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्राणी, ते तुमच्यासाठी प्रश्न असा की कामाच्या ठिकाणी एखादा डिसिजन घेताना किंवा एखादी गोष्ट अंमलात आणायची आहे तर मी काय करू हा विचार करताना आई बाबांचं विचारसरणी आठवते का, किंवा त्यांच्या विचारसरणीवर पाऊल टाकून पुढे जाता का?
1: असा डिसिजन घेताना नक्कीच स्ट्रेसफुल असतं आणि तेव्हा खरंच हे आठवते मी की माझे बाबा असते तर त्यांनी काय केलं असतं. आई थोडं एक पाऊल मागे राहू शकली असती पण बाबा निश्चित नव्हते. तर आणि थोडं त्यांचं की पुढच्या 10 वर्षात हे उपयोगाला येणार आहे का, तर तो विचार पण मी करते आणि मग ते डिसिजन्स नक्कीच अंमलात आणते. आणि दुसरं की त्यांची विचारसरणी म्हटलीस तर बेसिकली विद्यार्थी केंद्रित ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांना किती होणार आहे आणि पुढे जाऊन समाजाला नॅचरली, की जसं तुम्ही पिढी घडवाल तशी ती पुढचा समाज आपल्याला त्याच्यात दिसतो. तर ती पिढी घडवण्यासाठी म्हणून जे काही तुम्हाला करायला लागणार आहे ते नक्की

0: हेच करा. आणि आईबाबांची विचारसरणी हीच होती की डोंट गिव्ह अप, सोडून देऊ नका, एक ध्येय निश्चित करा आणि त्याचा पाठपुरावा करा. आणि आता पण मी तेच करते.
1: तुम्हाला ते पदपदी उपयोगी पडत?
0: नक्कीच उपयोगी पडत. आणि त्यांची स्ट्रगल मी खूप जवळन बघितली, त्याच्यामुळे जरी स्ट्रगल करायला लागली, काही असतात प्रत्येकाचं पुढे मागे प्लस मायनस सगळ्याच गोष्टींमध्ये असतात, पण त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे त्यांच्याकडून मी शिकलेली.
1: इंद्राणी, त्यांची आई आत्ताच काही दिवसापूर्वी पासून आपल्यात नाहीयेत. ममताताई, तुम्हाला हा असा प्रश्न एक वेगळा, तुमच्या आई आपल्या बरोबर आहेत
2: बरोबर,
1: आणि जरी वयाने थकल्या असल्या, शरीराने थकल्या असल्या, तरी मनाने अजून त्या ताज्या आहेत, मनाने व्यवस्थित आहेत आणि संपूर्ण जीवन त्यांनी शाळेसाठी दिलं आहे.
2: ऍब्सोल्युटली.
1: तर मग अशा काळामध्ये तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा झाला किंवा एखादा डिसिजन घेताना तुम्हाला काय डिसिजन घेऊ हे कळत नसेल, तर त्यांची कशी मदत होते?
2: आई सध्या माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे. आतापर्यंत गेले 35 वर्ष तिनेच शाळा चालवली आहे, त्यामुळे डेफिनेटली आता ज्या समस्या येतात त्याच्यात आईचा गायडन्स मी घेतेच, डिस्कशन होतं त्याच्यावर, आणि बाबा असते तर त्यांनी काय निर्णय घेतला असता हा विचार नेहमी करते. त्यामुळे आईचं असणं हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी, की ती असली की खूप मोठा आधार असतो. आणि विशेष असं आहे की ती अजूनही रोज शाळेत येते.
1: वा,
2: म्हणजे जरी ती शरीराने थकली असली तरी मनाने खूप स्ट्रॉंग आहे. आणि कोणीही म्हणणार नाही की ती आता 78
1: आहे,
2: एकदम
1: फिट आहे.
2: फिट आहे.
1: छान. मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर सतत असावेत आणि आपल्या घरात मोठी माणसं असावीत की ज्यांना घेऊन आपण पुढे जाऊ शकतो.
2: बरोबर.
1: इंद्राणी, ते तुम्ही हे करिअर पूर्ण निवडलं की आई बाबांचं स्वप्न आपण पुढे न्यायचं हे ठरवलं, आणि हे ठरवताना कन्फर्म तुम्हाला की नाही हेच करिअर आणि इथेच करायचं हे कन्फर्म झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कार्याला सुरुवात केली, तेव्हा आलेला एखादा छान अनुभव किंवा स्वतःला स्वतःचा वाटलेला अभिमान अशी एखादी घटना असेल तर नक्की आवडेल.
0: नक्कीच आहे. म्हणजे 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून जॉईन झाले, नंतर आता मी 23-24 कार्यवाह म्हणून सुद्धा पद सांभाळायला सुरुवात केली. आणि एक संस्थाचालक या दृष्टीने विचार करताना मला असं वाटलं की माझी विद्यार्थी म्हणजे एक लॉंग लीगसी आमच्याकडे आहे, की हजारोंच्या संख्येने माझी विद्यार्थी आपल्याकडे आहेत, तर त्यांनी शाळेकडे परत यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी आई असतानाच मार्चमध्ये गेल्या वर्षी माजी विद्यार्थ्यांचे मेळावे घेतले, आणि तेव्हापासनं खूप माजी विद्यार्थी शाळेला सपोर्ट सिस्टीम म्हणून पुढे आलेले. आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते एडेड स्कूल आहे, शाळेला मदत करतात, विद्यार्थ्यांना मदत करतात, म्हणजे फक्त आर्थिक नाही तर काही जे उपक्रम असतील. आता कालच आमची एक वादविवाद स्पर्धा झाली, तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचे माजी विद्यार्थी आणि पालक हे दोन्हींचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये सुद्धा त्यांचा वाटा मोलाचा ठरतो. तर हे मला जरा छान वाटलं की जे मधल्या गॅपमध्ये जे विद्यार्थी शाळेकडे येत नव्हते,
1: म्हणजे दरी निर्माण झाली होती थोडी, ती त्याला ब्रिज घातला गेला.
0: नक्कीच नक्कीच. आणि आता तो ओघ सुरू झालेला आहे आणि त्याचा खूप छान उपयोग शाळेला पुढच्या काळामध्ये डेफिनेटली होईल.
1: ममताताई, तुम्हाला प्रश्न की आई वडिलांनी पूर्वीपासून चालत आणलेली शाळा, तो वारसा, ती परंपरा जपणं आणि त्यामध्ये आपला काळानुरूप बदल करणं, की आता तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली किंवा तुम्ही भारतात जे जे काही बघितलं ते आणण्याचा प्रयत्न केला, तर ह्यामध्ये कुठे तुमच्या मनात द्वंद्व निर्माण झालं का, की आपल्याला असं वाटलं का की आपण हे करतोय हे बरोबर आहे का चुकीचं आहे, असं कधी झालं का?
2: नाही, असा डाऊट कधी मला आला नाही. कारण ही पिढी अशी खूप वेगळी आहे, म्हणजे त्यांना ट्रेडिशनल टीचिंग मेथड्स बरोबर त्यांना आज जे टेक्नॉलॉजी वापरली जाते ती त्याच्याबरोबर शिकवणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही आल्यानंतर आम्ही रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग व्हर्च्युअल रियालिटी, स्क्रीन एक्स थिएटर, असे हे खूप नवीन उपक्रम राबवले.
1: आणि मग असे उपक्रम राबवताना तेव्हा अभिमान वाटावा, नक्कीच असं काहीतरी घडलं.
2: ऍब्सोल्युटली. म्हणजे आता जे फ्युचर आहे ते विदाऊट AI तर चालणारच नाहीये. म्हणजे कुठलाही तुम्ही प्रोफेशन सिलेक्ट केला तर तिकडे AI चा हा वापर होणारच आहे. तर आम्ही पहिली ते 9वी सगळ्या मुलांना कंपल्सरी ए आय एज्युकेशन सुरू केलं, तो म्हणजे आम्ही अभ्यासक्रमातच त्याचा त्यांना त्याला इन्क्लूड केलेला आहे. आणि

0: ही खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी.
1: छान छान, फारच सुंदर. मला दोघींनाही एक प्रश्न विचारायचा आहे की आई वडिलांनी बघितलेलं स्वप्न, त्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा सगळा तुमचा प्रवास, तर आत्ता या क्षणी काय मनात विचार येतात? इंद्रायणी ताई काय सांगाल?
2: आई वडिलांनी जेव्हा स्वप्न बघितलं की चिंचवड सारख्या खेडेगावामध्ये एक उत्तम

0: सुरू केली. हा तर एक भाग आहेच की उत्तम संस्कार विद्यार्थ्यांवरती झाले पाहिजेत, आणि त्याचबरोबर जे आधुनिक जगामधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या शाळेमध्ये आल्या पाहिजेत, आणि कुठलाही भेदभाव न राहता सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना ह्या आधुनिक गोष्टी कशा वापरायच्या. म्हणजे जसं आत्ता ममताताईंनी सांगितलं की AIचा वापर, तसं आमच्याकडे कोडिंग, त्याच्यानंतर AIचे सुद्धा हे आहे, रोबोटिक्स आहे, जर्मन आपण भाषा शिकवतो. सो आईवडिलांनी जेव्हा 1966 शाळा सुरू केली तेव्हा उत्तम शिक्षण आणि उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी, पुढची पिढी घडवणारी शाळा असावी हे त्यांनी स्वप्न उराशी बाळगलं होतं. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या युगामध्ये, या आधुनिक काळामध्ये मीही तेच स्वप्न उराशी बाळगलंय की संस्कारांबरोबरच आधुनिकतेची जोड दिली आहे, आणि ह्या दोन्हीचा उत्तम संगम घालून माटेशाळा आज जशी पहिल्या ह्याच्यावर होती तशीच आत्ता नावाजलेली उपक्रमशील आधुनिक शाळा म्हटलं तरी हरकत नाही.
1: आत्ता आई बाबा जर तुझ्याबरोबर असते तर काय भावना असते अगं त्यांच्या?
0: आत्ता थोडंसं भावनिक व्हायला होते, पण आई बाबा जर का असते तर त्यांना नक्कीच माझा अभिमान वाटला असता की जे त्यांनी दोघांनी मिळून सुरू केलेलं होतं, आणि त्यांना खूप साऱ्या माणसांचं म्हणजे खूप लोकांनी त्यांना सपोर्ट दिलेला होता त्या काळामध्ये. तर आत्ता हे मी चालवते आहे, मलाही अनेकांचं सहकार्य ह्याच्यामध्ये लाभतं आहे, पण काही वेळेस एकट्याने डिसिजन घ्यायची वेळ येते आणि तेव्हा मी मागे बघत नाही, तर माझा अभिमान त्यांना नक्कीच वाटला असता.
1: ममताताई, आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादातून आपल्याला मिळालेला हा वारसा, सुरू झालेला पुढचा प्रवास, आज आपण हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतोय, तर ह्या क्षणी आता तुमच्या आई तुमच्या बरोबर आहेत आणि तुमचे वडील पण असते, तर एक मुलगी म्हणून काय वाटलं असतं त्यांना?
2: त्यांनी जे सुरू केलं आय थिंक ही अतिशय नोबल प्रोफेशन आहे. टीचिंग आणि एज्युकेशन देणं म्हणजे तुम्ही खूप पिढ्या घडवता. बाबा आता असते तर मला वाटतं त्यांना खरंच खूप अभिमान वाटला असता माझा, की कुठेतरी एक बाई म्हणून थोडंसं अजून लोक कमी लेखतात बायकांना, की आणि नेहमी एक थोड्याशा अशा नजरेने बघतात की अरे हिला जमेल का नाही. तर मला असं वाटतं मी आता बऱ्याच लोकांना ह्या बाबतीत चुकीचं ठरवलेलं आहे कुठेतरी. एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी, आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का. तर मी आता त्याच्या खूप पुढे निघून आली असं मला वाटतं की आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो, सेल्फ डाऊट खूप असतो आपल्याला की हे जमेल का, हे करता येईल का. पण या गेल्या 5-6 वर्षात जो अनुभव मिळालाय आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता, आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. आणि ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान, वा, फार सुंदर, मस्त. जाता जाता दोघींनाही एक कॉमन प्रश्न मला विचारायचा आहे. ह्या क्षणी आता अशा काही मुली असतील की ज्यांच्या आई वडिलांनी काही व्यवसाय सुरू केले असतील, आई वडिलांच्याकडे काही कला असतील की ज्या मागे पडल्या असतील, पण मग अशा वेळी आई वडिलांचा हा व्यवसाय किंवा हे सगळी देणगी हे पुढे न्यायची आहे त्यांना, तर कशा पद्धतीने त्या नेऊ शकतात, काय सांगाल याविषयी?
0: नक्कीच, माझ्या आईचंच एक वाक्य जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या नेम अ सी ने मध्ये लिहिलेलं आहे, कदाचित शब्दांची रचना बदलेल, पण न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने, की जे व्रत आम्ही घेतलंय आणि घेणारे असतील तर ते तुम्ही जाणतेपणी घ्यावं आणि ते पूर्णत्वाला न्यावं, ते मध्ये सोडू नये. आणि आई वडिलांचे कष्ट हे जसं मुलं मुली काही भेदभाव न ठेवता कोणीही, म्हणजे मुलगी आहे म्हणून मागे न राहता, त्यांनी जे कष्ट तो व्यवसाय सुरू करण्यासाठी, ती गोष्ट सुरू करण्यासाठी घेतलेले आहेत, ते जाणून तो व्यवसाय पुढे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा असं मला वाटतं.
1: छान, ममताताई तुम्ही काय सांगाल?
2: मुलगी असो या मुलगा, जे काय आई वडिलांनी कमवलेलं आहे आणि हा त्या मुलीला किंवा मुलाला हा वारसा म्हणूनच मिळालेला असतो, तर मुलगी आहे म्हणून ती आता दुसऱ्या घरी गेली.

0: आणि आता ती पुढे नेऊ नाही शकत हे चुकीची धोरण आहे. तर मुलगी असली तरी ती त्याचं खूप काही करू शकते आणि तिने करावं, कारण ही एक लेगसी आहे. आणि एकुलती एक मुलगी असेल तर तिने डेफिनेटली करावं. तुमच्या आई वडिलांनी सुद्धा तुमच्यात इन्व्हेस्ट केलेले असतात, म्हणजे तुम्हाला ते संस्कार दिलेले असतात, त्या गोष्टी शिकवलेल्या असतात, ते सगळं पुढे नेणं हे तुमचं काम आहे असं मला वाटतं.
1: हा थॉट मला खरंच खूप आवडला. आई वडिलांनी आपल्यात इन्व्हेस्ट केलंय,
2: इन्व्हेस्ट केलंय आणि ते आपण पुढे नेलंच पाहिजे. खूप सुंदर, खूप छान दोघीजणी आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय छान तुमचे अनुभव आत्तापर्यंतचा तुमचा जीवनपट आमच्या समोर उलगडून दाखवलात. आपल्या सगळ्या श्रोत्यांना, आपल्या भगिनींना, आपल्या मैत्रिणींना नक्कीच आवडेल ही खात्री नक्की आहे. आज तुम्ही दोघी इथे आलात आणि छान माहिती शेअर केलीत, तुमचे मनापासून आभार.
1: आणि तुमचेही आभार की आम्हाला संधी दिली.
2: धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तुमचेही खूप आभार.
2: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आत्ताच आपण जाणून घेतलात इंद्रायणीताई आणि ममताताईंचा हा सुंदर असा प्रवास. आई वडिलांचं स्वप्न पुढे वाढवणाऱ्या या लेकी ही त्या कुटुंबाची शान असते, समाजाची प्रेरणा आणि पुढच्या पिढ्यांसाठी आशेचा दीप अगदी नक्की असते. हा प्रवास, हे यश या लेकींचं अगदी 100% आहे. पण त्याबरोबरच ते आहे त्यांच्या आई वडिलांच्या विश्वासाचं, आई वडिलांच्या त्यागाचं आणि त्यांच्या प्रेमाच्या अखंड प्रवाहाचं असं फलित. या सगळ्या अनुषंगाने एक सुंदर असं गाणं डोळ्यासमोर सारखं येतंय, ते हम साथ साथ है या चित्रपटातलं. ऐकूयात हरिहरन आणि सहकार्याने गायलेलं हे सुंदर असं गाणं.

0: मैत्रिणींनो, वाढतं प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा अविचारी वापर या सगळ्यांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने आता ऐकूया पर्यावरण रक्षणाचं महत्व सांगणारे हे पर्यावरण श्लोक. याचं लेखन केलं आहे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या प्राध्यापिका ज्या लेखिका आणि कवयित्री म्हणून साहित्य क्षेत्रात देखील काम करतात त्या डॉक्टर नंदा हरम यांनी.
1: पर्यावरणाची व्याख्या पहिल्या श्लोकात आहे. पशु पक्षी वृक्ष कीटक मानव हवा पाणी सूर्य डोंगर जमीन मिळून साऱ्यांचा होतो परिसर त्यालाच म्हणतात ती पर्यावरण.
0: या श्लोकात पाहिलेले घटक आहेत ना त्यांचं एकमेकांशी नातं आहे. जणू ते एक कुटुंबच आहेत. एक घटक जरी नष्ट झाला ना तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल म्हणून आपण त्याचा सांभाळ केला पाहिजे. निसर्ग म्हणजे कधी न संपणारं धन आहे ते जपलंच पाहिजे. बांधील असती अपसात सारे ढलता तोल त्यांचा देती इशारे

0: नीतयांसे जतन समृद्धी अक्षय धनासे।
1: सण समारंभ साजरे करताना दुर्दैवाने आपण त्याचा सखोल अभ्यास करत नाही, त्यामुळे हवा पाणी आणि ध्वनी यांचं प्रदूषण होतं, निसर्गाची हानी होते। ज्यांचं विघटन होत नाही अशा थर्माकोल प्लॅस्टिकच्या वस्तू सहजपणे आपण टाकून देतो, हेच सारं या श्लोकात सांगितलं आहे। करी हवा पाणी ध्वनी प्रदूषण, हिरव्या शाली स तुलावत चूड, ना साडी खनिजांची ऊर्जा स्त्रोतांची, बाधा निसर्गास नसत्या वस्तूंची।
0: हल्ली माणूस ना भौतिक सुखाच्या मागे लागला आहे, ते मिळवण्याकरता तो वाटेल तसा वागतो, स्वार्थ काढताना तो माणुसकी विसरतो आणि यात त्याच्या वागणुकीमधून त्याचं हीन दीन रूप समोर येतं। ऐहिक सुखाचे असे मृग जळ, करीसी मनुजा किती धाव पळ, स्वार्थाचा कळस संहाराची झळ, त्यातून भासे तुभलता ओंगळ।
1: तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ऐकून माहीत असेलच, याला प्रदूषण, जंगल तोड हे घटक कारणीभूत आहेत। ही सारी आपल्याच कर्माची फळं आहेत, येते का लक्षात? संपूर्ण जगच आपण मानवांनी जणू वेठीस धरले आहे, सगळ्यांनाच याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत आणि भविष्यातही भोगावे लागतील। उन्हाळ्यात वाढे तापमान ऐसे,

0: कधी जोर.
1: तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि वाढती लोकसंख्या हे सुद्धा तितकंच घातक आहे. वाढे लोकसंख्या विचार करावा, तंत्रज्ञान वापर काबूत ठेवा, नियम निसर्गाचे पालन करा, तेव्हाच होईल भयमुक्त धरा.
0: आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपण निसर्गाचा कसा विध्वंस करत आहोत आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागत आहेत. हे सारं थांबवायचं असेल तर निसर्गाला आपण जपलं पाहिजे. आपलं अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे हे कधीही विसरता कामा नये. सहिष्णू कन्वाळू वृत्ती जोपासा, रक्षणाचा घ्यावा सर्वांनी चवसा. निसर्ग असे हो गुरु मानवाचा, समतोल राखू पर्यावरणाचा. निसर्ग असे हो गुरु मानवाचा, समतोल राखू पर्यावरणाचा.

पर्यावरण रक्षण करण्यासंबंधीचे मनाच्या श्लोकांप्रमाणे हे पर्यावरण श्लोक याची महती आत्ता आपण ऐकलीत. याचं लेखन केलं होतं डॉक्टर नंदा हरम यांनी आणि यामध्ये सहभाग होता डॉक्टर नंदा हरम आणि सविता चेरे यांचा. पर्यावरण रक्षण ही केवळ आपली जबाबदारी नाही तर प्रत्येकाची नैतिक बांधिलकी आहे आणि जर पर्यावरण वाचलं तरच आपलं सगळ्यांचं जीवन फुलणार आहे आणि निसर्ग जर हसला तरच संपूर्ण मनुष्य सुखाने जगणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करूया आणि आपल्या पृथ्वीला अधिक हिरवी सुंदर आणि स्वच्छ बनवूया.

मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ। चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस। INS मालवण भारतीय नौदलात सहभागी। समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल। आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं।
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है। सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं। सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है। हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं। मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए।
0: लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांततेचं आवाहन केलं आणि चर्चा करायला सरकार तयार आहे, ती केव्हा आणि किती वेळ करायची हे ठरवण्याचं आवाहन केलं आणि हौद्यात येऊन चर्चा होऊ शकत नाही हे स्पष्ट केलं। त्यानंतरही गोंधळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सिक्कीममध्ये NHPC प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं। त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं। त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे। आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव सोपवला आहे। कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं। काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पाहण्याची विनंती वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाला केली। या टप्प्यात व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री तिथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। आंदोलनकर्त्यांशी सरकारनं यापूर्वी चर्चा केली असती तर परिस्थिती एवढी चिघळली नसती असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी आज आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आज जंतर मंतरवर अभिजित दिपके यांची भेट घेतली। दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोनं 16 मेट्रो स्थानकं आज बंद ठेवली आहेत। संसद भवन आणि परिसरात ही स्थानकं आहेत। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या। घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे।

या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव

न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथे भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका आयएनएस मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह ए प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली आयएनएस मालवण पाण्याखाली होणाऱ्या युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावू शकते. आयएनएसव्ही त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. आयएनएसव्ही त्रिवेणी ही केवळ एक सागरी मोहीम नसून ती भारताच्या तिन्ही संरक्षण दलांची ताकद आणि त्यांच्यातील समन्वयाचं उदाहरण आहे. भारताच्या लेकींची जिद्द ही महासागराच्या प्रचंड लाटांपेक्षाही अधिक मोठी असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. फिलिपीन्सच्या मनिला इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. मुक्त आणि खुल्या आशिया प्रशांत प्रदेशाला बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा क्वाड समूहानं संयुक्त निवेदनाद्वारे पुनरुच्चार केला. आशियानच्या एकता आणि केंद्रीय भूमिकेला ठाम पाठिंबा त्यांनी दर्शवला. यावेळी जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत व्यापार, दर, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, महत्वपूर्ण खनिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. डॉ जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांची भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निर्णयांच्या पाठपुराव्यावर या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. या परिषदेदरम्यान एका सत्रात जयशंकर यांनी भारत चीन संबंध पूर्वपदावर आणण्यावर भर दिला. सीमेवर शांतता राखणं ही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी मूलभूत अट असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणं, व्हिसा प्रक्रियेतील सुधारणा, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणं आणि सीमा व्यापार पूर्ववत करणं यासारख्या विश्वासार्ह उपाययोजनांचं डॉ जयशंकर यांनी स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या मतभेदांचं रुपांतर वादात होऊ नये असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत झालं आहे. यामुळे वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद आहे. पूश आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या 7 जणांचा शोध सुरू आहे. या पावसामुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू श्रीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 ऑगस्ट पासून पुढच्या 2 वर्षांसाठी अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर 0% शुल्क कायम असेल. त्यानंतर 1 वर्षासाठी हे शुल्क 100% आणि त्यानंतर सरळ 200% वाढवलं जाईल. अमेरिकेत जेनेरिक औषधांचं उत्पादन पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत कारखाने आणि यंत्रसामग्री उभारण्याचा निर्णय न घेणाऱ्या कंपन्यांना दंड आकारला जाईल असं ट्रम्प यांनी नमूद केलं आहे. भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार.
आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी, समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्यदलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ.S. जयशंकर यांची अमेरिका

चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

क्या जुर्म किया।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या

0: संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: दुपारी 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर लोकसभेत काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सिक्कीममध्ये NHPC प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते JP नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला आहे. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी आयोगाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष कृष्णकांत, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, व्यंकय्या नायडू, अरुण शौरी यासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या चौकशी समितीनं या नियमाचा गैरवापर होऊ नये यासाठी शिफारस केल्याचं हरिवंश यांनी सांगितलं. पेपरफुटीचं प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सेवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
0: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार

0: चार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका आयएनएस मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आयएनएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबई दूरस्थ पद्धतीने स्वागत केलं, त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
1: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्याबरोबर सेलिब्रेट करू शकते.
0: आताच हाती आलेल्या बातमीनुसार राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 61.74 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी भूदरगड पोलीस ठाण्यात ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब पुणेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मार्च 2020 ते 2026 या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसराला आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्र अजित पवार यांनी कुटुंबियांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आयएनएस मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: एक अद्भुत अनुभूति हो रही है कि अरे वाह, मैं खुद भी एक सखी बन गई हूँ यहाँ आकर.
3: जी, हम सखियों को बता दें कि ज्योति जी के पास बहुत सारे हुनर हैं और एक ऐसा हुनर है जो आप सबके लिए प्रेरणा की बात है. इन्होंने अपने फिटनेस के लिए बहुत कुछ किया है, डाइट से लेकर

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केले आहे गायत्री सुतार यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते.

आवाज, फक्त काही अक्षरांचा एक साधा शब्द, पण हा आवाज कधी आईच्या अंगाई गीताचा असतो, कधी देशाच्या पंतप्रधानांच्या संदेशाचा, कधी एखाद्या शेतकऱ्याला हवामानाची माहिती देणारा असतो, तर कधी एखाद्या जवानाच्या शौर्याची गाथा सांगणारा असतो. कल्पना करा, ना मोबाईल, ना इंटरनेट, ना सोशल मीडिया, तरीही संपूर्ण देश एकाच क्षणी एखादी बातमी ऐकत होता, एकाच सुरात राष्ट्रगीत गात होता, आणि हजारो किलोमीटर दूर बसलेल्या माणसाशीही एका आवाजाच्या माध्यमातून जोडला जात होता. हे शक्य झालं कारण जन्म झाला एका अशा माध्यमाचा ज्याने अंतर कमी केली, मने जोडली आणि माहितीला पंख दिले. आज आपण अशाच एका ऐतिहासिक दिवसाबद्दल बोलणार आहोत, राष्ट्रीय प्रसारण दिन. दरवर्षी 23 जुलै रोजी साजरा केला जाणारा हा दिवस केवळ एका संस्थेचा वाढदिवस नाही, तर तो भारतीय प्रसारणाच्या जवळपास शतकभराच्या प्रवासाचा उत्सव आहे. मित्रांनो, आज आपण सकाळी उठल्यापासून मोबाईलवर न्यूज अपडेट्स पाहतो, पॉडकास्ट ऐकतो, FM वर गाणी ऐकतो, पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? यासाठी आपल्याला जवळपास 100 वर्ष मागे जावं लागेल. सन 1923, मुंबई. जून महिन्यात बॉम्बे रेडिओ क्लबने भारतातील पहिलं रेडिओ प्रसारण केलं. तो प्रयोग छोटा होता, पण त्याने भारतीय प्रसारणाच्या इतिहासात पहिलं पान लिहिलं. आणि त्यानंतर 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात IBC ची स्थापना झाली. याच दिवसाला आज आपण राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा करतो. तेव्हा रेडिओ हा केवळ मनोरंजनाचं साधन होता, तो लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग होता. शहरांपासून गावांपर्यंत, शिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत एकाच माध्यमातून आवाज पोहोचू लागला. पण हा प्रवास इथेच थांबला नाही. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस रूपांतर झालं ऑल इंडिया रेडिओ मध्ये, आणि भारताच्या प्रसारण इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. पुढे स्वातंत्र्यानंतर देशाला नव्या आशय मिळाल्या, नवं संविधान मिळालं, आणि नव्या भारताला एक असा आवाज मिळाला जो प्रत्येक भारतीयाचा आवाज बनणार होता. 1956 मध्ये ऑल इंडिया रेडिओला एक सुंदर भारतीय नाव मिळालं, आकाशवाणी. आकाशातून येणारी वाणी, किती सुंदर कल्पना आहे ना. आकाशाला सीमा नाही आणि या आवाजालाही नाही. आजही आकाशवाणी हा शब्द उच्चारला की अनेकांच्या डोळ्यांसमोर सकाळच्या बातम्या, भावगीत, भक्तिगीत, शेतकऱ्यांसाठीचे कार्यक्रम, युवावाणी आणि अनेक आठवणी उभ्या राहतात. मित्रांनो, रेडिओ हा फक्त एक यंत्र नाही, तो एका पिढीच्या आठवणींचा साथीदार आहे. काही घरांमध्ये अजूनही सकाळची सुरुवात रेडिओनेच होते. काही जणांना आजही रात्री झोपताना रेडिओचा आवाज हवा असतो. आणि काहींसाठी रेडिओ म्हणजे अजूनही विश्वास, एक असा विश्वास जो दशकानुदशके तसाच टिकून आहे. पण प्रश्न असा आहे की या एका आवाजाने भारताच्या विकासात नेमकी कोणती भूमिका बजावली, स्वातंत्र्य लढ्यात त्याचं योगदान काय होतं, आणि आज डिजिटल युगातही रेडिओ इतकाच महत्वाचं का आहे? याच रोचक प्रवासाबद्दल आपण पुढे जाणून घेऊयात. स्वातंत्र्यपूर्व काळातील रेडिओ. 1930 आणि 40 दशक. भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता, देशभर आंदोलने सुरू होती, जनतेमध्ये अस्वस्थता होती, तसेच माहिती पोहोचवणारी साधनं अत्यंत मर्यादित होती. अशा काळात रेडिओचं महत्व वाढू लागलं. जरी त्या काळात प्रसारणावर ब्रिटिश सरकारचं नियंत्रण होतं, तरी रेडिओने भारतीय समाजात माहितीच्या देवाणघेवाणीचं नवं दालन उघडलं.

बातम्या, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक माहिती लोकांना पहिल्यांदाच एका माध्यमातून नियमित ऐकायला मिळू लागलं. आणि मग आला 15 ऑगस्ट 1947. मध्यरात्रीचा तो ऐतिहासिक क्षण. संपूर्ण देश एका आवाजाकडे कान देऊन बसला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण रेडिओच्या माध्यमातून लाखो भारतीयांनी ऐकलं. कल्पना करा, ज्यांच्या घरी वीज नव्हती, ज्यांनी दिल्ली कधी पाहिली नव्हती, अशा लाखो भारतीयांना त्या रात्री स्वातंत्र्याचा पहिला आवाज रेडिओने ऐकवला. इतिहासाची साक्ष देणारं माध्यम म्हणजे रेडिओ.

आरोग्यविषयी मर्यादित माहिती, शेतीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि देशभर विविध भाषा, अशा परिस्थितीत सरकारसमोर प्रश्न होता, देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती कशी पोहोचवायची? उत्तर होतं आकाशवाणी. आकाशवाणीने केवळ मनोरंजन केलं नाही, तर लोकशिक्षणाचं मोठं काम हाती घेतलं. शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यक्रम सुरू केले, हवामानाचा अंदाज, नवीन बियाण्यांची माहिती, पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन ही माहिती गावागावात पोहोचू लागली. आज आपण मोबाईलवर हवामान पाहतो, पण एकेकाळी उद्याच्या पावसाची माहिती शेतकरी रेडिओवरूनच ऐकत होता. आरोग्यविषयक कार्यक्रमांमधून लसीकरण, स्वच्छता, कुटुंब नियोजन, महिलांचं आरोग्य, बालसंगोपन अशा अनेक विषयांवर जनजागृती करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातही रेडिओने मोठं योगदान दिलं. दूरवरच्या गावांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. भाषा शिक्षण, विज्ञान, इतिहास, सामान्य ज्ञान असं बरंच काही रेडिओच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलं. सांस्कृतिक वारशाचा खजिना. मित्रांनो, भारताची खरी ताकद आपल्या विविधतेत आहे. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी, बोली वेगळी, लोकसंगीत वेगळं, लोककला वेगळी, अशा सगळ्यांचं जतन करण्यात आकाशवाणीने अमूल्य योगदान दिलं. लोकगीते, भावगीते, भजन, कीर्तन, कवी संमेलने, लोकनाट्य, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, आज आपल्याला ऐकायला मिळणाऱ्या अनेक महान कलाकारांना पहिलं व्यासपीठ मिळालं ते आकाशवाणीवर. अनेक गायक, वादक, कवी, लेखक, निवेदक यांच्या प्रवासाची सुरुवात रेडिओपासून झाली. आज आकाशवाणीचा विस्तार पाहिला तर तो खरोखरच अभिमानास्पद आहे. देशभरात 591 केंद्रे, भारतातील जवळपास 98% लोकसंख्येपर्यंत पोहोच, 23 भाषा, 146 बोली भाषा, म्हणजे भारतातील जवळपास प्रत्येक नागरिकाला त्याच्या स्वतःच्या भाषेत संवाद साधणारा हा आवाज आहे. हे केवळ प्रसारण नाही, ही भारताच्या भाषिक विविधतेचा सन्मान करणारी व्यवस्था आहे. आकाशवाणीचा प्रवास भारतापुरता मर्यादित राहिला नाही. तिच्या बाह्य सेवा विभागामार्फत भारताचा आवाज जगभरातील 100 अधिक देशांमध्ये पोहोचतो. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय संस्कृती बातम्या, संगीत, घडामोडी यांच्याशी जोडून ठेवण्याचं महत्वाचं काम आजही आकाशवाणी करते. देशापासून 1000 किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीलाही जेव्हा आपल्या भाषेतला एखादा कार्यक्रम ऐकू येतो तेव्हा अंतर कमी होतं, कारण आवाजाला सीमा नसतात. बदलत्या काळासोबत आकाशवाणीमध्ये तंत्रज्ञान बदललं, लोकांच्या सवयी बदलल्या, पण आकाशवाणी थांबली नाही. FM रेडिओचं आगमन झालं, ध्वनी अधिक स्पष्ट झाला, तरुण पिढी रेडिओकडे नव्या उत्साहाने वळू लागली. आज FM म्हणजे केवळ गाणी नाहीत तर माहिती वाहतुकीचे अपडेट, संवाद आणि समाजाशी सतत जोडून ठेवणारं माध्यम आहे. याचबरोबर डिजिटल रेडिओ मोंडायल अर्थात DRM या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आकाशवाणीने भविष्यातील प्रसारणाकडेही मोठं पाऊल टाकलं आहे. म्हणजे परंपरेचा वारसा जपत तंत्रज्ञानाची कास धरणं हीच आकाशवाणीची खरी ओळख आहे. मित्रांनो, आज आपल्या हातात स्मार्टफोन आहे, असंख्य ॲप्स आहेत, शेकडो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया. आपत्तीच्या काळात, पूर असो, चक्रीवादळ असो, भूकंप असो, जेव्हा इंटरनेट बंद पडतं तेव्हा सर्वात आधी विश्वास कोणावर ठेवला जातो? तर याचे उत्तर आहे रेडिओ. कारण रेडिओ हा केवळ तंत्रज्ञान नाही, तो विश्वास आहे, तो सातत्य आहे, तो लोकांपर्यंत पोहोचण्याची अखंड धडपड आहे. आणि म्हणूनच आजही आकाशवाणी म्हणजे भारताचा आवाज. आता नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असणार की डिजिटल युगात रेडिओचं भविष्य काय, सरकारची राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 नेमकं काय सांगतं, सामुदायिक रेडिओची भूमिका काय आहे आणि पुढच्या शतकात भारतीय प्रसारण कोणत्या दिशेने जाणार आहे. थांबा, सांगते. राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024. मित्रांनो, जगभरातील माध्यम विश्व अतिशय वेगाने बदलत आहे. पूर्वी रेडिओ, नंतर दूरदर्शन आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग, पॉडकास्ट, इंटरनेट रेडिओ, OTT, ऑन डिमांड कंटेंट, या सगळ्यामुळे प्रसारणाची व्याख्याच बदलत आहे. हे बदल लक्षात घेऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या धोरणामागची कल्पना अत्यंत महत्वाची आहे. भारताकडे केवळ मोठी लोकसंख्या नाही तर मोठी भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधताही आहे. म्हणूनच भारतातील प्रसारण व्यवस्था अशी असावी जी आधुनिकही असेल, डिजिटलही असेल, तांत्रिकदृष्ट्या सक्षमही असेल आणि त्याचवेळी प्रत्येक नागरिकाला आपलंसं वाटेल. या धोरणासाठी देशभरातील तज्ज्ञ, प्रसारमाध्यम क्षेत्रातील संस्था, तांत्रिक जाणकार, विविध भागधारक यांच्याशी व्यापक चर्चा करण्यात आली. यातून एक स्पष्ट संदेश समोर आला

की भविष्यातील प्रसारण हे केवळ तंत्रज्ञानावर नव्हे तर लोककेंद्रित विचारांवर उभं राहिलं पाहिजे. आपण अनेकदा डिजिटल इंडिया हा शब्द ऐकतो, पण त्याच्या प्रसारणाशी काय संबंध? खरं तर डिजिटल इंडिया म्हणजे केवळ ऑनलाईन सेवा नव्हे तर प्रत्येक नागरिकापर्यंत माहिती, ज्ञान आणि संवाद पोहोचवण्याचं एक मोठं स्वप्न. याच स्वप्नाचा एक भाग आहे भारत नेट. या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे देशातील ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेटशी जोडण्याचं काम सुरू आहे. कारण जिथे इंटरनेट पोहोचेल तिथे शिक्षण पोहोचेल, आरोग्याची माहिती पोहोचेल, सरकारी योजना पोहोचतील आणि अर्थातच प्रसारणाची नवी दालनही सुरू होतील. बाइंड, प्रसारणाचा मजबूत पाया. प्रसार भारतीच्या प्रसारण सुविधांना अधिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली बाइंड म्हणजे ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट योजना ही देखील तितकीच महत्वाची आहे. या योजनेअंतर्गत स्टुडिओंचं आधुनिकीकरण, प्रसारण केंद्रांची गुणवत्ता, नवी उपकरणं आणि अधिक परिणामकारक नेटवर्क उभारण्यावर भर दिला जात आहे. कारण उत्तम आशया इतकंच उत्तम प्रसारणही महत्वाचं आहे. सामुदायिक रेडिओ, लोकांचा स्वतःचा आवाज. रेडिओ म्हणजे केवळ राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय कार्यक्रम नाहीत. काही आवाज असेही असतात जे एखाद्या छोट्या गावाचे असतात, एखाद्या आदिवासी भागाचे असतात, महिलांच्या स्वयंसहायता गटाचे असतात, शेतकऱ्यांचे असतात, विद्यार्थ्यांचे असतात आणि अशाच आवाजांना व्यासपीठ देतो सामुदायिक रेडिओ. सामुदायिक रेडिओचं वैशिष्ट्य म्हणजे त्या समाजाचा, त्या गावाचा, त्या लोकांचा स्वतःचा रेडिओ असतो. स्थानिक भाषा, स्थानिक प्रश्न, स्थानिक यशोगाथा आणि स्थानिक उपाय हे सगळं तिथे ऐकायला मिळतं. म्हणूनच सरकारने कम्युनिटी रेडिओ सपोर्ट स्कीम अंतर्गत अशा केंद्रांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. याचा परिणामही दिसून आला. 2014 देशात जवळपास 140 सामुदायिक रेडिओ केंद्र होती आणि पुढील काही वर्षांत ही संख्या 480 अधिक झाली. ही वाढ केवळ आकड्यांची नाही तर लोकशाही अधिक लोकांपर्यंत पोहोचल्याची खूण आहे. FM रेडिओचा विस्तार. आज आपण कारमध्ये, कॉलेजला जाताना, ऑफिसमध्ये किंवा मोबाईलवर FM ऐकतो, पण अजूनही देशातील काही भागांमध्ये रेडिओची पोहोच वाढवण्याची गरज आहे. म्हणूनच भारत सरकारने FM चॅनलच्या वाटपासाठी पारदर्शक ई लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यामागचा उद्देश एकच, जिथे आवाज पोहोचलेला नाही तिथेच रेडिओ पोहोचला आहे. कारण देशाच्या प्रत्येक नागरिकाला माहिती मिळण्याचा समान अधिकार आहे. आजच्या काळात एका क्लिकवर हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत, शेकडो न्यूज पोर्टल्स आहेत, सोशल मीडिया आहे, पॉडकास्ट आहेत. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया, माहितीचा वेग वाढला आहे पण विश्वास वाढला आहे का? माहितीची साधनं वाढली आहेत पण माहितीची जबाबदारीही वाढली आहे. याच ठिकाणी सार्वजनिक सेवा प्रसारणाचं महत्व अधिक अधोरेखित होतं. कारण त्याचा उद्देश TRP नसतो, त्याचा उद्देश समाज असतो, त्याचा उद्देश नागरिक असतो, त्याचा उद्देश राष्ट्रहित असतो. आजच्या डिजिटल युगात आकाशवाणीनेही काळाची पावले ओळखत श्रोत्यांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून देश विदेशातील ताज्या घडामोडी, विश्वसनीय बातम्या, विविध भाषांतील वृत्त बुलेटिन, विशेष कार्यक्रम आणि पॉडकास्ट श्रोत्यांना केव्हाही कुठेही ऐकता येतात. पारंपरिक रेडिओची विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सोय यांचा सुंदर संगम घडवत हे ॲप आकाशवाणीला नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवत आहे. राष्ट्रीय प्रसारण दिन हा केवळ भूतकाळाची आठवण करून देणारा दिवस नाही तर भविष्यातील प्रसार माध्यमांची दिशा ठरवणारा दिवसही आहे, विशेषतः आपल्या तरुण पिढीसाठी. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकजण काही सेकंदात माहिती देऊ आणि घेऊ शकतो. पण माहिती देणं आणि जबाबदारीने संवाद साधणं यात मोठा फरक आहे. प्रसारण आपल्याला शिकवतं की प्रत्येक शब्दाचं वजन असतं, प्रत्येक आवाजामागे उत्तरदायित्व असतं आणि प्रत्येक माहितीची सत्यता तपासणं ही समाजाप्रती आपली जबाबदारी असते. त्यामुळे आजच्या तरुणांनी केवळ कंटेंट क्रिएटर होण्याचे स्वप्न पाहू नये तर विश्वासार्ह संवादक, संवेदनशील पत्रकार, जबाबदार निवेदक आणि समाजाला दिशा देणारे माध्यमकर्मी होण्याचं स्वप्नही पाहायला हवं. कारण तंत्रज्ञान बदलत राहील, प्लॅटफॉर्म बदलतील, पण लोकांचा विश्वास जिंकणारा आवाज निर्माण करण्याची जबाबदारी कायम तरुणांच्या खांद्यावर असेल. समारोप करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गावातील एक आजोबा रोज संध्याकाळी घराच्या ओसरीवर बसून रेडिओ लावायचे. घरातले सगळे म्हणायचे, आजोबा आता मोबाईल आहे, TV आहे, इतक्या जुन्या रेडिओचं काय करायचं? आजोबा फक्त हसायचे. एक दिवस त्यांचा नातूही तोच प्रश्न विचारतो, आजोबा तुम्ही रोज एकच रेडिओ

ऐकता. आजोबा म्हणाले, बाळा मी रेडिओ ऐकत नाही. नातू आश्चर्याने म्हणाला, मग? आजोबा शांतपणे म्हणाले, मी माझं आयुष्य ऐकतो. या रेडिओने मला माझ्या देशाचं स्वातंत्र्य ऐकवलं, पहिलं क्रिकेटचं समालोचन ऐकवलं, युद्धाच्या बातम्या ऐकवल्या, दुष्काळाच्या सूचना दिल्या, माझ्या आवडत्या गायकांची गाणी ऐकवली. आणि तुझ्या बाबांचा जन्म झाला त्या दिवशीही हा रेडिओ माझ्या बाजूलाच वाजत होता. म्हणून हा रेडिओ माझ्यासाठी एक वस्तू नाही, तो माझ्या आठवणींचा साक्षीदार आहे. मित्रांनो, कदाचित प्रत्येक घरात असा एखादा रेडिओ असेलच असं नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा आवाज नक्की असतो जो वर्षानुवर्ष सोबत राहतो. राष्ट्रीय प्रसारण दिन आपल्याला हेच आठवण करून देतो की प्रसारण म्हणजे केवळ माहितीचा प्रवास नाही, तो माणसांच्या आयुष्याचा, आठवणींचा आणि विश्वासाचा प्रवास आहे.

0: तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आत्ताच आपण उंबरठा चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गाणं ऐकलं. यानंतर ऐकूया तांबडी माती या चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजातलं गाणं. गीतकार आहेत योगेश आणि संगीत दिलंय आनंद घन.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्पेनचं विश्वविजेतेपद याविषयी फुटबॉल प्रशिक्षक शृंग राऊळ आणि पी व्ही सिंधूचं यश याविषयी बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोतेहो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेननं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत इतिहासात

0: दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. लुईस डेला फुएंते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेननं संपूर्ण स्पर्धेत शिस्तबद्ध बचाव, वेगवान आक्रमण आणि आधुनिक टिकीटाका शैलीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवलं. अवघा एकच गोल स्वीकारत स्पेननं बचाव फेळीची अभेद्यता सिद्ध केली, तर युवा खेळाडूंनी भविष्यातील महासत्ता म्हणून आपली छाप उमटवली. यंदाचा 48 संघांचा विश्वचषक नव्या स्पर्धा स्वरूपामुळे आणि अनेक नव्या संघांच्या दमदार कामगिरीमुळेही विशेष चर्चेत राहिला. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आपल्यासोबत आहेत फुटबॉल विश्लेषक शृंगार राऊळ. राऊळ सर, तुमचं स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: स्पेननं दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला. या यशामागे पारंपरिक टिकीटाकाचं आधुनिक रूप म्हणजे टिकीटाका 2.0 हेच सर्वात मोठं कारण मानता येईल का? राऊळ सर, या संदर्भात काय सांगाल?
1: नक्कीच, टिकीटाका 2.0 हे नवीन कॅटलिस्ट होतं. त्यांचे जे कोच आहेत त्यांनी टॅक्टिकल फ्लेक्सिबिलिटी ठेवली, जे त्यांची पारंपरिक टिकीटाका सोडून त्याच्या व्यतिरिक्त फुटबॉल कसं डायरेक्ट खेळावं, फक्त बॉल पोझिशन न ठेवता ते अटॅक डिरेक्टली कसे करू शकतात, जे बाकीच्या टीममध्ये नेहमी दिसून येते, ते ह्यावर्षी या स्पेनच्या टीममध्ये काही वेगळं होतं. प्लस त्यांची जी स्ट्रॅटेजी होती की डायरेक्ट प्रेसिंग, जसा बॉल समोरच्या टीमकडे गेला की ते लोक डायरेक्ट प्रेस करायचे, त्यांची अटॅकिंग जी फळी होती ते डायरेक्ट डिफेंडर ट्रान्झिशन जे होतं ते खूप फास्ट होतं. आणि नक्कीच हे टिकीटाका 2.0 त्यांच्या त्यांनी जे गेम्स जिंकलेत ते नक्कीच त्यांच्या उपयोगी पडलं आहे.
0: स्पेनचा गोलरक्षक उनाई सायमन यानं 7 सामन्यात 7 क्लीनशीट राखल्या आणि संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच गोल स्वीकारला. विश्वविजेतेपदात बचाव फळी आणि गोलरक्षकाची भूमिका किती निर्णायक ठरली?
1: उनाई सायमन यांनी 7 क्लीनशीट ठेवल्यात 8 मॅचपैकी.
0: ते
1: आणि हे रेकॉर्ड आहे वर्ल्ड कपचा की अजूनपर्यंत कधीच हे झालं नाही. ह्याचं मूळ कारण एकतर कोचिंग जे झालंय, त्यांचे बॅक फोर जे आहे, जे डिफेन्सिव्ह लाईन आहे ती खूप यंग होती, त्याच्यात पण 19 वर्षाचा एक मुलगा होता जो डिफेन्सिव्ह फळीत होता. आणि त्यांनी जे डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी बनवली त्याच्यामुळे उनाई सायमनसाठी हे खूप सोपं झालं होतं की त्यांना सारखे म्हणजे क्लीनशीट ठेवता आले ह्या 7 क्लीनशीट 8 मॅचपैकी.
0: बरोबर. राहुल सर, लामिन यामाल आणि पाऊ कुबारसी ज्याला सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार सुद्धा मिळाला, यांसारख्या अवघ्या 19 वर्षांच्या खेळाडूंनी जबरदस्त परिपक्वता दाखवली. स्पेनच्या युवा धोरणाचा हा दीर्घकालीन परिणाम मानावा का?
1: नक्कीच, जे त्यांचं युवा धोरण आहे स्पेनचं, ग्रासरूट लेवलवरती जे काम होते तुम्ही बघाल तर यामिन यामाल किंवा कुबारसी हे दोघंही स्पेनच्या अंडर 15 टीमपासून एकत्र खेळत आले. अंडर 15, अंडर 19, अंडर 21 आणि 23 हे गेल्या 4-5 वर्षात या सगळ्या एज ग्रुपमध्ये खेळत आले आहेत स्पेनसाठी. तसंच ते लोक बघाल तर तुम्ही बार्सेलोनामध्ये खेळत आहेत, तर ते हे जे त्यांचा एक्सपिरियन्स आहे हा त्यांना वर्ल्ड कपमध्ये खूप खूप कामाला आला आहे.
0: बरोबर. क्रिस्टियानो रोनाल्डो, लियोनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे, रोमेलू लुकाकू यांसारखे दिग्गज खेळाडू असतानाही केवळ वैयक्तिक गुणवत्ता विश्वचषक जिंकण्यासाठी पुरेशी नसते, हे यंदाच्या स्पर्धेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं असं तुम्हाला वाटतं का?
1: नक्कीच, फुटबॉल हा टीम गेम आहे. एका खेळाडूच्या ह्याच्यावर ते जिंकू नाही शकत, तुम्हाला पूर्ण टीम लागते तुमच्याबरोबर. तसंच मेसी बोला किंवा रोनाल्डो बोला, त्यांची जे टीम्स आहेत त्यांनी त्यांचा साथ नक्कीच दिला, पण त्यांचं जे वय आहे आता तुम्ही बघाल, रोनाल्डो 40 वर्षाच्या ह्याच्यात आहे, मेसीसुद्धा 38 वर्षाच्या ह्याच्यात आहे, तर ते खूप एक मॅटर असतो जे त्यांच्या परफॉर्मन्समध्ये खूप डिफरन्स दाखवते. कारण जी यंग मुलं असतात ते खूप फास्ट असतात, स्पीड असतात, फिजिकॅलिटीमध्ये खूप त्यांचं हे असते. नक्की त्यांचा एक्सपिरियन्स कामाला येतो. रोनाल्डोसारखे प्लेयर किंवा मेसीसारखे जे खेळाडू आहेत त्यांचा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असतो त्या टीमसाठी. पण नक्कीच टीम गेम असल्या कारणाने पूर्ण टीमला एका युनिटसारखं चालावं लागते आणि त्यामुळेच असं एका खेळाडूवरती हा पूर्ण गेम अवलंबून नसतो.
0: युवा खेळाडूंचा विषय काढलात, राहुल सर, टोरेस की ज्यानं निर्णायक गोल केला आणि स्पेनला विश्वविजेतेपद जिंकून दिलं, आपण पाहिलं तर तो काही वर्षांपूर्वी आपल्या नवी मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी जी वयोगटाची फुटबॉल स्पर्धा होती फिफाचा विश्वचषक त्यात तो खेळून गेलेला आहे.
1: हो नक्कीच, हेच सर्व एक्सपिरियन्स असतात, मॅच एक्सपिरियन्सेस असतात जे या मुलांना खूप हेल्प करतात. की जेव्हा तुम्ही मोठ्या स्टेजवर असतात, विश्वचषक सारख्या स्टेजवर असतात, तिकडे तुम्हाला तो एक्सपिरियन्स जो तुम्ही आधी खेळलेला आहे तो कामाला येतो. कसं तुम्ही बघाल तर

0: आता ही तीन मुलं 19 वर्षाची आहेत जे वर्ल्ड कप जिंकले आहेत. ह्या आधीच्या वर्ल्ड कपमध्ये जेव्हा एम्बापे होता तो 19 वर्षाचा होता जेव्हा फ्रान्ससाठी त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला. हे नेहमीच आहे आणि हा नवीन रेकॉर्ड आहे, परत 19 वर्षाचा एक मुलगा विश्वचषक जिंकतोय. आणि हा जो एक्सपिरियन्स असतो त्यांचा, जे वयोगटातल्या मॅचेस खेळतात किंवा टुर्नामेंट्स खेळतात, हे त्यांच्या नक्कीच कामी येतो अशा मोठ्या लेवलवर जाऊन.
1: यंदाच्या विश्वचषकामध्ये हायड्रेशन ब्रेक

0: नॉर्थ अमेरिकेपुरता ठीक होता, बाकीच्या देशांमध्ये मेक्सिको किंवा दुसऱ्या देशांमध्ये ते गरजेचे नव्हते, तिकडे ते खूप प्रॉब्लेमॅटिक झाले. पण त्याचा फायदा प्रशिक्षकांनी घेतला, कारण त्यांना वेळ भेटला त्याच्या टॅक्टिकल चेंजेस करायला. परत प्लेयर्ससाठी तो एक ब्रेक होता, कारण जे प्लेयर्स टायर होतात त्यांच्यासाठी हा खूप, कारण त्यांना आईस टॉवेल्स यूज करत होते, हायड्रेशन ब्रेक्स होते. पण नक्कीच तुम्ही बघायला गेलात तर जे स्टॅटिक्स आहेत, मीडिया जे आहे जे US आहे, त्यांनी रिपोर्टेडली 250 million US डॉलर्सचं बिझनेस केलं आहे त्या हायड्रेशनच्या ब्रेक्समध्ये, जे कमर्शियली यूज केलं गेलेलं. तर ते काय, ते टीका तर झालीच आहे, बट आर्सन वेंगर जे आहेत फिफाचे चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर, त्यांनी सांगितलंय की हा लॉंग टर्म नसेल, ह्याच्यावरती नक्कीच विचार केला जाईल. आणि हा हायड्रेशन ब्रेक्स पुढील टुर्नामेंटमध्ये, फिफाच्या टुर्नामेंटमध्ये ठेवा की नाही त्याच्यावरती नक्कीच चर्चा होईल.
1: बरोबर. यंदाचा विश्वचषक हा 48 संघांचा झाला आणि त्याच्यावर सुरुवातीला असंख्य टीका झाली की एवढे संघ आणि त्याच्यातले अनेक छोटे मोठे संघ कशी काय स्पर्धा रंगत जाईल. पण जसजसे राऊंड ऑफ 32, मग 16, मग 8, मग 4 आणि 2 ही सगळा बात फेरी सुरू झाली, तसतसं स्पर्धेचा थरार वाढत गेला. तर या स्वरूपाविषयी तुझं काय मत असेल?
0: बेसिकली लॉजिस्टिकली खूप डिफिकल्ट होणार होतं, कारण तीन देश होते, तीन देश विश्वचषक होस्ट करत होते. आणि मग त्यामुळे ज्या टीम्स जिकडे जिकडे खेळणार होत्या त्यांना ट्रॅव्हलिंग टाईम खूप कमी भेटणार होता, कारण तुम्ही एका देशातनं दुसऱ्या देशात जायचं आहे पुढच्या मॅचसाठी, मग तुम्हाला जेट लॅग होणार आहे आणि ह्यांच्यामुळे परफॉर्मन्स खूप अफेक्ट होतात. त्यासाठी हा वर्ल्ड कप म्हणजे प्लेयर्स, कोचेस आणि कंट्रीज, त्यांनी म्हणजे जे देश आहेत त्यांनी खूप त्याच्यावरती टीका केलेली, का एवढ्या देशांना का आपण भाग देतोय. पण जसं राऊंड ऑफ, जर तुम्ही सांगितलं राऊंड ऑफ 32 राऊंडमध्ये आले तेव्हा इंटरेस्टिंग व्हायला लागले गेम्स, कारण मग पुढे कोण जाणार, मग आपोआप गेम बदलायला लागले, त्याची इंटेन्सिटी बदलत गेली, कारण नॉकआउट स्टेजेसमध्ये येणार होते. मग त्यामुळे खूप रंगत गेले. नक्कीच एक प्रॉब्लेम जे मी सांगितलं की लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स टीमसाठी झालाच असणार, कारण त्यांना मॅच खेळून लगेच निघायचं दुसऱ्या दिवशी आणि तिकडे पोहोचायचं दुसऱ्या देशात, तर ते प्रॉब्लेम होतो.
1: बरोबर. राहुल सर, यंदाच्या विश्वचषकात केप वर्डे आणि DR कॉंगो यांसारख्या छोट्या देशांनी ही कमालीची कामगिरी बजावली, त्यांच्याविषयी काय सांगाल?
0: ह्या देशांची नावं पण ऐकली नव्हती, पण जेव्हा क्वालिफिकेशन राऊंड झाले, जेव्हा कळालं की हे सर्व देश येत आहेत, तेव्हा खूप जणांना केप डी वर्दे हे नावच नव्हतं माहिती ह्या विश्वचषकात, किंवा फुटबॉल या देशात होतं नाही, कारण भारतासोबत ते पण होते एका टायमिंगला, पण आता ते लोक पण क्वालिफाय झाले प्लस क्वार्टर फायनल. हे एक ग्लोबल सेन्सेशन होतं की केप वर्दे पूर्ण जगाला कळालं एका विश्वचषकामुळे, आणि ते आज सगळेच ओळखतात. तसंच DR कॉंगो, इव्हन नॉर्वे, हे सर्व क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचले. ह्या हे सर्व हे देश छोटे छोटे देश आहेत, पण ते ह्या स्टेजवरती येणं म्हणजे सर्वांनाच सरप्राईज होता.
1: बरोबर. नॉर्वेचा उल्लेख तुम्ही सर केलात, नॉर्वे, एर्लिंग हॉलँड हा त्यांचा गाजलेला खेळाडू आणि त्यांची व्हायकिंग रो ही संस्कृती, हे सगळी नव्यानं जगाला यावर्षीच्या विश्वचषकात कळली, या सगळ्याबाबत काय सांगाल?
0: विश्वचषक हे एक फक्त फुटबॉल इव्हेंट नसताना एक कल्चरल एक्सचेंज पण आहे.
1: बरोबर.
0: ह्याच्यामुळे सर्वच देशांना वेगवेगळ्या कल्चरबद्दल कळून येते. आणि तुम्ही बघितलं असेल हे जे वायकिंग रोज आहेत, हे जे रोईंग आहे जे हर्लिंग हॉलंडमुळे किंवा त्या देशामुळे फेमस झालं, म्हणजे हे एक नवीन कल्चर आहे.
1: बरोबर.
0: जे आपल्या सर्वच देशांना कळून आलंय.
1: 2030 जो विश्वचषक आहे तो 72 संघांचा असेल असं फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फेंटिनो म्हणाले, असं वास्तवात होऊ शकेल?
0: नक्कीच होऊ शकेल, कारण ग्लोबल स्पोर्ट आहे, सर्वच देश खेळतात, आणि इन्क्लुझिव्ह वर्ल्ड कप करण्यासाठी की सर्व देशांना एक चान्स भेटण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील आणि ते शक्य आहे.
1: इन्फेंटिनो यांनी भारताच्या भविष्यात विश्वचषकासाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय. त्यांनी म्हटलंय की वेलकम इंडिया इन द वर्ल्ड कप, हे सुद्धा वास्तवात येऊ शकतं?
0: भारताची तयारी तर सुरूच आहे, एक स्वप्न आहे आणि ते साकार होईल असं आम्हाला वाटतं.
1: राहुल सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसंदर्भात आमच्याशी छान चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल विश्लेषक शृंगार राऊळ यांच्याशी, यानंतर आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी

0: बातचीत करणार आहोत. भारताची तारांकित बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं अंतिम फेरीत यजमान अकाने यामागुचीचा 21-17, 21-17 असा पराभव करत जपान खुल्या सुपर 750 स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तब्बल 2 वर्षांच्या विजेतेपदाच्या दुष्काळानंतर सिंधूनं पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत जेतेपद मिळवत आपल्या पुनरागमनाची ग्वाही दिली आहे. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी. पालेकर सर, तुमचं क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: पालेकर सर, पी व्ही सिंधूनं 2 वर्षांनंतर मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं, हा तिच्या पुनरागमनाचा निर्णायक टप्पा मानायचा का की तिच्या अनुभवाचा हा विजय?
1: ह्याच्यामध्ये दोन्ही फॅक्टर्स आहेत. एक तर म्हणजे 31व्या वर्षी तिने हे जे विजयपद मिळवलं हे आपल्या भारताला बरोबर 43 वर्षानंतर 1983 साली प्रकाश पडुकोन हे भारताकडनं जपानमध्ये हान जीएनसी 3 गेममध्ये हरले होते आणि पी व्ही सिंधूनी तीच स्पर्धा. कौतुक असं वाटतं की पी व्ही सिंधू ही जपानमध्ये जाऊन जॅपनीज प्लेअरलाच हरवून म्हणजे तिने ही स्पर्धा जिंकली. जे चिअरिंग तिच्या अगेन्स्ट होतं तरी हे विजेपद मिळवलं त्यासाठी म्हणजे तिचं खरोखर कौतुक आहे. आणि तुम्ही असं म्हणाल की ती एक्सपिरियन्सच्या प्रमाणे आहे, बरोबर आहे की बाबा तिचा आज इतकी वर्ष ती खेळतीये, आज ती 2 ऑलिम्पिक मेडल्स तिला मिळालेत, 4 वर्ल्ड चॅम्पियनशिप्ससुद्धा मेडल्स आहेत तिच्याकडे, तर तिने नक्कीच खूप तिच्यावर मेहनत केली आहे. तिचं ते नवीन कोच आहेत इरवान्स आदी प्रथमा म्हणून, तर त्यांनी खूपच मेहनत केली आहे तिच्यावर आणि ते खरोखर आपल्या सगळ्यांना दिसण्यात येतं.
0: बरोबर. पालेकर सर, सिंधूची कारकीर्द ही आस्ताकडे वाटचाल करते असं तुम्हाला वाटतं का?
1: नाही, बिलकुल नाही. हे मी ह्याच्यामध्ये मी बिलकुल सहमत नाही आहे. कारण काय की तिने आज दाखवून दिलं, तिचे क्रिटिक्स सुद्धा बरेचदा तिला म्हणजे सायनासारखं धरत होते की आता तिचं वय झालंय, 30व्यानंतर तू परफॉर्म करू शकणार नाहीस, पण तिने आज सगळ्या क्रिटिक्सना, सगळ्या प्रेक्षकांना, तिच्या चाहत्यांना, सगळ्यांना दाखवून दिलंय की आपण जसं म्हणतो की एज इज जस्ट अ नंबर, तर तिने ते पूर्ण म्हणजे दाखवून दिलंय की मी या वयात सुद्धा मी परफॉर्म करू शकते.
0: बरोबर. गेल्या दशकामध्ये आपण जर पाहिलं तर सायना नेहवाल, पी व्ही सिंधू, ज्वालागट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी भारतीय महिला बॅडमिंटनला चांगली ओळख मिळवून दिली. सध्या मात्र ती कामगिरी भारतीय बॅडमिंटनमध्ये महिलांची दिसत नाहीये.
1: नाही, कसं आहे की आपल्याकडे भरपूर ज्युनियर्स आहेत जे आपण म्हणतो तसे अपकमिंग आहेत, पण त्यांचं कसं होतंय की त्यांना थोडं मॅचचं एक्सपोजर असं जो म्हणतो आपण तर ते थोडं कमी मिळतं. तर त्यांनी जसे आपल्याकडे 19 ते 20 पर्यंत ज्या ज्या महिला आहेत तर त्यांनी सगळ्यात चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे की तन्वी शर्मा आहे, उन्नती उडा आहे, त्याच्यानंतर तुमची अनुपमा उपाध्ये आहे, मालविका बनसोड आहे. हे कुठे ना कुठे म्हणजे पोलिश ओपन म्हणा किंवा दुसरे कुठलंही जे सुपर सिरीज आहेत त्या सगळीकडे त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलाय. ते जेवढ्या मॅचेस खेळतील आणि जेवढ्या टुर्नामेंट्स बाहेर खेळतील आणि त्यांना जेवढं मॅच एक्सपोजर मिळेल तेवढा त्यांना खूप फायदा होईल.
0: पण दुसरीकडे भारताच्या पुरुष बॅडमिंटनची कामगिरी मात्र उंचावते. पालेकर सर, या बाबत आम्हाला
1: नाही, हे अगदी बरोबर आहे. म्हणजे काय झालं की म्हणजे कश्यप पासून ते आतापर्यंत म्हणजे लक्ष्य सेन आहे, एच एस प्रणव आहे, किडंबी श्रीकांत आहे, आयुष शेट्टी आता जो म्हणजे चांगलाच परफॉर्मन्स देतोय, आपण बघायला गेलं तर पूर्वीच्या काळापासून ते आतापर्यंत जेवढे जेवढे प्लेयर्स आताचे जे आहे जो आता पूर्ण लॉट जो म्हणतो आपण तो पूर्ण लॉट सगळ्या टॉप 50 मध्ये आपले भारतीय सगळे खेळाडू आहेत. तर मला असं वाटतं की विच इज व्हेरी क्रेडिटेबल की बाबा असं असं म्हणजे सगळी जी म्हणजे तुमचे डबल्समध्ये म्हणा की चिराग शेट्टी, सात्विक सुद्धा आज टॉप 5 मध्ये आहेत आपल्या जगामध्ये, तर ते सगळं बघायला गेलं तर ते खरोखर खूपच क्रेडिटेबल आहे त्यांचं.
0: पुढील ऑलिम्पिकच्या दृष्टीने भारताच्या सर्वात मोठ्या आशा कोणत्या खेळाडूंवर असतील असं पालेकर तुम्हाला वाटतं?
1: बघायला गेलं तर लक्ष्य सेन हा खूपच म्हणजे चांगला खेळतो. या वर्षी ऑल इंग्लंड फायनलला सुद्धा हरला आणि म्हणजे तो 2 फायनल्स खेळला ऑल इंग्लंडच्या. आणि आयुष शेट्टी आहे डबल्समध्ये, चिराग सात्विक आहे, सिंधू तर आहेच आणि ही बाकीचे जे ज्युनियर्स आहेत त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स खूपच चांगला होतोय. मग ते एक ऑलिम्पिकच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही बघायला गेला तर त्यांच्या आधी ज्या ज्या टुर्नामेंट असतात त्या सुद्धा बऱ्याच टुर्नामेंट असतात, पण ते कसं असतं की तुम्ही थोडं सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजेत कुठली टुर्नामेंट खेळायची कुठली स्किप करायची कशी असते. बरं, बॅडमिंटन हा गेम असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला इंजुरीज फार असतात तर तुम्हाला ते थोडं बघायला लागतं आणि त्याप्रमाणे त्याच्याबरोबरची मेहनत त्याच्याबरोबरचं सगळं ट्रेनिंग शेड्यूल असतो तो सगळा थोडंफार म्हणजे चेंज करूनच तुम्हाला

0: त्या स्पर्धेसाठी तयारी करायला लागते.
1: भारतात तळागाळातील बॅडमिंटनची गुणवत्ता वाढत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यानं विजेते खेळाडू घडवण्यासाठी कोणत्या गोष्टींवर सर्वाधिक भर द्यायला पाहिजे असं पालेकर सर तुम्हाला वाटतं?
0: कसं आहे, पूर्वीच्या काळी जे बॅडमिंटन कोचिंग व्हायचं त्याच्यामध्ये एक फक्त बॅडमिंटन कोचिंग असायचं, पण आता कसं झालंय, बॅडमिंटन कोचिंगची अकॅडमी जॉईन करताना एक पूर्ण पॅकेज बनलं जातं. त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल फिटनेस येतो, तुमची मेंटल कोच असतात म्हणजे सायकोलॉजिकल कोचेस असतात, तुमचं न्यूट्रिशन असतो, हे जे सगळे फॅक्टर्स आहेत ना, सपोर्ट स्टाफ जसं आपण म्हणतो त्याच्यामध्ये, ते खूप फायदा होतो त्याचा. आणि ह्या सगळ्याचं तुम्ही जे पॅकेज एका अकॅडमी मिळत असेल तर त्याचा प्रत्येक प्लेअरला खूप फायदा होतो. पण परत मी तुम्हाला सांगतो की असं मेहनतीशिवाय दुसरं कुठलंही यश नाही, तर त्यामुळे ते आणि हे आपल्याला सिंधूमध्ये या वेळेस तिचा या टुर्नामेंटमध्ये हे सगळं दिसण्यात आलं. तिने जी आधीच्या म्हणजे 2-3 वर्षामध्ये ती जरा थोडी डाऊन होती, पण हे कसं की बॅडमिंटन आणि कुठलाही खेळ म्हणा हा एक परफॉर्मन्समध्ये एक ग्राफ असतो, वर खाली हे होतच राहतं.
1: 5 वर्षांपासून बंद असलेली प्रीमियर बॅडमिंटन लीग जी PBA म्हणून गाजली आणि 2026 म्हणजे यंदाच्या वर्षी ती पुन्हा सुरू होणार अशी चर्चा होती, पण अजून नाही सुरू झाली आहे. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रासाठी ही स्पर्धा सुरू होणं किती महत्वाचं आहे?
0: नाही, नक्कीच ही चर्चा ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर 2-3 वर्षापासूनच चालू आहे की आपल्याला PBL परत कंटिन्यू करायची, जी बंद होती ती परत चालू करायची. पण ह्याच्यामध्ये भारताचा म्हणजे फायदा असा की बाहेरचे प्लेयर्स जे येतील आपल्या इकडे खेळायला, ते जे ज्युनियर आपल्याकडे जो लॉट म्हणतो तसा जो आहे, त्या मुलांना एक्सपोजरच्या दृष्टीने खूपच फायदा होईल, त्यांच्याशी खेळायला मिळेल, त्यांच्याबरोबर एकदा खेळायला लागले की त्यांचा एक्सपिरियन्स वाढेल. मग ते त्यांना स्वतःलाही कळण्यात येईल की आपण कुठे कमी पडतोय, काय होतोय, किती मेहनत अजून करायला लागेल आपल्याला, आणि त्याचा फायदा प्रत्येक ज्युनियर प्लेअरला होईल.
1: बरोबर पालेकर सर, प्रीमियर बॅडमिंटन लीग पुन्हा सुरू झाली तर त्याच्यात कोणते बदल हवेत? जसं आपण आधीची जेव्हा लीग पाहिली तर त्याच्यात पाहिलं तर एकेरीतला बऱ्यापैकी महत्व होतं, पण दुहेरीला तेवढं महत्व नव्हतं. महिला दुहेरीची तर आणखी कुचंबना त्यात पाहायला मिळाली. या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
0: कसं असतं की बॅडमिंटन हा बेसिकली एक म्हणजे इंडिव्हिज्युअल गेम म्हणतो तसा आहे, तर आणि टीम चॅम्पियनशिप मध्ये कसं झालंय आता की पूर्वीच्या काळी डबल्स मध्ये एवढं त्याला काय म्हणतात तसं स्कोप हा नव्हता, पण आत्ताच्या तुम्ही बघायला गेला तर चिराग सात्विकनी जो आपल्याला डबल्समध्ये जे दाखवून दिले ते आजपर्यंत कुठल्याही पेअरनी ही एवढी कामगिरी कधीच त्यांनी दाखवली नव्हती. तर बॅडमिंटनमध्ये कसं आहे की जसे आपले सिंगल्सचे परफॉर्मन्स देत आहेत तसेच ते डबल्समध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिलाय, मिक्स डबल्समध्ये सुद्धा दिलाय, आणि वुमन्स डबल्समध्ये जशी गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली ही जे पेअर आहे तीही सुद्धा चांगले परफॉर्मन्स देते.
1: बरोबर, जपान खुल्या विजेतेपदाच्या निमित्तानं सिंधूनं जे यश मिळवलं आहे या संदर्भात आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी चर्चा केली आणि त्यानिमित्तानं बॅडमिंटन मधील आणखीन पण काही विषयांवर आपण ही बातचीत केली. पालेकर सर, तुम्ही आकाशवाणीच्या व्यासपीठावर आलात आणि क्रीडाविश्वमध्ये आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आता आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी बातचीत करत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींचा. इंग्लंड विरुद्धची 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका भारतानं 1-2 अशी गमावली, मात्र मालिकेतील अखेरच्या सामन्यात रोहित शर्मानं शानदार शतक झळकावत टीकाकारांना आपल्या बॅटनं चोख उत्तर दिलं. रत्नागिरी येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात पुण्याच्या शकुंतला खटावकर आणि सांगलीचे दिनकर पाटील यांना कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार.
2: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण स्पेनचं विश्वविजेतेपद याविषयी फुटबॉल प्रशिक्षक शृंगार राऊळ आणि PV सिंधूचं यश याविषयी बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे दे श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार.

0: आत्ताच आपण क्रीडा विश्व हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

0: जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नव चैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
0: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
0: प्रवेश निःशुल्क।
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
0: उत्सव नवचैतन्याचा।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।
3: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।

0: आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतरही सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळात कोळसा खाण आणि पोलाद विषयक स्थायी समित्यांचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम सिक्कीममध्ये NHPCच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते JP नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
3: नीट एक्झामिनेशनचे बारे में और रूल्स 267

0: आंदोलन करत्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी या आयुधाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. पेपरफुटीचं प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सिवा यांनी केली, ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
1: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे या देखील यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. याअंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी खासदार आणि आमदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ISV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विश्ववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळणा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यांमधून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचं वर्तन अत्यंत वाईट असून हे लोकशाही प्रधान देशाचं चित्र नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,
2: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र में.
1: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन केलं. तर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसनं आपल्या महात्मा गांधी रोडवरील कार्यालयासमोर निदर्शनं केली. जंतर मंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव इथे विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली तर वाशिममध्ये काँग्रेसच्या जिल्हा शाखेनं मुख्य चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं. धुळे जिल्हा काँग्रेसनं आज धुळ्यामध्ये महात्मा गांधी पुतळ्यासमोर एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन

0: आंदोलन करत विद्यार्थी आंदोलनावरचा लाठीमार आणि राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध केला. लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरमध्ये बहुजन विकास अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी या घटनेचा निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवलं. दरम्यान नीट परीक्षेच्या निकालात अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार समोर आल्यानं त्याची उच्चस्तरीय चौकशी त्वरित करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसर आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची देखील शक्यता या भागामध्ये आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलामध्ये सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:10 होत आहेत.
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5:00.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:14:40 होत आहेत. यानंतर ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, दैनंदिन जीवनातील सर्व कामे, उद्योग, शेती, प्रवास, नवनिर्मिती या साऱ्यांसाठी ऊर्जेची मोठी गरज असते. ही ऊर्जा पेट्रोलियम पदार्थ आणि विजेच्या माध्यमातून येत असते. वीज निर्मिती करण्यासाठीच्या आतापर्यंतच्या विविध माध्यमांबरोबरच सध्या जगभरात अपारंपरिक ऊर्जा स्रोताला मोठं महत्व प्राप्त झालंय. सौर, पवन आणि इतरही अनेक माध्यमांमधून ही ऊर्जा निर्माण करता येते. भारतानं गेल्या काही वर्षात या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्याची दखल नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान प्रमुख सायमन स्टेल यांनीही घेतली आहे. भारताच्या या प्रगतीमुळे केवळ ऊर्जेचीच गरज भागणार नसून त्याचा अनुकूल परिणाम हवामानावरही होणार आहे. श्रोते हो, देशात कोळशापासून आणि पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होते. त्यातील कोळशाचे साठे कालांतराने संपून जाणार आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या भारतासारख्या देशात सौर ऊर्जा हा एक मोठा पर्याय आहे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारनेही या वीज निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा यातील फरक आणि अपारंपरिक ऊर्जेची आवश्यकता याविषयी अधिक जाणून घेऊया ज्येष्ठ ऊर्जा तज्ज्ञ सुनील जोगळेकर यांच्याकडून. श्रोते हो, गेल्या काही वर्षात देशाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी बोलताना सुनील जोगळेकर म्हणाले,
1: अपारंपरिक ऊर्जा ही आपल्या देशासाठी खूप महत्वाची आणि गरजेची आहे. त्याच्यासाठी खूप फोकस्ड वेनी प्लॅनिंग करून देशाने अनेक ऍक्टिव्हिटीज आणि अनेक गोष्टी केल्या. ह्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी, उदाहरणार्थ क्षमतेत वाढ. 2014 साली भारताची अपारंपरिक ऊर्जा लेवल 35 गिगावॉट होती. ती आता 2026 मध्ये 200 गिगावॉटच्या वरती झालेली आहे. म्हणजे प्रगती तुम्ही किती गेल्या 10-12 वर्षामध्ये जवळजवळ 35 ते 200च्या वर एवढी झालेली आहे. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन अपारंपरिक मध्ये वेगवेगळे कंपोजिशन असतं, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीची ऊर्जा असते. त्याच्यात जी सौर ऊर्जा आहे याचं योगदान सर्वात जास्त आहे, जवळजवळ 90 गिगावॉट आहे. आणि हवेवर चालणारी जी आहे पवन ऊर्जा, त्याचं जवळजवळ 48 गिगावॉट आहे या 200 मधला यांचा शेअर. आणि मग वेगवेगळे हायड्रो आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर आहे. तर हे अपारंपरिक ऊर्जेमध्ये प्रचंड जी वाढ झालेली आहे ती एकदम टार्गेट ठेवली होती आपण, स्वतःलाच घालून दिलेली की आपल्याला ती 50% जी देशातली इन्स्टॉल्ड कपॅसिटी म्हणतो, मग वेगवेगळ्या त्याच्यात थर्मल असेल आणि कुठचेही अजून असेल कोळशावरची वीज असेल सगळे, ही इन्स्टॉल्ड कपॅसिटीच्या 50% आपल्याला अपारंपरिक स्रोतातून करायचं टार्गेट होतं. आणि ते आपण दिलेल्या कमिटमेंटच्या 5 वर्ष आधी आपण ते करू शकलो, पोहोचू शकलो, हे केवळ चांगल्या पद्धतीने

जे काम केलं या क्षेत्रामध्ये सरकारने त्याचं फलस्वरूप आहे. दुसरं एक महत्वाचं सांगायचं म्हणजे हे करत असताना फक्त सौर ऊर्जा म्हणजे सोलार पॅनल लावली की झालं असं नसतं. त्याला बरंच काही काही इतर गोष्टी सपोर्टिंग ज्या गोष्टी असतात त्याही गरजेचं असतं. जसं प्लांट लावला सोलार तर ती वीज जी निर्माण होणार आहे ती ग्रीडमध्ये जायला ट्रान्समिशन नेटवर्क पाहिजेत. ती एनर्जी कारण जिथे निर्माण होते तिथे सगळा खप होत नाही, ती खप कुठेतरी दुसरीकडे होत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी ट्रान्समिशन नेटवर्कची सुधारणा होणं गरजेचं असतं. आणि तसंच सोलार एनर्जी जी असते ही सूर्य असतानाच होते फक्त, तर त्यावेळेला जर डिमांड तेवढी नसेल तर ही ऍब्सॉर्ब करणं ही चॅलेंजिंग असतं. मग तिच्यासाठी आपल्याला बॅटरी स्टोरेज सिस्टीमच्या सपोर्टिंग जर केले तर याचा मॅक्सिमम फायदा आपल्याला घेता येतो. म्हणजे त्या बॅटरी नंतर ऑफ पीक सूर्य गेल्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा विजेची गरज असते डिमांड असते तेव्हा या बॅटरीच्या माध्यमातून आपल्याला ती वीज वापरता येते. दुसरं एक सांगतायचं म्हणजे हे आपण जे या क्षेत्रामधलं अतुलनीय काम असं केलेलं आहे जगामध्ये भारताने की अभिमानास्पद नक्कीच आहे. तर याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात केल्याचे एक अजून फायदा म्हणजे सौर ऊर्जेच्या विजेचा दर जो एकेकाळी 17 रुपये प्रति युनिट होता तो आता जवळजवळ 2.5 रुपयावर आलेला आहे. अर्थात टेक्नॉलॉजी वाढत गेली, सेल्सच्या क्वालिटीज इम्प्रूव्ह झाल्या, त्याची इफिशियन्सीज वाढल्या, या सगळ्यामुळे प्रोडक्शन वाढलं, प्लस सिस्टीम मॅनेज चांगल्या पद्धतीने व्हायला लागली. त्यामुळे हे दर 17 रुपये प्रति युनिटवरनं 2.5 रुपयापर्यंत इतके कमी झाले आहेत. आणि ज्या सरकारने मोठ्या योजना केल्या आहेत जसं पीएम सूर्य घर योजना आहे, ग्रीन हायड्रोजन मिशन आहे, आणि पीएलआयच्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये बॅटरी स्टोरेज बीईएसएस म्हणतो आपण बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम, तर ती आहे फॉसिल फ्युएल्स कुठचेही डिझेल असो पेट्रोल असो किंवा कोळसा असो हे जेव्हा ऊर्जेमध्ये यांचं रूपांतर करतो तेव्हा ते जाळावे लागतात. आणि जाळलं की एक विविध प्रकारचे बाय प्रॉडक्ट गॅसेस निर्माण होतात, पण एक मोठा बाय प्रॉडक्ट म्हणजे CO2 गॅस कार्बन डायऑक्साईड. या एमिशनमुळे आपल्या एन्व्हायरमेंटला खूप मोठी हानी होते. एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या देशाच्या भोवती जे कवच आहे त्याचं डिप्लिशन होतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे इतर प्रॉब्लेम्स UVs आत येणं आणि असे इतर प्रॉब्लेमही निर्माण होतात. तर या दृष्टीने बघितलं तर CO2 कपात करणं हे सर्वात महत्वाचं कार्य या सौर ऊर्जेमुळे होतं किंवा पवन ऊर्जेमुळे सुद्धा. तर दरवर्षी कोट्यावधी टन CO2 याच्यामुळे टाळलेलं आहे. आपण केलेल्या गेल्या 10 वर्षाच्या कामामध्ये CO2चं उत्सर्जन टळलंय. दुसरा मुद्दा हवामान लवचिकता, पूर उष्णतेच्या वेळी विकेंद्रित सौर आणि बॅटरी स्टोरेज मुळे वीज पुरवठा सुरू राहतो जो खंडित होऊ शकला असता. इतर स्टँडर्ड जे वीज निर्मितीचे प्रकार आपल्या देशात होते 50 वर्षापूर्वी किंवा आधीपासून त्याच्यामुळे हे विकेंद्रित असल्यामुळे लोकल लेव्हलवर हे चालू राहू शकतात, तिथल्या आसपासच्या एरियाला वीज पुरवठा करू शकतात. हा एक त्याचा मोठा दुसरा बेनिफिट आहे. तिसरा बेनिफिट आहे की पाणी आणि जमीनची दोन्हीची बचत होते. सौर आणि पवनला थंड करण्यासाठी पाणी लागत नाही. कधी जाता येता पॉवर प्लांट बघितले असले आपल्यातल्या अनेक लोकांनी बघितले असतील तर कूलिंग टॉवर्स दिसतात असे मोठे असे पॉवर प्लांटमध्ये आणि त्याच्यातनं पाणी पडत असतं आणि हे गॅसेस जे असतं ह्याला थंड करत असतं. तर तसं ह्या सौर ऊर्जेसाठी किंवा पवन ऊर्जेसाठी ह्याच्या इक्विपमेंट्सना थंड करण्यासाठी पाण्याचा वापर लागत नाही. त्यामुळे कोळशाच्या तुलनेत बघायचं झालं तर प्रदूषण हे 0% असतं. कारण कोळशाच्या ह्याच्यात CO2 तर होतोच पण सल्फर आणि असे अनेक हानिकारक गॅसेस कोळसा जाळला की निर्माण होत असतात. तर सौर ऊर्जेमध्ये हे प्रमाण 0 होतं. हा खूप मोठा फायदा आहे. आणि आपल्याला भारताने जे जगाला कमिटमेंट केलेलं आहे की 2070 सालापर्यंत आम्ही नेट झिरो वर पोहोचणार आहोत, तर याचा अर्थ की हा जो प्रवास आहे नेट झिरोचा त्याचा 2030 हा मध्यबिंदू
किंवा 50% लेवलवर पोहोचायचं टार्गेट आहे आणि मग 2070 पर्यंत झिरो नेट झिरो लेवलला आपल्याला देशाला न्यायचं आहे. त्यामुळे वीज नवीनीकरण स्त्रोतामधून हे लक्ष

0: लक्ष्य गाठण्यासाठी सौर हा प्रमुख आधार आहे.
1: श्रोते हो, या प्रयत्नांचे दृश्य परिणाम आता आपल्याला दैनंदिन जीवनातही दिसून येत आहेत. वीज निर्मितीमुळे इलेक्ट्रिकल वाहनांची संख्या वाढली असून त्याचा परिणाम आता रस्त्यावरच्या प्रदूषणावरही होत आहे. याविषयी सुनील जोगळेकर यांनी सांगितलं.
0: असं आहे की आपल्या वाहनांमध्ये आपण पेट्रोल किंवा डिझेलच वापरतो. आता हे टॅक्स्या वगैरे गॅसवर चालतात, गॅस चालला तरी सीओ प्रमाण एमिशन होतं, पण त्याचं प्रमाण खूप डिझेल किंवा पेट्रोलपेक्षा खूप कमी असतं, त्यामुळे ते बेटर ग्रेड आहे. पण इलेक्ट्रिक केलं तर ह्याचं एमिशन शून्य होतं. आणि हे जे एमिशन आहे कार्बन डायऑक्साईडचं किंवा इतर फ्लू गॅसेसचं, हे जे पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणे हानिकारक असतं, त्याच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर होणं खूप गरजेचं आहे. दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे की सगळीकडे वाहनांचं प्रदूषण एवढं व्हायला लागलं आणि फॉग व्हायला लागला, आणि हे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतोय, जर इलेक्ट्रिक व्हेकल झाली आणि सौर ऊर्जेवर त्याचं चार्जिंग होऊ शकलं तर जवळजवळ शून्य एमिशनची स्थिती गाठता येते. इव्हन सौर ऊर्जेवर नाही जरी झालं, थोड्या फार प्रमाणात थर्मल एनर्जीवरही निर्मित झालेल्या विजेचा वापर केला तरी कसं असतं, ते एका पॉवर स्टेशनमध्ये असतं, कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये करता येतं. इंडियामध्ये बघायला गेलात तर ह्या वर्षातच पहिल्या क्वार्टरमध्ये 3 लाख ईव्हीज रजिस्टर झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 54% वाढ झालेली आहे इलेक्ट्रिक व्हेकलसाठी. हे इंडिकेटर आहे की इलेक्ट्रिक व्हेकलवर लोकांचा विश्वास वाढायला लागलेला आहे, लोकांना ह्याचं महत्व कळायला लागलेलं आहे. आणि ह्याचं होण्याचं कारण आहे की जागोजागी चार्जिंग स्टेशन्स आणि चार्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये सुधार, फास्ट चार्जिंग ज्याला म्हणतो की मुंबई पुणे हायवेवर मधल्या ह्याच्यामध्ये स्टॉपवर जाऊन तुम्ही चहा कॉफी घ्यायचो तुमची गाडी चार्ज होऊन जाते, असं सगळ्या टेक्नॉलॉजीचाही सुधार झालेला आहे. आणि त्यामुळे ईव्हीज हा खूप उपयोगी देशाच्या दृष्टीने आहे, कारण दुसरं म्हणजे आयात बचत होते. जवळजवळ 1.5 लाख कोटीची आयात ही आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो त्याच्यात बचत होऊ शकते. आणि याचे दुसरे बेनिफिट्सही आहेत, याच्यामध्ये बॅटरी चार्जिंग हे सगळं जे उत्पादन आहे त्याच्या फॅक्टऱ्यांना नोकरी मिळते, लाखो नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता असते.
1: श्रोते हो, संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान विभागाचे प्रमुख सायमन स्टेल यांनी भारताच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीविषयी कौतुक केलं आहे. भारत जगातील अनेक देशांपुढे एक उदाहरण ठरणार असल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्याविषयी सुनील जोगळेकर म्हणाले.
0: गेले काही वर्ष ते सातत्याने भारताने विविध स्टेप्स घेतल्या, म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स सुरू केलं, 120 देशांना मदत केली आहे. त्याच्यानंतर त्यांचं एक म्हणणं त्यांच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामधनं मला जे कळलं की त्यांच्या हे लक्षात आलंय की उत्पादनाचा हब होऊ शकतो भारत, म्हणजे चायना प्लस वन हा एक पर्याय भारत होऊ शकतो बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि ह्या सगळ्या फील्डमध्ये. सेकंड, भारताची टेक्नॉलॉजीचं कौतुक आहे की तंत्रज्ञान आणि मॅन्युफॅक्चरिंग एफिशियन्सी म्हणजे किंमत, जगातील सर्वात स्वस्त नवीकरणीय वीज भारतात आहे हे अप्रिशिएट केलेलं आहे. आपण जे घेतलेल्या स्टेप्स आहेत हरित हायड्रोजन वगैरे त्याही जागतिक मंचावर लक्ष वेधतायत, या सगळ्या गोष्टींनी एक इम्प्रेशन तयार होतं, म्हणजे ते बघतायत होत आहे आपल्या देशामध्ये देश किती प्रगती करतोय आणि विकसशील देशांनाही टेक्नॉलॉजी देतोय वाढ व्हावी ह्याचा प्रयत्न करतोय, हे कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी भारताच्या सौर आणि पवन क्षमतेतील वेगवान वाढीचं त्यामुळे कौतुक केलंय. आता दुसरं महत्वाचं आहे एक अजून मुद्दा ज्याच्यात ह्युमन एलिमेंट येतो की जस्ट ट्रान्सिशन, जस्ट म्हणजे जस्ट आत्ता असं नाही, जस्ट म्हणजे योग्य सर्वांना भेदभाव न करता केलेला निर्णय. तर जस्ट ट्रान्समिशन मध्ये ह्या धोरणाअंतर्गत कोळसाचा वापर कमी झाला तर कोळसा खनिज कामगारांचं काय होणार, तर त्यांना हरित नोकऱ्यांमध्ये नेणे, त्यांना त्या पद्धतीने सक्षम करणे हे जे केलंय याचं त्यांनी खूप मोठं समर्थन केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं वाक्य ते म्हणजे की भारताला त्यांनी इतर देशांसाठी एक उत्तम उदाहरण म्हटलेलं आहे. म्हणजे काय की इतर देशांनीही भारताने पत्करलेला जो मार्ग आहे अपारंपरिक ऊर्जेचा त्याच्या वाढीचा कोणावरही अन्याय न होऊ देता करण्याचा पद्धत भारताने एक रस्ता बांधून दिलेला आहे ज्याचं कौतुक होत आहे, याचा मला खूप अभिमान आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या काही वर्षातील अपारंपरिक

ऊर्जा निर्मिती धोरणाचा फायदा आज दृश्य स्वरूपात दिसू लागला आहे. वीज निर्मिती वाढल्यामुळे देशातील प्रवासाचा मोठा भार आता विजेवर चालणाऱ्या वाहनांनी घेतला आहे. त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलंय. त्याचा परिणाम देशातील पर्जन्यमान सुधारण्याबरोबरच दैनंदिन जीवनावरही झाला आहे. जगभरात भारताच्या या पुढाकाराचं आणि त्यात मिळवलेल्या यशाचं कौतुक होत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजेश शिरभाते.

आत्ताच आपण ऐकला वृत्तविशेष. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 1 श्रावण, शके 1948, अर्थात 22 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात महाविस्तार AI शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र या विषयावर विशाल माने यांची घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आजकाल आपण शेतीमध्ये खूप आधुनिकता आणतोय किंवा आधुनिक पद्धतीनं शेती करणं हे आजच्या काळाची गरज बनली आहे असं आपण म्हणू शकतो. यासाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, त्यांना चांगला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा, या सगळ्यासाठी विविध ॲपची निर्मिती केली जात असते. आता यामध्ये शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI ॲप, शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र, हाच आपला विषय आहे. म्हणजे नेमकं हे ॲप काय आहे, याचं महत्व काय आहे, किंवा याचा वापर करून आपण आपली शेती कशी चांगल्या प्रकारे समृद्ध करू शकतो, या सगळ्याविषयी आज आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे विशाल माने सरांना. माने सर हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय ठाणे इथे तंत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आता या महाविस्तार AI ॲप जे आहे, तर याची संकल्पना नेमकी काय आहे, काय सांगाल?
2: शेतकरी बांधवांना नमस्कार. आज आपण बघतोय की शेतीपुढे बरेचसे आव्हानं आहेत, आणि या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाविस्तार AI ॲप हे एक आपल्याला महत्वाचं कृषी विभागामार्फत लॉन्च केलेलं ॲप आहे. या ॲपच्या माध्यमातून जे काही हवामानातील बदल आहेत, किंवा बाजारपेठेतली जी काही शेतकऱ्यांना वेळेत माहिती मिळत नाही, किंवा काही माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो, तर यावर उपाय म्हणून हे महाविस्तार AI ॲप आपल्या विभागामार्फत लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि या ॲपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असणारं हे ॲप आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या ज्या काही गरजा आहेत त्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची सुविधा याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर मराठी भाषेत असणारं हे जे ॲप आहे, याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी रिअल टाईम माहिती आहे, तज्ज्ञांचा सल्ला आहे, आणि आधुनिक शेती पद्धतीचं मार्गदर्शन या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे, जेणेकरून शेतकरी या ॲपचा वापर करून शेतीमध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती करू शकतात.
1: नक्कीच. सर, आता हे जे महाविस्तार AI ॲप आहे,

0: तर याचा वापर साधारण म्हणजे कधीपासून सुरू झालाय?
1: महाविस्तार एआय ऍपच्या बाबतीत जर आपण बघितलं तर खरीप हंगामाची जी आढावा बैठक 2025 मधली मुंबईमध्ये झाली होती, या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या हस्ते या ऍपचं आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलं आणि या ऍपच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत जे काही खातेदार आहेत त्या खातेदारांपर्यंत हे ऍप उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या ऍपच्या माध्यमातून माहिती शेतकऱ्यांना मिळावी अशी याच्यामध्ये अपेक्षा आहे.
0: अच्छा, हे जे ऍप आहे तर याच्या वापराचे जे फायदे आहेत किंवा काही उद्दिष्ट सुद्धा यामध्ये असतील तर काय सांगाल तुम्ही याविषयी?
1: म्हणजे हे जे ऍप आहे ते आपल्याला दोन पद्धतीने उपलब्ध करून घेता येतं. त्याच्यामध्ये फार्मर आयडीचा वापर करून, म्हणजे अॅग्रीस्टॅकचे जे काही शेतकऱ्यांना फार्मर आयडी दिलेल्या आहेत त्या फार्मर आयडीच्या माध्यमातून किंवा त्यांचा मोबाईल नंबरच्या याच्यातून ओटीपी बेस्ड हे ऍप उपलब्ध करून घेऊ शकतो आपल्या मोबाईलमध्ये. आणि या ऍपच्या माध्यमातून आपली रिअल टाईम माहिती मिळते. त्याच्यामध्ये हवामानाचा अंदाज आहे, स्थानिक पातळीवरील हवामानाचे जे काही अंदाजामुळे पिकांची पेरणी करायची आहे किंवा त्याची कापणीची वेळ आहे, खतांचा वापर करायचा आहे, याबद्दल आपल्याला नियोजन या ऍपच्या माध्यमातून जी काही माहिती मिळणार आहे त्यानुसार आपण करू शकतो. किंवा मार्केटमधील स्थानिक बाजारपेठ आहेत, राष्ट्रीय पातळीवरच्या ज्या काही बाजारपेठ आहेत त्यामधले काही भाव आहेत वेगवेगळ्या पिकांचे, ते आपल्याला या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. जवळपास 200 पेक्षा जास्त बाजारपेठांमधील भाव या ऍपमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याची शेतकऱ्यांपर्यंत माहिती सहजरित्या पोहोचू शकते. त्याचबरोबर कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्याचे अनुदान आहेत, त्यानंतर पीक विम्याच्या काही योजना आहेत त्याचे तपशील ऍपच्या माध्यमातून मिळू शकतात. त्याचबरोबर पिकांमध्ये खतांचा वापर आहे, कीड रोगाचं व्यवस्थापन आहे, याबाबतची माहिती या ऍपमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऍपमध्ये एआय आधारित जे चॅटबॉट आहे तो दिलेला आहे, त्याच्या माध्यमातून शेतकरी त्यांना ज्या काही समस्या उद्भवतील त्याच्याबद्दलची माहिती त्या एआय चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध करून घेऊ शकतात.
0: नक्कीच. आता सर, तुम्ही जो उल्लेख केलात की रिअल टाईम म्हणजे सध्या जे चालू आहे त्याच्याबद्दल ना, म्हणजे सतत आता हवामानात जो बदल होतोय, पाऊस कुठे कमी आहे जास्त आहे, तर याविषयी सगळी माहिती याच्यामध्ये मिळत असेल.
1: यामध्ये महत्वाचं असं आहे की हवामानातले जे काही रिअल टाईम माहिती आहे त्याच्यामध्ये मागील 5 दिवसांचं जे काही हवामान आहे त्याच्यामध्ये तापमान आहे, पाऊस जो आहे त्यानंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे आणि वाऱ्याचा वेग यासारखी माहिती ऍपमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये मागील 5 दिवसाची आणि पुढील 5 दिवसाचा अंदाज, अशा पद्धतीचा हवामानाचे अंदाज आणि सल्ले या ठिकाणी आपल्याला ऍपमध्ये उपलब्ध आहे. आणि बाजारपेठेशी संबंधित जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या पिकांचे जे वेगवेगळ्या बाजारपेठामध्ये निघाले भाव आहेत तर त्याची रिअल टाइम माहिती प्रत्येक दिवसाची आपल्याला उपलब्ध होते.
0: नक्कीच, म्हणजे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना नियोजन करायला सोपं पडतं, नाही का?
1: जे काही पीक आहे त्याची काढणी झाल्यानंतर त्याची विक्री आणि त्यातून चांगला भाव कसा मिळेल या दृष्टीने शेतकरी बांधव विक्रीचं नियोजन करू शकतात.
0: सर, या महाविस्तार एआय ऍपनुसार पिकांवरील कीड रोग व्यवस्थापन आणि उपाययोजना ही करायची असते तर ह्या माध्यमातून कशी करता येते?
1: महाविस्तार एआय हा एक म्हणजे आधुनिक शेतीसाठी स्मार्ट उपाय आहे. आपण सुरुवातीला चर्चा केली त्याबाबत आणि कीड रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने जी काही पिकं घेतली जातात, खरीप हंगामातील तृणधान्य पिकं असतील, कडधान्य पिकं आहेत, भाजीपाला पिकं आहेत, फळ पिकं आहेत, तर या सर्व पिकांच्या बाबतीत ह्या ऍपमध्ये कीड रोग आणि त्याचं व्यवस्थापन याबद्दलची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या पिकनिहाय किडी कोणत्या आहेत, लक्षणं कोणती आहेत, म्हणजे त्यांची जी नुकसान करण्याची जी पद्धत आहे किडींची किंवा रोगाची, तर ते नुकसानीची लक्षणं काय आहेत, त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय कोणत्या प्रकारचे करता येतील, त्यानंतर नियंत्रणाचे उपाय जे आहेत ते कशा पद्धतीने करता येईल याबद्दलची माहिती ऍपमध्ये आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना एखाद्या शेतामध्ये काम करताना जी काही पिकावरती त्यांच्या पानांवरती जी काही कीड किंवा रोग आढळणार आहे त्याचा फोटो शेतकरी बांधव मोबाईलच्या सहाय्याने घेऊन ते फोटो जर ऍपमध्ये अपलोड केले तर ती कोणती कीड आहे किंवा कोणता रोग आहे याबद्दलची माहिती ऍपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना उपलब्ध होते आणि त्यानुसार जी काही त्याची लक्षणं आहेत किंवा त्याचे नियंत्रणाचे उपाय करून शेतकरी बांधव आपले पीक वाचवू शकतात. अशा पद्धतीचं खूप फायदेशीर असं हे ऍप आहे की ज्याच्यामध्ये कीड रोगाच्या व्यवस्थापनामध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे.
0: बरोबर. आता या ऍपनुसार शेतकऱ्यांना जे उत्पादन वाढ आहे आणि उत्पन्न खर्च जो असतो तर हा कमी करण्यासाठी कशा प्रकारे मदत होणार आहे?
1: महाविस्तार एआय हे जे ऍप आहे ते शेतकऱ्यांचं जीवनमान जे आहे ते सुसह्य करण्यासाठी किंवा त्यांचं जे काय उपजीविकेचं साधन आहे त्याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी विकसित झालेलं एक ऍप आहे.
0: बरोबर.
1: त्याच्यामधून जी काही माहिती मिळणार आहे त्याच्यामधून शेतकरी बांधवांसाठी अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये समजा खतांचं व्यवस्थापन आहे, म्हणजे माती परीक्षणानुसार खतांचा वापर, ही जी काही खत गणक यंत्र आपल्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे ऍपमध्ये, त्याच्या माध्यमातून जर माती परीक्षणानुसार अहवाल उपलब्ध असेल तर शेतकरी बांधव त्याच्यामध्ये

त्याचे काही नत्रस पुरत पालासची मात्रा ज्या आलेल्या आहे अहवालानुसार ती टाकून त्या ठिकाणी जे काही पीक शेतकरी बांधव घेत आहेत तर त्या पिकामध्ये जे काही खताच्या मात्रा आहेत त्याचे पर्याय आपल्याला या ॲपमधून उपलब्ध करून दिले जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या पिकांच्या प्रमाणभूत पद्धती म्हणजे त्याला एसओपी म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, त्या या ॲपमध्ये उपलब्ध दिलेल्या आहेत. त्यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान दिलेले आहेत, त्या तंत्रज्ञानाचा वापर करून कीड रोगांचं नियंत्रण

0: वापर करून कीड रोगांचं नियंत्रण करणे, कीटकनाशकांचा जो काही वापर अयोग्य होऊ शकतो किंवा ज्याच्यामध्ये लेबल क्लेमचा वापर न करता जी काही औषधं वापरली जातात शेतकऱ्यांकडून, तर त्याच्यावरती आपण प्रतिबंध करू शकतो. आणि जे काही शिफारशी आहेत म्हणजे शास्त्रज्ञांच्या शिफारशी आहेत, त्या पद्धतीने खतांचा वापर आहे, कीटकनाशकांचा वापर आहे, तर याचा वापर करून त्याचबरोबर बाजारपेठेतील भाव जो आहे त्याची माहिती मिळवून शेतकरी बांधवांचं उत्पादन खर्च जो आहे तो कमी करून उत्पादनामध्ये वाढ कशी होईल या दृष्टीने या ऍपच्या माध्यमातून माहिती उपलब्ध आहे.
1: बरोबर आहे. आता सर, हे जे महाविस्तार AI ऍप आहे, तर हे शेतकऱ्यांना कुठे उपलब्ध होणार आहे, कसं?
0: अतिशय चांगला मॅडम प्रश्न आहे. म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून या ऍपच्या प्रचार प्रसिद्धीसाठी मोहीम स्वरूपात कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. आणि क्षेत्रीय स्तरापासून म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी ते कृषी आयुक्तालय स्तरापर्यंत या ऍपच्या प्रचार प्रसिद्धीसाठी काम करण्यात येत आहे. हे जे ऍप आहे ते मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर मधून शेतकरी बांधव उपलब्ध करून घेऊ शकतात. त्याच्यामध्ये ऍप डाऊनलोड केल्यानंतर शेतकरी बांधवांना जो काही ऍग्रीस्टॅकचा फार्मर आयडी दिलेला आहे त्या फार्मर आयडीच्या अनुसार सुद्धा शेतकरी बांधव याच्यामध्ये लॉग इन करू शकतात. किंवा आपल्या मोबाईल नंबरवरून सुद्धा शेतकरी बांधव ह्या ऍपला म्हणजे OTP बेस्ड लॉग इन करून घेऊन आपल्या मोबाईलमध्ये ते उपलब्ध करून घेऊ शकतात. फार्मर आयडीच्या माध्यमातून खातेदार आहेत त्यांनी जर नोंदणी केली तर त्या खातेदाराची संपूर्ण माहिती ऍपमध्ये संचयित केली जाते. त्याच्यामध्ये त्यांचं क्षेत्र आहे, त्यानंतर त्यांनी घेतलेली पिकं आहेत, त्याची माहिती ऍपमध्ये उपलब्ध होत असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही सल्ले आहेत तर ते शेतामध्ये जे काही पीक शेतकरी घेणार आहेत त्यानुसार सल्ले उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे या ऍपच्या बाबतीमध्ये महाविस्तार AI ऍप जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी डाऊनलोड करावं असं कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे कार्यालयाच्या वतीने आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत.
1: बरोबर, नक्कीच. कारण आणि आता तर सगळ्यांकडे मोबाईल अगदी सर्रास आहेच आणि त्याच्यावरनं हे डाऊनलोड करून नक्की चांगली माहिती ते मिळवू शकतात. सर, आता या म्हणजे ऍपच्या द्वारे जे पिकांबद्दलची जी माहिती आहे म्हणजे कोणकोणती पिकं यामध्ये समावेश केलेला आहे?
0: महाविस्तार AI जे ऍप आहे त्याच्यामध्ये जवळपास सर्वच पिकांचा समावेश याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये तृणधान्य पिकं जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये भात आहे, नाचणी आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे, यासारखी तृणधान्य पिकं आहेत. कडधान्याची पिकं जी आहेत त्याच्यामध्ये मूग असेल, तूर आहे, उडीद आहे. रब्बी हंगामामध्ये घेतली जाणारी हरभऱ्यासारखे पीक आहे, वाल आहे. त्याचबरोबर तेलबिया पिकं आहेत, त्याच्यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आपल्या राज्यामध्ये. सूर्यफुलासारखं पीक आहे, भुईमुग आहे. त्यानंतर नगदी पिके जर बघितली तर त्याच्यामध्ये ऊसाचं पीक आहे, कापूस आहे. भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो आहे, त्यानंतर कांदा आहे, बटाटा आहे, कोबी, फुलकोबी, त्याचबरोबर वांगी, भेंडी यासारखी पिकं आहेत. त्याचबरोबर कोकण विभागाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी फळ पिकांचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तर याच्यामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, त्याचबरोबर पेरू असेल, त्याचबरोबर इतर विभागामध्ये घेतली जाणारी द्राक्ष आहे, डाळिंबाचं पीक आहे, मसाला पिकांमध्ये आल्यासारखं पीक आहे, हळद पीक आहे. या पिकांबद्दलची इत्यंभूत माहिती आपल्याला या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहे. त्याच्या SOP आपल्याला म्हणजे ज्या प्रमाणभूत पद्धती आहेत म्हणजे पेरणीपासून काढणीपर्यंतचं तंत्रज्ञान, त्यानंतरची साठवणूक, विक्री व्यवस्थापन, याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
1: आता सर, यामध्ये पीक सल्ला जो असतो म्हणजे शेतकऱ्यांना पिकाबद्दल सल्ला देत असतो, तर यामध्ये कोणती माहिती अशी उपलब्ध आहे की जी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरते?
0: पीक सल्ला हा एक अतिशय महत्वाचा घटक या ऍपमध्ये आहे की ज्याच्या माध्यमातून जी काही आपल्याकडे खरीप हंगामातील पिकं आहेत, रब्बीतील पिकं आहेत, फळ पिकं आहेत, भाजीपाला पिकं आहेत, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या अवस्थेनुसार जे काही येणारे कीड रोग आहेत त्याचे खत व्यवस्थापनाचे पर्याय आहेत किंवा त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन आहे, तर याबद्दलची माहिती आपल्याला त्या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आणि त्या पिकांमध्ये त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, पेरणी आहे, त्याच्यानंतर वाढीची अवस्था आहे, त्याच्यानंतर म्हणजे फुलोर अवस्था आहे वेगवेगळ्या पिकांमधली, त्याच्यानंतर त्याची काढणीची अवस्था आहे. तर या वेगवेगळ्या अवस्थेतले जसे स्टेप्स आहेत त्यानुसार सल्ले आपल्याला त्या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध होतात. ज्या सल्ल्यांचा वापर करून पिकाचं जे नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकतो.
1: नक्कीच. आता सर, शेतकरी बांधव खताचं व्यवस्थापन करत असतात तेव्हा खत मात्रा गणक म्हणजे हा जो एक घटक आहे, तर यामध्ये कोणती माहिती साधारण उपलब्ध असते?
0: हा अतिशय चांगला प्रश्न आहे. आपण बघतोय की जमिनीचं जे आरोग्य आहे ते खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने शासन स्तरावरूनही खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. आता याच्यामध्ये खत गणक मात्रा हा एक पर्याय आपल्या ऍपमध्ये उपलब्ध आहे ज्याच्या माध्यमातून जर त्या जमिनीचं माती परीक्षण झालेलं असेल तर त्या माती परीक्षणामध्ये जे काही घटक जमिनीमध्ये आहेत म्हणजे नत्र आहे स्फुरद आहे पालाश आहे किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्याचे घटक आहेत त्याच्यानुसार आपल्या ॲपमध्ये माती परीक्षणाचा अहवाल आहे ते

0: त्याची माहिती जर आपल्या ऍपमध्ये दिली तर त्यानुसार त्या जमिनीमध्ये खतांचे कोणते पर्याय वापरले जातात, या पद्धतीचे 10 ते 11 पर्याय खतांचे जे काही आहेत उपलब्ध करून मिळतात, ज्याचा आपण वापर करून संतुलित पद्धतीने खतांचं नियोजन करू शकतो. काही जमिनीचं आरोग्य आहे ती सुधारण्यासाठी या ऍपच्या माध्यमातून मदत होऊ शकते आपल्याला. त्याचबरोबर खत गणक मात्रा बरोबरच दुसरा एक खर्च गणक हा एक ऑप्शन दिलेला आहे की ज्या खर्च गणकच्या माध्यमातून ह्या ऍपमध्ये आपल्या पिकांमध्ये जे काही वेगवेगळ्या लावणीपासून काढणीपर्यंत जो काही खर्च करतो त्याच्या नोंदी जर आपण ठेवल्या तर त्याच्यामध्ये उत्पादन खर्च आणि आलेलं उत्पादन आणि त्यातून मिळणार उत्पन्न किंवा नफा याबाबतची माहिती सुद्धा आपल्याला या ऍपच्या माध्यमातून मिळत असते.
1: बरोबर सर, आता हे ऍप खरं तर शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे, आपण सगळीची माहिती दिली त्याच्यावरून वाटते, पण एक असा सुद्धा त्याच्यामध्ये पर्याय आहे की मला प्रश्न विचारा, ह्या पर्यायाचा जो वापर आहे तर हा शेतकऱ्यांनी कसा करायला हवा?
0: ह्या महाविस्तार एआय ऍप मध्ये मला पर्याय विचारा हा जो म्हणजे एआय आधारित चॅटबॉट दिलेला आहे त्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दैनंदिन जीवनामध्ये जे काही समस्या आहेत त्याच्यामधली माहिती शेतकरी बांधव वेगवेगळ्या पिकांबद्दलची आहे ते ह्या ऍपमध्ये विचारू शकतात. त्याच्यामध्ये प्रश्न विचारताना समजा एखादा आपण भाताचं पीक घेतलं त्याच्यामध्ये पिवळा खोडकिडा आला तर त्या पिवळ्या खोडकिड्यासाठी नियंत्रणाचे उपाय काय आहेत, असा जर प्रश्न शेतकरी बांधवांनी जर त्या चॅटबॉटमध्ये विचारला तर त्याला त्याचं उत्तर जे आहे म्हणजे त्याचे नियंत्रणाचे उपाय आणि त्याची लक्षणं चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध होतात, जेणेकरून त्याचा वापर करून शेतकरी बांधव काही पीक आहे किंवा त्याच्या कीड रोगाचे व्यवस्थापनाचे जे उपाय आहेत ते करून पिकाचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकतात.
1: बरोबर.
0: त्याचबरोबर हा चॅटबॉट आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली वेगवेगळी जी पिकं आहेत त्याच्याशी संबंधित माहिती आहे, विविध योजना आहेत त्याची माहिती आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्वाची असणारी पीएम किसानची योजना आहे, त्याचबरोबर प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, त्याचबरोबर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कृषी यांत्रिकरणाच्या योजना आहेत, याबाबतची माहिती, त्याबाबतचं अनुदान, याबाबतचे सुद्धा प्रश्न शेतकरी या चॅटबॉटच्या माध्यमातून विचारून आपली माहिती उपलब्ध करून घेऊ शकतात. त्या पद्धतीने जे काही पिकांचं नियोजन किंवा उत्पादन खर्च जो आहे त्याच्यामध्ये बचत होण्यासाठी मदत होणार आहे.
1: बरोबर सर, आता आपण एवढी सगळी चर्चा केली की या ऍपचे कसे फायदे आहेत किंवा या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे किंवा होऊ शकतो, पण आता तुम्ही हे ऍप वापरताना किंवा एकंदरीतच शेतकऱ्यांना तुम्ही एक काय मार्गदर्शन किंवा काय सल्ला द्याल?
0: मॅडम, खूप चांगलं म्हणजे ऍपच्या माध्यमातून आज आपण चर्चा केली. आधुनिक शेतीसाठी स्मार्ट उपाय महाविस्तार एआय किंवा शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र अशा पद्धतीचं हे महाविस्तार एआय ऍप आहे आणि ह्या ऍपच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावरती सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, उपकृषी अधिकारी आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत, त्याचबरोबर तालुका स्तरावर असणारे तालुका कृषी अधिकारी आहेत,
1: बरोबर
0: उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी आहेत, तसेच जिल्हा स्तरावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जे आहे या माध्यमातून आपण हे जे काही महाविस्तार एआय ऍप आहे ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
1: बरोबर.
0: ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझं असं शेतकरी बांधवांना आव्हान आहे की हे ऍप आपण गुगल प्ले स्टोअर मधून उपलब्ध करून घ्यावं. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही तर कार्यक्रम घेऊन याचं आवाहन करतोय, परंतु या कार्यक्रमातूनही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ऍपचा वापर करावा. त्याचबरोबर कोकण विभागामधील सर्व शेतकरी बांधवांनी या ऍपच्या याच्यामध्ये नोंदणी करावी अशी एक अपेक्षा आहे. त्याचबरोबर नोंदणीनंतरही या ऍपच्या वापरामध्ये सातत्य राहण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा काम करत आहे, म्हणजे त्याचा नियमित वापर झाला पाहिजे आणि ते जे काही वापर आहे त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं एक आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी ठाणे या कार्यालयाच्या वतीने मी सर्व शेतकरी बांधवांनी ह्या ऍपचा वापर करावा आणि आपल्या उत्पादन खर्चामध्ये बचत करावी आणि आपलं जे पिकाचं नियोजन आहे त्याच्यामध्ये हे आधुनिक तंत्र जे आहे किंवा स्मार्ट शेती जे आपण म्हणतो त्याचा अवलंब करावा अशा पद्धतीचं मी आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो.
1: सर, एकंदरीतच महाविस्तार एआय ऍप जो शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र खरंच शेतकऱ्यांसाठी एक आपण वरदान म्हणू शकतो. चांगल्या प्रकारे माहिती त्यातनं त्यांना मिळू शकते, या माहितीचा जर त्यांनी आधार घेतला तर नक्कीच शेती त्यांना फायदेशीर होऊ शकते. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन आणि खूप चांगली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: आताच आपण महाविस्तार एआय ऍप विषयी विशाल माने यांनी दिलेली माहिती ऐकली. आता ऐकूया शाहीर साबळे आणि अजय गोगावले यांनी गायलेलं अगबाई अरेच्छा या चित्रपटातलं गाणं

यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं भावगीत. गीतकार आहेत आरती प्रभू आणि गाण्याला संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

मंडळी, आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि त्यानंतर दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात शेवरकंदाची लागवड याविषयी मार्गदर्शन केले जाईल. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवारमध्ये दुग्धवाढीसाठी भाकड कालावधीचं महत्त्व याविषयी डॉक्टर रवींद्र चौधरी यांची मुलाखत प्रसारित होईल.

0: बरे श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरता निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनी.
2: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः.
3: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
4: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, वृद्धनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
3: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.
0: आताच आपण माझा आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे.
5: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
6: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
5: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
6: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
5: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
6: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
5: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
6: प्रवेश निःशुल्क.
5: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
6: उत्सव नवचैतन्याचा.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.

0: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपरफुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
0: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी खरगे यांनी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो असं उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले.

0: त्या रोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज सांगितलं. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना वांगचुक यांनी पत्र पाठवलं आहे. या दोन्ही नेत्यांनी काल रात्री रुग्णालयामध्ये येऊन भेट घेतल्याबद्दल त्यांचे आभार या पत्रातून मानण्यात आले आहेत. तसंच आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा देखील वांगचुक यांनी व्यक्त केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. चार आठवड्यात या नोटीसीला उत्तर द्यायला सांगण्यात आलं आहे. मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठानं या प्रकरणाशी बंधित असलेलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तसंच पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाचा समावेश असलेल्या सर्व नोंदी एकत्रित करण्याचा निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षामध्ये विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. IASV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईमध्ये दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलाचा प्रवास, विश्ववृत्त 2 ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
1: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्याबरोबर सेलिब्रेट करू शकते.
0: कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलानं INS मालवण या पाणबुडीविरोधी युद्धनौकेचा सेवेमध्ये समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डनं बनवलेल्या या युद्धनौकेमध्ये 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणांना वाव असणं ही देशातली एक गंभीर समस्या बनल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते. गेल्या दशकात सुमारे 152 पेपर फुटले असून त्यामुळे 7.5 कोटी विद्यार्थी प्रभावित झाले आहेत, पण या दशकामध्ये कुणालाही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता सरकारकडे 3 मागण्या केल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, ज्यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करावी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी

0: अशा तीन मागण्या विद्यार्थ्यांनी केल्याचं राहुल गांधी म्हणाले.
1: जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं उनको स्टूडेंट से अपोलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली कि गलती हो गई, जो हुआ वो नहीं होना चाहिए था, आप लोगों को चोट लगी है, हम अपनी गलती मांगते हैं, कोई बड़ी बात नहीं.
0: आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते.
2: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात, खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र नहीं.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि INS मालवण भारतीय नौदलात समाविष्ट. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात शिवाजी कदम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन ऐकूया.

0: आत्ताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजता आहेत.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
4: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
3: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्री 8:45 समाचार संध्या, रात्री 9 न्यूज ॲट 9, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 चर्चा का विषय आहे हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ते आम्ही सहक्षेपित करू.